घर खरेदी, बांधकाम किंवा घराचं स्वप्न पूर्ण करायचं आहे, मग निवडा विश्वास बँकेचं गृह कर्ज. रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज फक्त 8.99% व्याजदरानं. रुपये 25 लाखांवरील कर्ज फक्त 10% व्याजदरानं. आजच संपर्क साधा प्रेमचंद तायडे 96 0417 98 61, गणेश सोमवंशी 83 800 16 508 किंवा 91 300 20 888 या क्रमांकावर. विश्वास बँक, घराच्या स्वप्नांना विश्वासाची साथ.

0: सकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by
2: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
1: This hour is brought to you by
3: Vishwas Cooperative Bank.
4: Sanchayat Samruddhi.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतोय. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया
1: 5 ऑक्टोबर. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. अभिमानाची पूर्णाहुती हाच खरा यज्ञ. पाण्याचा रंग कोणता म्हणून विचारलं तर काय सांगता येईल? त्याचप्रमाणे भगवंत आहे. ज्याप्रमाणे पाहाल त्याप्रमाणे तो आपल्याला दिसेल. आपल्यामधल्या विकारांमुळं तो आपल्याला निराळा दिसू लागतो. खरोखर भगवंताचं खरं स्वरूप जाणणारे विरळाच. ज्याचे विकार कमी त्याला भगवंताची प्रचिती जास्त. एकच राम सगळीकडं कसा असेल हे म्हणणं भ्रमाचं आहे. सर्व अवतार एका भगवंताचेच आहेत. नारायण हा लहानपणाचा अवतार आहे कारण तो सर्वांचा आदी आहे. राम हा तरुणपणाचा अवतार आहे आणि कृष्ण हा म्हातारपणाचा अवतार समजावा. भगवंताला जन्म मरण नाही, तो तर सच्चिदानंद आहे. मग त्याचा जन्म कशाला करायचा असं काही जण विचारतात. तर एका घरामध्ये बाहेरच्या खोलीत छोटी मुलं होती, ती दंगामस्ती आणि आरडाओरडा करत होती. आजोबा घरात आहेत हे त्यांना माहीत नव्हतं. आपण घरामध्ये आहोत ही जाणीव त्या मुलांना देण्यासाठी, त्या पोरांना देण्यासाठी खाकरा आला नसताना देखील आजोबा नुसते खाकरले. ते ऐकल्याबरोबर पोरं लगेच गप्प बसली. त्याचप्रमाणे भगवंताला जन्म नसून सुद्धा तो आहे ही जाणीव होण्यासाठी त्याचा जन्म करायचा असतो. भगवंत आहे ही जाणीव झाल्यानंतर आपण विषयामध्ये दंगामस्ती करणार नाही आणि तो बेतानं भोगू. मी जोपर्यंत साकारावर प्रेम करतो तोपर्यंत भगवंतालाही आकार घेणं प्राप्त आहे. जे वेदांना शक्य झालं नाही, जिथं वेदांनी नेती नेती केलं ते परमात्मस्वरूप संतांनी जाणलं, म्हणून त्याने भगवंताला सगुणात आणलं. हा आनंद स्वरूप परमात्मा मिळवण्यासाठी आज आपल्याला सगुण उपासनेची अत्यंत गरज आहे. माणसाला जे अत्यंत हितकारक असतं ते शांत आणि आनंद स्वरूप असलं पाहिजे. सत्यस्वरूपाची प्राप्ती झाल्याशिवाय ते मिळत नाही, म्हणून भगवंताची प्राप्ती करून घ्यावी. विद्वत्ता अभिमान उत्पन्न करते, म्हणून विद्वत्ता आणि भगवंताची निष्ठा एकाच ठिकाणी सापडणं कठीण आहे. मीपणाची आणि अभिमानाची पूर्णाहुती देणं हाच खरा यज्ञ आहे. निर्हेतुक कर्म करण्यामुळं खरी सात्विकता उत्पन्न होईल आणि पुढं पूर्णाहुती दिली जाईल. अशा प्रकारे सर्वस्व अर्पण करणे हेच यज्ञाचं खरं सार आहे. ज्यानं स्वतःला ओळखलं त्यानं भगवंताला ओळखलं. विकारांच्या अधीन न होण्यामध्ये मनुष्याचं खरं मनुष्यपण आहे. भगवंताच्या अधिष्ठानाशिवाय नुसती नीती ही पोरकी असते. ज्यात परमात्म्याचा विसर पडत नाही ती खरी चांगली बुद्धी आणि तो खरा सद्व्यवसाय. देवाचं नाम घ्यावं, नीतीधर्माचं आचरण करावं, प्रेमानं वागावं आणि लोकांना मदत करावी, यालाच परमार्थ म्हणतात. आणि हा परमार्थ प्रत्येकांना मनापासून करावा. प्रपंचात जशी आसक्ती असते तशीच रामचरणी ठेवणं हीच रामभक्ती आहे. जानकी जीवन स्मरण, जय जय राम.
0: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात, तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: नो कॅश नो टेन्शन, कारण IMPS आहे ना. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा. क्षणात पैसे पाठवा, कुठेही कधीही आले मनात पैसे पाठवले क्षणात. विश्वास बँक, स्मार्ट बँकिंग ची स्मार्ट डिलिव्हरी. तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का,
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात, सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253-2-4726-26 किंवा 83-800-16512 ह्या क्रमांकावर.

0: तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मी माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अडवतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अडवतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर.

भावार्थ दासबोध निरूपणकार पद्माकर देशपांडे भाग 19 दशक दुसरे समास 6 तमोगुण वर्णन मागे रजोगुणाचे क्रियेसहित लक्षण सांगितले आता तमोगुणाचे लक्षण सांगतो. संसारामध्ये दुःखरूपी संबंध त्रस्त करीत असताना मनात खेद किंवा खूप क्रोध उद्भवतो तो म्हणजे तमोगुण. शरीरामध्ये क्रोध भरला असता माता पिता बंधू बहीण कांता यांना ओळखत नाही बायकोला मारतो तो तमोगुण. दुसऱ्याचा प्राण घ्यावा किंवा आपला प्राण द्यावा माणुसकी विसरणे म्हणजे तमोगुण. क्रोधाने वेळ लागले पिशाच्या सारखे वावरणे कोणत्याही उपायाने आवरला जात नाही तो तमोगुण. शस्त्राचा वापर करून आपला आणि इतरांचा घात करावा अशा प्रकारे विचार आणि वर्तन म्हणजे तमोगुण. डोळ्यांनी युद्धच पाहावे लढाई असेल तिथे जावे असे मनाने घेतले तो तमोगुण. नेहमी भ्रमात राहणे केलेला निश्चय टिकत नाही झोप खूप आवडते हा तमोगुण. त्याची भूक अनावर असते कडू असो किंवा गोड असो मूर्खासखे खात सुटतो तो तमोगुण. आपले प्रेमपात्र मरण पावले त्याच्यासाठी जीव देणे स्वतः आत्महत्या करणे हा तमोगुण. किडा मुंगी आणि श्वापद यांचा वध करणे आवडते कोणावरही दया करीत नाही अशी वृत्ती म्हणजे तमोगुण. स्त्रीहत्या बालहत्या द्रव्यासाठी ब्रह्महत्या गोहत्या करणे हा तमोगुण. एका रोगामध्ये विष प्यावेसे वाटते दुसऱ्याला मारून टाकावं वाटतं हा तमोगुण. अंतःकरणात कपट धरून दुसऱ्याची निंदा नालस्ती करणे नेहमी उद्धटपणाने वागणे तो तमोगुण. भांडण व्हावं असं वाटतं झगडा करावा मारामाऱ्या कराव्या अंतरामध्ये द्वेष प्रकट होतो तो तमोगुण. युद्ध पाहावं युद्धाचं वर्णन ऐकावं आता युद्ध करावं मारावं किंवा मरावं असं वाटतं तो तमोगुण. मत्सर करून भक्ती सोडावी देवालये पाडावी चांगली फळदार झाडे तोडावी तो तमोगुण. चांगली कामे आवडत नाहीत नाना दोष आवडतात पापाची भीती वाटत नाही तो तमोगुण. चांगल्या गुणांची नासाडी लोकांना त्रास देणे जीव मात्राला खेद देणे अत्यंत प्रमाद करणे तो तमोगुण. आगी लावाव्या शस्त्र वापरावी भूताटकी विष घालावे मत्सर करावा जीवाचा क्षय करावा तो तमोगुण. दुसऱ्याला त्रास देण्यास संतोष निष्ठुरपणाचा हव्यास संसाराचा त्रास न वाटणे म्हणजे तमोगुण. भांडण लावून द्यावे आणि मजा पाहत बसावे अशी कुबुद्धी म्हणजे तमोगुण. संपत्ती प्राप्त झाल्यास इतर जीवांना त्रास देणे त्यांच्याविषयी कळवळा न वाटणे हा तमोगुण. भक्ती आवडत नाही भाव नाही तीर्थ आवडत नाही वेदशास्त्र नकोसे वाटते तर तमोगुण. स्नान संध्या नियम नाही धर्म भ्रष्ट केला अकर्तव्य करतो म्हणजे तमोगुण. ज्येष्ठ बंधू आई वडील यांचे बोलणे सहन होत नाही शीघ्रकोपाने निघून जातो तो तमोगुण. ढिम्म राहून खाणे ढिम्म बसणे कोणताही विचार न करणे हा तमोगुण. चेतक विद्येचा अभ्यास शस्त्रविद्येचा हव्यास मल्लविद्येची उपासना तो तमोगुण. मानेला फास लावून घेण्याचे नवश निखारावर चालण्याचे प्रयत्न जिभेला काष्ठाने छेद देणे तो तमोगुण. डोक्यावर जळतं खापर ठेवणे पेटलेल्या काकड्याने अंगाला चटके देणे स्वतः शस्त्र टोचून घेणे हा तमोगुण. असं तमोगुणांचं वर्णन रामदास स्वामी करीत आहेत आणि पुढील भागात पुढील वर्णन ऐकूया. धन्यवाद.

0: पैसे पाठवायचे तर मग आता एका क्षणात ट्रान्सफर करा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सुविधा 24/7, जलद, सुरक्षित आणि विश्वासार्ह. आजच वापरा IMPS. विश्वास तुमचाच, साथ आमची. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, विश्वासाची परंपरा, सेवेत नेहमी अग्रेसर.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. प्रभात विश्व सादर करता ऋषिकेश.

श्रोते हो, आता आपण सी रामचंद्र यांनी गायलेलं आणि संगीतबद्ध केलेलं अण्णा जोशी यांचं भक्तिगीत ऐकलं. तू सागर करुणेचा, तू सागर करुणेचा, देवा तुझला जी दुःख सांगावे, तुझं वाचून इथं राहते दीनमुख पसरवणी काय मागावे. बऱ्याच वेळेला असं म्हटलं जातं की जो चोच देतो तोच दाणा देतो, जो चोच देतो तोच दाणा देतो. असं म्हटलेलं असलं तरी बऱ्याच वेळेला अनेक भुकेले जीव आजूबाजूला आपल्या दिसतात आणि त्यावेळेला भाविकांच्या मनामध्ये हाच विचार येतो की कदाचित हा उपाशी असलेला बघून देव नाही जेवलेला, देव नाही जेवलेला, देव नाही जेवलेला. हेच भाव व्यक्त करणारं हे गीत धर्मकन्या या चित्रपटामधलं पी सावळाराम यांचं आहे. पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या संगीत नियोजनामध्ये हे गीत आशा भोसले यांनी गायलेलं आहे.

श्रोते हो, मोह आणि लोभ ही पापकर्मांची दोन मुख्य द्वारे आहेत. भल्या भल्यांना या पैशानं भुरळ पाडलेली आहे. शिक्षण आणि संस्कार लाभलेली माणसं सुद्धा जेव्हा भ्रष्टाचाराच्या जाळ्यात अडकतात, स्वतःचे हात काळे करून घेतात, तेव्हा मोह आणि लोभ किती घातक असतात याची प्रचिती आपल्याला येते. याच आशयाचं हे एक गीत आहे, पुढारी या चित्रपटातलं, सुधीर फडके यांनी गायलेलं. संगीतकार राम कदम. जगी पैशाला भाव, होतो रंकाचा राव, खरं माणसं बी होत्या तर खोटीर, या पैशाची भूकलई मोठीर, या पैशाची भूकलई मोठीर.

श्रोते हो, पोटा पाण्यासाठी अस्वल, माकड, पोपट, नाग, साप घेऊन गावगाव फिरणारी भटकी कुटुंब आपल्याला जागोजागी दिसतात. त्यांच्यावर चित्रित झालेली मनोरंजक गाणी अनेक चित्रपटांमध्ये आहेत. वरवर मनोरंजनाची झालर लावलेली ही गाणी चित्रपटांचं कथानक पुढं पुढं नेत असतात, तर कधी कधी प्रतिपक्षाला काही मोलाचा संदेश देत असतात. असंच हे एक गाणं आहे, ज्ञानबाची मेख या चित्रपटामधलं, उषा मंगेशकर आणि जयवंत कुलकर्णी यांनी गायलेलं. संगीतकार दिनकर लक्ष्मण. आली माकडवाली आली, आली माकडवाली आली.

श्रोते हो, संसारातले वास्तव झगडे माकडांच्या खेळामधून व्यक्त करणारे माकडवाले आपण पूर्वी अनेकदा पाहिले आहेत. नेहमी सत्याचा आणि चांगुलपणाचाच विजय होत असतो. असत्य आणि खोटं नाटक फार काळ टिकत तर नाहीच, पण त्याचे दुष्परिणाम देखील दीर्घकाळ भोगावे लागतात. असा संदेश सगळे माकडवाले, अस्वलवाले आणि गारुडे त्यांच्या कलेनुसार, कुवतीनुसार समाजाला नित्य देत असतात,

0: श्रोतेहो, आत्ताच आपण जयवंत कुलकर्णी आणि मिलिंद जोग यांनी गायलेलं कुंकवाचा करंडा या चित्रपटामधलं जगदीश खेबुडकर यांचं गीत ऐकलं. संगीत प्रभाकर जोग यांचं होतं. बरे तर श्रोतेहो, आज इथेच थांबूया. प्रभू तुम्ही मोद भरावा सकळांच्या जीवनी. शुभम भवतु, कल्याणमस्तु. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. प्रभात विश्व सादर करता ऋषिकेश अयाचित.
1: आपल्या पूर्वजांची आठवण, संस्कार, समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अढावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
2: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
1: विश्वास नाशिककरांचा.
2: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
7: रसिको नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज। आणि आता आम्ही प्रसारित करत आहोत आजच्या आमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा। आज सोमवार सकाळचे 7 वाजले आहेत। रूपरेषेनंतर आपण ऐकू शकणार आहात आरती, 7:05 आपण ऐकू शकणार आहात दिनविशेष, सादर करती आर जे श्रद्धा। 7:10 आपण आस्वाद घेऊ शकणार आहात भक्ती संगीताचा। 7:30 आपण ऐकू शकणार आहात इतनी शक्ती हमें देणदाता। 7:35 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम कृषी संदेश, सादर करते आर एस डवरे। 8:00 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम वतन के राग। 11:00 आपण ऐकू शकणार आहात गजानन महाराज यांची आरती। 12:00 प्रसारित होईल कार्यक्रम पशुधन, सादर करते डी एल रामटेके। 1:00 आपण ऐकू शकणार आहात मृत्यूची निवृत्ती हा कार्यक्रम, सादर करत्या

0: सुरू झालाय दसरा दिवाळीच्या पूर्व तयारीसाठी वडनेरे सराफांचा मोफत दागिने सर्व्हिसिंग कॅम्प 10 ऑक्टोबर पर्यंत. ठेवणीतले दागिने, चांदीच्या वस्तू दुरुस्त करून घ्या. दुरुस्तीसाठी कुठलीही मजुरी नाही. दागिन्यांचा फ्री सर्व्हिसिंग कॅम्प आजच भेट द्या.
1: वडनेरे सराफ,
0: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
1: आणि आकाश पेट्रोल पंपा समोर, दिंडोरी रोड, नाशिक.
0: अटी लागू.

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अढावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉम्प्लेक्स,
2: पांडुरंगा.

0: आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: कार्यक्रमात ऐकूया गुड्डी या चित्रपटामधलं. ही गीत रचना आहे गुलजार यांची. ऐकूया वाणी जयराम यांच्या आवाजात. आणि या गीताला संगीत दिलं आहे वसंत देसाई यांनी.

0: गाणं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
1: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8800 16 512 ह्या क्रमांकावर.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात शिक्षा या चित्रपटामधलं गीत यसुदास यांच्या आवाजात. गौहर कानपुरी यांची गीतरचना तर संगीत दिलं आहे बप्पी लहरी यांनी.

0: पैसे पाठवायचेत, तर मग आता एका क्षणात ट्रान्सफर करा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सुविधा 24/7, जलद, सुरक्षित आणि विश्वासार्ह. आजच वापरा IMPS. विश्वास तुमचाच, साथ आमची. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, विश्वासाची परंपरा, सेवेत नेहमी अग्रेसर.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात आशा भोसले यांनी गायलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत खोटे सिक्के या चित्रपटामधलं. गीताला संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी.

0: पैसे पाठवायचेत ना, मग थांबायचं कशाला? विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा, क्षणात पैसे ट्रान्सफर, 24 तास सुरक्षित आणि विश्वासार्ह। विश्वास बँक, तुमच्या प्रत्येक व्यवहारात विश्वास।
1: कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत आनंद बक्षी यांचं अमरदीप या चित्रपटामधलं गीत। हे गीत ऐकणार आहोत किशोर कुमार यांच्या स्वरात, संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल।

कार्यक्रमात ऐकूयात 1986 साली आलेला जुल्म का बदला या चित्रपटामधलं गीत आता आपण ऐकणार आहोत आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांच्या आवाजात. कुलवंत जानी यांच्या गीताला संगीत आहे सोनिक ओमी यांचं.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: अटी दिग्दर्शित कर्मा या चित्रपटामधलं गीत आता आपण ऐकणार आहोत मनहर उदास आणि अनुराधा पौडवाल यांच्या आवाजात. ही गीतरचना आहे आनंद बक्षी यांची, संगीतकार लक्ष्मीकांत पैरेलाल.

0: सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800.
2: कार्यक्रमात आता ऐकूया मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत. ही शब्दरचना आहे गीत या चित्रपटामधली. संगीतकार कल्याणजी आनंदजी.

0: आपल्या पूर्वजांची आठवण, संस्कार, समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अढावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा.
2: कार्यक्रमात हे गीत ऐकूया शैलेंद्र यांचं, लता मंगेशकर यांच्या स्वरात, अंगण के कली या चित्रपटामधलं. या गीताला संगीत दिलं आहे बप्पी लहरी यांनी.

0: तुमच्या मुलाचं स्वप्न IIT मध्ये जाण्याचं आहे की डॉक्टर बनण्याचं?
1: भारतातील नामांकित JEE आणि नीट कोचिंग ब्रँड पेस आता आपल्या नाशिक मध्ये,
2: आणि तेही अशोक स्तंभ आणि नाशिक रोड येथे.
1: जोशीज इंजिनिअरिंग क्लासेसचा प्रदीर्घ अनुभव
2: आणि पेसचे दर्जेदार मार्गदर्शन
1: म्हणजे यशाच्या दिशेने पडणारे खात्रीशीर पाऊल. JEE, नीट, CET आणि फाउंडेशनच्या उत्कृष्ट तयारीसाठी जोशीज क्लासेस घेऊन आले आहे पेस IIT अँड मेडिकल.
2: आता नाशिकच्या विद्यार्थ्यांना मिळणार पेसची उत्तम तयारी जोशीज क्लासेसच्या अतूट विश्वासासोबत.
1: ऍडमिशन आणि अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
3: 9146773425.
4: स्मार्ट, युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ, सुरुवातीचे क्षण मुलाचे, या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वासची RJ प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदरटा स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वासची निर्मिती असलेले आरंभ, सुरुवातीचे क्षण मोलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात गंगा तेरा पानी अमृत या चित्रपटामधलं गीत. हे गीत आहे साहिल लुधियानवी यांचं. ऐकूया मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांच्या आवाजात. संगीत दिलं आहे रवी यांनी.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 9 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

कार्यक्रमात आता ऐकणार आहोत हेमलता यांनी गायलेलं गीत. गीतकार रवींद्र जैन यांच्या संगीताने सजलेलं घर की लाज या चित्रपटामधलं गीत.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: लता मंगेशकर आणि अमित कुमार यांनी गायलेलं लव्ह स्टोरी या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत. संगीतकार राहुल देव बर्मन.

कार्यक्रमात आता ऐकणार आहोत सुरेश वाडकर यांनी गायलेलं गीत. हे गीत आहे असद भूपाली यांचं, संगीतकार रवींद्र जैन. आणि हे गीत ऐकूयात मेरे बीवी की शादी या चित्रपटामधलं.

0: नमस्कार नाशिककर, मी सुनील बर्वे बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: खूबसूरत या चित्रपटामधलं गीत आता आपण ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या आवाजात. गुलजार यांची गीतरचना, राहुलदेव बर्मन यांचं संगीत.

0: एफडी करायची आहे, मग निवडा विश्वास कोऑपरेटिव्ह बँक. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील कालावधीसाठी एफडी सुविधा. व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि रुपये 15 लाखावरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज आणि खास 499 दिवसांची स्पेशल एफडी योजना 7.75% व्याजदरासह. तेव्हा आजच भेट द्या आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाचे नाते.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात आशा भोसले यांनी गायलेलं एक थे रीता या चित्रपटामधलं गीत. हे गीत आहे प्रेम जालंधारी यांचं. गीताला संगीत दिलं आहे जयदेव यांनी.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या, रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानं सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ते तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247-2626 आणि 75586-26611 या क्रमांकांवर.
1: आणि आता हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमातलं हे गीत आहे लता मंगेशकर यांनी गायलेलं हवालात या चित्रपटामधलं. गुलशन बावरा यांच्या गीताला संगीत आहे अंदू मलिक यांचं.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253 247 2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: हिंदी चित्रपट गीतांच्या या कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत गुलशन बावरा यांचं, किशोर कुमार यांच्या आवाजात, संगीतकार राहुल देव बर्मन आणि चित्रपट आहे जाने जा.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: कार्यक्रमातले हे गीत ऐकणार आहोत किशोर कुमार यांनी गायलेलं. देव कोहली यांच्या या गीताला संगीत दिलं आहे शंकर जयकिशन यांनी. आणि हे गीत ऐकूयात लाल पत्थर या चित्रपटामधलं.

0: माझ्या पैशाला सुरक्षितता आणि चांगला परतावा कुठे मिळेल?
1: विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेत नक्की मिळेल. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील मुदतीसाठी FD करा आणि मिळवा 3% ते 7.25% पर्यंत आकर्षक व्याजदर.
0: ज्येष्ठ नागरिकांसाठी काही विशेष योजना?
1: हो, आहे ना. ज्येष्ठ नागरिक आणि ₹15 लाख किंवा त्याहून अधिक ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज.
0: वा, आणखी काही खास?
1: हो, आमची 499 दिवसांची स्पेशल FD योजना आकर्षक 7.75% व्याजदरासह. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. विश्वास बँक, तुमच्या विश्वासाची बँक.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं हे गीत आहे लता मंगेशकर यांनी गायलेलं, शब्दरचना इंदिवर यांची, संगीतकार राजेश रोशन. आणि हे गीत आपण ऐकणार आहोत जाग उठा इन्सान या चित्रपटामधलं.

0: उसकी नजर उतार लेना।
1: अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरसह उत्तम ज्ञान मिळवायचे तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा। त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक। संपर्क 9850 84 0520 आणि 9839 52 278।
2: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूया नीरज यांचं लाल पत्थर या चित्रपटामधलं। हे गीत ऐकणार आहोत आशा भोसले आणि मन्नाडे यांच्या स्वरात। गीताला संगीत आहे शंकर जयकिशन यांचं।

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अडवतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अडवतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत एक नवीन कार्यक्रम. प्राधान्य द्या शिक्षणाला आणि नकार द्या बालविवाहाला. ऐकूया या कार्यक्रमाचं हे शीर्षक गीत. या गीताचा अनुवाद केला आहे पंडित अविराज तायडे यांनी. संगीत दिलंय ज्ञानेश्वर कासार यांनी. संगीत संयोजक आहेत ऋषी पाटील आणि अभिजित शर्मा. गायक कलाकार आहेत सूरज बारी आणि आरती पिंपळकर. सहगायन आर्या कापुरे आणि जागृती नागरे यांचं. या गीताचं ध्वनिमुद्रण करण्यात आलं आहे प्रशांत पंचभाई श्रीरंग स्टुडिओ नाशिक इथं. आणि या गीताची निर्मिती केली आहे रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांनी.

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक
0: टाइम चेक।
2: सकाळचे 10 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: This hour is brought to you by
4: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
3: This hour is brought to you by
5: Vishwas Cooperative Bank.
6: Sanchayat Samruddhi.
7: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
8: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत, रंगपंचमी या चित्रपटामधलं ग दि माडगुळकर यांचं गीत, संगीत आहे राम कदम यांचं, आणि हे गीत ऐकूया आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या आवाजात।

0: विश्वास बँकेची आकर्षक FD योजना 7 दिवसांपासून 18 महिने आणि त्या पुढच्या मुदतीसाठी FD व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि 15 लाखांवरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज विशेष 499 दिवस FD 7.75% व्याजदरानं. संपर्क करा 91300208888. विश्वास बँक, विश्वासाचं नातं.
1: कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत ग दी माडगुळकर यांचं आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या आवाजात. सांगते ऐका या चित्रपटामधल्या या गीताला संगीत दिलं आहे वसंत पवार यांनी.

0: आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
1: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: ऐकूया जगदीश खेवडकर यांचं केला इशारा जाता जाता या चित्रपटामधलं. ऐकूया सुलोचना चव्हाण आणि कृष्णा कल्ले यांच्या आवाजातलं हे गीत. संगीत दिलं आहे राम कदम यांनी.

0: नमस्कार, मी ॲडव्होकेट उज्ज्वल निकम बोलतोय. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आणि आता कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत जगदीश खेबुडकर यांचं भक्तिगीत आशा भोसले यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलं आहे दत्ता डावसेकर यांनी.

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अडावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनरा
2: कॉर्नर. रेडिओ विश्वास आणि तुमच्या सोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. कार्यक्रमात आता ऐकूया वी स खांडेकर यांचं गीत. लता मंगेशकर यांनी गायलेल्या या गीताला संगीत साज आहे मीना खडीकर यांचा. आणि हे गीत ऐकणार आहोत माणसाला पंख असतात या चित्रपटामधलं.

कार्यक्रमात आता ऐकूया स्वयंवर झाले सीतेचे या चित्रपटामधलं गीत. हे गीत ऐकूया पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरात. गदी माडगुळकर यांची शब्दरचना, संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी.

0: दादी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: हे गीत ऐकूया रंगपंचमी या चित्रपटामधलं ग दी माडगुळकर यांचं गीत. गीताला संगीत आहे राम कदम यांचं आणि हे गीत ऐकूयात आशा भोसले, विठ्ठल शिंदे आणि सहकाऱ्यांच्या आवाजात.

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अनावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेटवस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अनावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स.
2: कार्यक्रमातलं हे गीत आहे म दा देवकाते यांचं. पुष्पा पागधरे यांनी गायलेल्या या गीताला संगीत आहे राम कदम यांचं. आणि हे गीत ऐकूया पदराच्या सावलीत या चित्रपटामधलं.

0: स्वप्न तुमचं सात विश्वासाची. घरासाठी किंवा व्यवसायासाठी सोलर पॅनल कर्ज, व्यवसाय वाढीसाठी व्यावसायिक वाहन कर्ज, महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज, एकल महिलांसाठी स्वरोजगार कर्ज, पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक वाहन कर्ज आणि व्यावसायिक डेली कलेक्शन कर्ज योजना. आकर्षक व्याजदर, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क श्री प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508 किंवा आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाने प्रगतीकडे.
1: कार्यक्रमात आता ऐकूया जगदीश खेवडकर यांचं गीत सामना या चित्रपटामधलं. गीताला संगीत आहे भास्कर चंदावरकर यांचं आणि हे गीत ऐकूया उषा मंगेशकर यांच्या आवाजात.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8380016512 ह्या क्रमांकावर.
2: कार्यक्रमात आता ऐकूया राजेश मुजुमदार यांचं गीत उषा मंगेशकर आणि जयवंत कुलकर्णी यांच्या आवाजात. आणि हे गीत ऐकणार आहोत नवरे सगळे गाढव या चित्रपटामधलं. संगीत दिलं आहे राम लक्ष्मण यांनी.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 8380016500 आणि 8380.
2: कार्यक्रमात हे गीत आहे ग दि माडगुळकर यांचं. ऐकूया ललिता फडके आणि डॉक्टर वसंतराव देशपांडे यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी आणि हे गीत ऐकूया वंशाचा दिवा या चित्रपटामधलं.
3: बाजारला जाते जाऊ द्या, रंगू बाजारला जाते जाऊ द्या, दही इक्का याने ते घेऊ द्या, दही इक्का याने ते घेऊ द्या. रंगू बाजारला जाते, रंगू बाजारला जाते, रंगू बाजारला जाते जाऊ द्या, रंगू बाजारला जाते जाऊ द्या.

0: आयुष्मे राहुद्या
1: बाजारला जाते हजार उद्या दही चुरता नेते उद्या कदंबू बाजारला जाते हजार उद्या
0: जरा थांबून बोल गंगू

0: तो है मी कोण रघुवरक है मी कोण
1: माझ्या पायात लाथ पैंजण मी पायात पायात ठेवते ठेवते ठेवते
2: होऊद्या
1: बाजारला जाते हसाऊद्या दही गायन होते नेऊद्या रंगू बाजारला

गेली खट्टा अंगाशी आली तरी आम्ही संग

0: झाले माझे काय होणार.
1: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
2: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
1: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
2: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
1: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी
3: सुरू झालाय दसरा दिवाळीच्या पूर्व तयारीसाठी वडनेरे सराफांचा मोफत दागिने सर्व्हिसिंग कॅम्प 10 ऑक्टोबर पर्यंत. ठेवणीतले दागिने, चांदीच्या वस्तू दुरुस्त करून घ्या. दुरुस्तीसाठी कुठलीही मजुरी नाही. दागिन्यांचा फ्री सर्व्हिसिंग कॅम्प आजच भेट द्या.
4: वडनेरे सराफ,
3: श्रद्धा संकुल, जुना गंगा पूर्णाका
4: आणि आकाश पेट्रोल पंपासमोर, दिंडोरी रोड, नाशिक.
3: अटी लागू.
5: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूया लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत. शांता शेळके यांच्या गीताला संगीत दिलं आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी. आणि हे गीत ऐकूयात पवनाकडचा धोंडी या चित्रपटावरलं गीत.

आता ऐकूया आशा भोसले यांनी गायलेलं शांता शेळके यांचं गीत मराठा तितुका मिळवावा. या चित्रपटामधलं हे गीत संगीत दिलं आहे आनंद घन यांनी.

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अडावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
2: ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्या सोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि आता कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूयात, साधी माणसं या चित्रपटामधलं. योगेश यांच्या गीताला संगीत आहे आनंद घन यांचं. आणि हे गीत ऐकूयात लता मंगेशकर आणि उषा मंगेशकर यांच्या आवाजात.
3: रंग माली सोन्याचा बाई पलंग, राजाचा रंग माली सोन्याचा बाई पलंग.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 11 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

कार्यक्रमात आता ऐकणार आहोत संत निवृत्ती ज्ञानदेव या चित्रपटामधलं गीत. ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात. ही गीतरचना आहे संत ज्ञानेश्वर यांची, संगीत दिलं आहे सी रामचंद्र यांनी.

0: वीज बिलाचा वाढता खर्च, आता सोलर ऊर्जेकडे वळा. विश्वास बँकेचे सोलर पॅनल खरेदी कर्ज घरासाठी आणि व्यवसायासाठी रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज आणि आकर्षक 9.99% व्याजदर. सूर्याची शक्ती वापरा, विश्वास बँकेची साथ घ्या. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी 83 00 16 508 किंवा 91 300 20 888. विश्वास बँक, उज्ज्वल भविष्याची खात्री.
1: आणि त्या कार्यक्रमात हे गीत ऐकूया, आशा भोसले आणि सुधीर फडके यांच्या आवाजात वसंत अवसरे यांचं गीत. हे गीत आहे अवघाचे संसार या चित्रपटामधलं. गीताला संगीत आहे वसंत पवार यांचं.

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानं सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या

0: आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ईवेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247-2626 आणि 75-586-26611 या क्रमांकांवर.
1: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत ऐकूया, मंत्र्यांची सून या चित्रपटामधलं. जगदीश खेबुडकर यांचं गीत ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे यशवंत देव यांनी.

आणि कार्यक्रमातलं हे गीत आहे ग. दि. माडगुळकर यांचं वैशाख वनवा या चित्रपटामधलं. हे गीत ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या आवाजात. संगीत दिलं आहे दत्ता डावजेकर यांनी.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253 247 2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: कार्यक्रमात हे गीत ऐकूया पी सावळाराम यांचं, कृष्णा कल्ले यांच्या आवाजात. गीताला संगीत दिला आहे राम कदम यांनी. आणि हे गीत ऐकूयात आई कुणा म्हणू मी या चित्रपटामधलं.

आणि आता कार्यक्रमातलं हे गीत आहे पैजेसा विडा या चित्रपटामधलं शांताराम नांदगावकर यांचं गीत ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलं आहे अशोक फटके यांनी.

0: स्वतःचे वाहन, स्वतःचा व्यवसाय, ऑटो रिक्षा, टाटा छोटा हत्ती आणि इतर व्यावसायिक वाहनांसाठी विश्वास बँकेचे आकर्षक व्यावसायिक वाहन कर्ज, रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. विश्वास बँक, व्यवसाय प्रगतीची साथी.
1: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत ऐकूया, दैव जाणले कुणी. या चित्रपटामधलं गीत मीना बिडीकर यांची शब्दरचना, संगीत दिलं आहे कुमार सेन गुप्ता यांनी, आणि हे गीत ऐकूयात कृष्णा कल्ले यांच्या आवाजात.

0: लोकांच्या आरोग्यासाठी विश्वासाचं नाव म्हणजेच डॉक्टर भूषण सुभाष सोनवणे डेंटल सर्जन यांचे माऊली डेंटल क्लिनिक. येथे डेंटल इम्प्लांट, रूट कॅनल, दातांची सफाई, एक्सरे आणि इतर कृत्रिम दातांची सुविधा उपलब्ध. पत्ता: ग्राउंड फ्लोर गॅलेक्सी प्राइड जेल रोड वॉटर टँक जवळ इंगळे नगर नाशिक. वेळ: सकाळी 10 ते 2 आणि संध्याकाळी 4 ते रात्री 9. अहो मग वाट कसली पाहताय, आताच संपर्क करा 9420457.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात आशा भोसले यांनी गायलेलं गीत. पी सावळाराम यांच्या गीताला संगीत आहे वसंत प्रभू यांचं आणि हे गीत ऐकणार आहोत नांदायला जाते या चित्रपटामधलं.

कार्यक्रमात हेही ऐकणार आहोत उमाकांत काणेकर यांचं सापळा या चित्रपटामधलं. या गीताला संगीत दिलं आहे माणिकराव पोपटकर यांनी आणि हे गीत ऐकणार आहोत जयवंत कुलकर्णी आणि सुमंत कल्याणपूर यांच्या आवाजात.

कामाच कारण सांगू नको ही आल्याली संधी सोडू नको अग कामाच कारण सांगू नको आणि आल्याली संधी सोडू नको मनातली भिक्षा नदी किनारी सांगायची है माझ्या राणीला आज सांगायची है माझ्या राणीला आहा।

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अडावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स.
2: धर्मकन्या या चित्रपटामधलं गीत पी सावळाराम यांची गीतरचना. ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरात. गीताला संगीत दिलं आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी.

0: की फरमाईश. श्रोते हो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी? आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512. आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या.
1: गाणे गा रे, गाणे गा.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत सामना या चित्रपटामधलं जगदीश खेवडकर यांचं गीत लता मंगेशकर यांच्या आवाजात. या गीताला संगीत आहे भास्कर चंदावरकर यांचं.

कार्यक्रमात हे गीत ऐकूया संत गोरा कुंभार या चित्रपटामधलं. हे भक्तिगीत आहे ग. दि. माडगुळकर यांचं. ऐकूया संगीतकार सुधीर फडके यांच्या स्वरात.

0: संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अडावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा.
2: आता कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत, वाट सुकलेला नवरा या चित्रपटामधलं. कवी संजीव यांच्या गीताला संगीत आहे वसंत पवार यांचं. आणि हे गीत ऐकणार आहोत सुलोचना चव्हाण आणि बाळकराम यांच्या आवाजात.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज. मंडळी, नाशिक महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असलेली नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत आता आपण ऐकणार आहोत. याचं गायन केलं आहे श्रावणी गीते आणि संजय गीते यांनी. या गीताचे संगीतकार आहेत संजय गीते, शब्दरचना आहे सुरेखा बोराडे यांची, ध्वनी मुद्रण केलेलं आहे सोर्स म्युझिक स्टुडिओ नाशिक या ठिकाणी. तेव्हा ऐकूया हे नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत.

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अडावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात पाहुरे किती वाट या चित्रपटामधलं गीत. गदी माडगुळकर यांच्या गीताला संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि हे गीत ऐकणार आहोत आशा भोसले, रेखा डावजेकर आणि सहकाऱ्यांच्या आवाजात.
3: शेपटीवाल्या प्राण्यांची पूर्वी भरली सभा. शेपटीवाल्या प्राण्यांची पूर्वी भरली सभा.

0: लोकांचा गट आपले शेपूट फडून जाईल.
1: सुरू झालाय दसरा दिवाळीच्या पूर्व तयारीसाठी वडनेरे सराफांचा मोफत दागिने सर्व्हिसिंग कॅम्प 10 ऑक्टोबर पर्यंत. ठेवणीतले दागिने चांदीच्या वस्तू दुरुस्त करून घ्या. दुरुस्तीसाठी कुठलीही मजुरी नाही. दागिन्यांचा फ्री सर्व्हिसिंग कॅम्प आजच भेट द्या.
2: वडनेरे सराफ,
1: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
2: आणि आकाश पेट्रोल पंपा समोर, दिंडोरी रोड, नाशिक.
1: अटी लागू.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचा एक वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज। रसिकहो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। मंडळी वृत्तीची निवृत्ती ह्या कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। आज सुद्धा कविताताई आपल्या सोबत आहेत आणि वेगळे पाहुणे आपल्याकडे आलेले आहेत आणि त्यांच्याशी गप्पा मारून आपल्याला विषय तर कळणारच आहे आणि आजच्या ह्या गप्पा नेहमीप्रमाणे रंगत जाणार आहेत। कविताताईंसोबत आलेले आहेत प्रणव शास्त्री गोखले, सोनाली कुलकर्णी आणि अनघा धोडपकर। तर ह्या चौघांचंही मी स्वागत करते आणि या कविताताईंकडे पुढचे सूत्र देते की काय विषय आपण आज घेऊन आलेलो आहोत आणि कुठल्या विषयावरती चर्चा करणार आहोत आणि ही सगळी मंडळी आपापल्या क्षेत्रामध्ये नेमकं कशा पद्धतीने काम करतायत या सगळ्याच विषयी आपण उलगडा करावा।
7: नमस्कार श्रद्धा, श्रोत्यांना सगळ्यांना नमस्कार। आज आपल्याकडे खरोखरीच म्हणजे आपलं भाग्य आहे की आपल्याला आज असे पाहुणे मिळालेत की जे संस्कृत आणि धर्मशास्त्राचे गाढे अभ्यासक आहेत आणि आपलं आता नवरात्र अगदीच समोर आलेलं आहे आणि म्हणून आम्ही तिघी मैत्रिणींनी असं ठरवलं श्रद्धा की आज आपल्याला आपल्या मनातले आणि श्रोत्यांच्या मनातले प्रश्न थोडेसे उलगडून पण घ्यायचे आणि नवरात्राविषयीचे समज म्हणू किंवा गैरसमज म्हणू किंवा नवरात्राचं खरं स्वरूप काय हे समजून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि म्हणून आज आपण यांना आमंत्रित केलेलं आहे। तसे पुण्याहून ते आपल्यासाठी खास आलेले आहेत त्याच्यामुळे पुन्हा एकदा गुहांचे मनपूर्वक आभार मानते। प्रश्नच नुसता नसणार आहे हा, तर एक मार्गदर्शन आम्हाला बुवांकडून मिळणार आहे की मला असं विचारायचं आहे की नवरात्र म्हटलं आपण तर आपल्याला साधारण 3 नवरात्र किमान माहिती असतात, एक अश्विन नवरात्र, एक चैत्र नवरात्र, एक शाकंभरीचं नवरात्र। तर 3 नवरात्र आहेत की अजून आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचा मला असा प्रश्न त्याच्यामध्ये विचारायचा आहे की जर आपण तत्वाचं एकच स्वरूप मानतो तर मग हे असं वेगवेगळं का नवरात्र आहे आणि मग त्या प्रत्येक नवरात्रामध्ये असणाऱ्या तत्वाचं म्हणा किंवा शक्तीचं म्हणा स्वरूप काही वेगळं आहे का।
8: आपण सर्वप्रथम जो प्रश्न विचारलात तर खरंच त्याची व्याप्ती फार मोठी आहे, म्हणजे त्या प्रश्नासाठी खरं तर आपलं अभिनंदन एवढ्यासाठी की बरेच वेळा नवरात्र किंवा आपण जे काही साजरं करतो त्यामागच्या संकल्पना आज इतक्या धूसर झालेल्या आहेत की सेलिब्रेशन, उत्सव, साड्या कुठल्या घालायच्या, नेसायच्या किंवा काय स्वयंपाकाला रेसिपी काय काय करायचं याच्या पलीकडे त्याचं मूळ स्वरूप जाणून घ्यायची जिज्ञासा आज दिसत नाहीये आणि अशी जिज्ञासा तुम्ही इथे प्रकट करताय त्याबद्दल तुमचं खरंच हार्दिक अभिनंदन। नवरात्र हा शब्द त्याची फोड आधी लक्षात घेऊया, नऊ रात्रींचा समुदाय, नऊ रात्रींचा समूह, नवरात्रम असा हा समाहार तिथे केलेला आहे। नऊ रात्रींचा असा समूह की जो उपासनेसाठी वाहिलेला आहे त्यातही शक्तीच्या, देवीच्या, मातृशक्तीच्या उपासनेसाठीचा तो कालावधी। पण त्यातला महत्वाचा मुद्दा हा आहे की अन्यही देवतांची नवरात्र आहे। जसं आपण शक्तीचं नवरात्र तुम्ही 3 यांचा अगदी योग्य तो उल्लेख केला, पण त्याच्यातही रामाचं नवरात्र आहे। जसं चैत्रामध्ये ज्या कालखंडामध्ये आपण देवीचं नवरात्र साजरं करतो त्यातही 2 आहेत, प्रतिपदा म्हणजे आपण ज्याला गुढीपाडवा म्हणतो तिथपासून ते रामनवमीपर्यंत हा एक कालावधी आहे आणि दुसरा कालावधी अष्टमी पासून पौर्णिमेपर्यंत, चैत्र चैत्र शुक्ल अष्टमी पासून चैत्र पौर्णिमेपर्यंत। वासंतिक नवरात्र आपण ज्याला म्हणतो, आणि ही त्यातलं एक रामाचं नवरात्र आणि एक देवीचं नवरात्र. आपण जो आत्ता भाग करतो आहोत तो शारदीय नवरात्र, शरद ऋतूमध्ये येणारं नवरात्र, आश्विन महिन्यातलं. ते आश्विन प्रतिपदेपासून नवमी पर्यंत हा सगळ्यात जास्त प्रचलित किंवा परिचित असणारा नवरात्राचा फॉर्मॅट म्हणूया. तिसरा जो आहे तो पौषामध्ये, ज्याला शाकंभरीचं नवरात्र म्हणतात, तिथेही पौष शुक्ल अष्टमी किंवा सप्तमीपासून पौर्णिमेपर्यंत असा तो पौषातल्या नवरात्राचा भाग असतो. पण या व्यतिरिक्तही काही शक्तीची नवरात्र आहेत. माघ महिन्यात आषाढ महिन्यामध्ये गुप्त नवरात्र म्हणूनही तंत्रामधले, आता ती नवरात्र जी आहेत ती सर्वसामान्यांनी करायची नाहीयेत, करायची नाहीयेत अशासाठी ज्यांच्याकडे तंत्रातली आगमातली उपासना आहे त्यांच्यासाठीच ती नवरात्र आहेत. उगीच आता काय झालंय, सोशल मीडिया किंवा याच्यावरून वाचून लोकांना माहीत झालंय मग आम्ही गुप्त नवरात्र करतो अशी एक क्रेज आपल्याला दिसते. पण खर तर ज्यांना त्याच्या दीक्षा किंवा अन्य अधिकार नाहीत त्यांनी ते न केलेलं बरं. त्यामुळे नवरात्र अनेक आहेत. वैशाखामध्ये नरसिंहाचं नवरात्र हे आपण शक्ती नवरात्रांबद्दल बोललो. नरसिंहाचा जन्मोत्सव वैशाख शुद्ध चतुर्दशी बुद्ध पौर्णिमेच्या आदल्या दिवशी असतो. तर तेही नवरात्र साजरं होतं. किंवा दत्ताचं नवरात्र, दत्ताची दोन नवरात्र होतात साजरी. ती कशी? तर मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्तप्रभूंचा अवतार आहे, तर मार्गशीर्ष शुद्ध अष्टमी ते पौर्णिमा असं दत्तांचं एक नवरात्र असतं. किंवा गाणगापूर परंपरेमध्ये गुरुप्रतिपदा माघामध्ये माघ कृष्ण प्रतिपदा ही गुरुप्रतिपदा म्हणून श्रीमंत नरसिंह सरस्वतींचं शैल्य गमन ज्या दिवशी झालं तेव्हा ती साजरी होते. मग त्याच्या आधीचे नऊ दिवस म्हणजे तो नववा दिवस धरून ते एक दत्त नवरात्र असतं. अनेक प्रादेशिक मंदिरं देवस्थानं याच्यामध्ये तिथले तिथले उत्सव नऊ दिवसाचे जे साजरे होतात त्यालाही नवरात्र म्हणायची पद्धत आहे. याच पार्श्वभूमीवर षडरात्र, पंचरात्र, त्रिरात्र असेही उत्सव होतात. म्हणजे प्रसिद्ध खंडोबाचं नवरात्र असा शब्दप्रयोग होतो पण तो षडरात्रोत्सव आहे. मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ज्याला आपण देवदिवाळी साजरी करतो तिथपासून मार्गशीर्ष शुद्ध षष्टी हा सहा दिवसांचा उत्सव षडरात्र, षटरात्री त्यांचा समूह म्हणून तो षडरात्रोत्सव आहे. तसाच पंचरात्र असाही उत्सव होतो. अनेक वैष्णव मंदिरामध्ये एक वैष्णव संप्रदाय पंचरात्र या नावाने, तर त्या दिवस आणि रात्री मिळून केली जाणारी उपासना आणि ते दिवस त्या रात्री किती आहेत तर त्या नऊ आहेत म्हणून ते साजरं होतं ते नवरात्र. अशी ही नवरात्राची व्यापक संकल्पना आहे. याचं मूळ कुठे आहे तर अगदी वैदिक ग्रंथामध्येही आपल्याला नवरात्राची संकल्पना सापडते. प्रजापतीने अन्न काम, अन्न उत्पन्न व्हावं यासाठी नऊ रात्रींचं एक यज्ञ सूत्र केलं असा ब्राह्मण ग्रंथामध्ये उल्लेख मिळतो. मग तिथे आजही आपण हे जे नवरात्र साजरं करतो ते अन्नाशी, धान्याशी संबंधित आहे. आपली मुख्य तीन नवरात्र, मग वासंतिक नवरात्र असेल तेव्हा वसंत ऋतूचं आगमन झालेलं असतं, आंबे मोहरलेले असतात, अनेक वासंतिक पुष्प फळं ही त्यावेळेला विपुल असतात म्हणजे सुगीचा काळ असतो एक प्रकारे. शारदीय नवरात्र तिथे जवळजवळ जी खरीपाचा हंगाम आहे त्यातलं जे तांदूळ असेल किंवा अन्य धान्य असतात ती तयार होऊन कापणीला आलेली असतात म्हणजे तोही एक प्रकारे सुगीचा आहे. भाज्या किंवा वेल वर्ग या वर्गातली जी सस्य समृद्धी आहे ती पौषात जास्त असते, त्यामुळे शाकंभरी तिचा नैवेद्याचा किंवा त्याच्या पूजेचाही उपचार पाहिला तर त्याच्यामध्ये शाका भाज्या किंवा फळभाज्या फळं ह्याच प्राधान्य आहे. त्यामुळे हा सगळा नवरात्राचा भाग हा अन्नाशी, धान्याशी, कृषी संस्कृतीशीही तितकाच निगडीत आहे. कुठलाही आपला भारतीय संस्कृतीतला सण हा एक एकी एक एकांगी, फक्त आध्यात्मिक, फक्त कृषी, फक्त सामाजिक, फक्त सांस्कृतिक असा नाही, तो सर्व समावेशक होत जातो. तसं हे नवरात्र आहे.
9: खूपच सुंदर सांगतायत बघा तुम्ही. प्रणव, मला आता ह्या अनुषंगाने असा एक प्रश्न आत्ताच पडला की आता जवळ येते ते शारदीय नवरात्र, तर शारदीय नवरात्रामध्ये घटस्थापना ही मुख्य संकल्पना आहे. आणि आता आपण जे सगळं सांगत आहात तर त्या पद्धतीने घटस्थापनेला कसं महत्त्व आहे, त्याचबरोबर घटस्थापनेतील ज्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत, जसं घट आहे किंवा मातीमध्ये रुजवलं जाणारं धान्य आहे किंवा इतर सगळ्या ज्या त्याच्या अवतीभोवतीच्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, तर त्याचा नक्की प्रतिकात्मक दृष्ट्या काय उपयोग आहे किंवा काय उद्देश आहे हे आम्हाला जरा आपण समजून सांगा.
8: जेव्हा आपण प्रतीकांचा विचार करतोय तर प्रतीक ही प्रत्येकाला त्याच्या त्याच्या बुद्धीनुसार त्याच्या त्याच्या संस्कारांनुसार उलगडत जातात. त्याचं इंटरप्रिटेशन आहे, त्याचं आकलन हे प्रत्येकाला त्याच्या त्याच्या पद्धतीनं नवं होत असतं. त्यामुळे मी आत्ता जे विधान करतोय ते माझ्या आकलनाला धरून करतोय. माझा असा कुठेही दावा नाहीये की हेच अंतिम आहे, हेच सार्वत्रिक आहे. असा एक विचार या संकेतांचा केला जाऊ शकतो असं मी म्हणे. जेव्हा घट हे प्रतीक तुम्ही पाहताय, घटामध्ये काय काय सांगितलेलं असू शकतं, तर घट म्हणजे मातृत्वाचं प्रतीक आहे. की मातेचा जसा गर्भ असतो तसं त्या जलकुंभामध्ये काही साठवलेलं आहे. सगळं विश्व हे परमात्म्याच्या उदरात दडलंय अशी कल्पना, अशी वचन आपल्याला पुराणांमध्ये सापडतात. अनंत ब्रह्मांडे जयाचे उदरी, त्याच्या पोटात आहे ना. पोट आलं की गर्भ आला. तो परमात्मा काही केवळ पुरुष नाहीये किंवा केवळ स्त्री नाहीये. त्याला कोणी जगत जननी जगदंबा म्हणत, आणि त्या जगाला जिने आपल्या उदरामध्ये गर्भामध्ये धारण केलंय ती जगत गर्भा

0: प्रकृति आदि प्रकृति आदि माया मग तिच्या त्या मातृत्वाचं तिच्या त्या गर्भाचं आणि त्या गर्भावस्थेत बीज स्वरूपात असणाऱ्या विश्वाचं प्रतीक म्हणजे तो घट आहे. किंवा जेव्हा आपण कुठली गोष्ट पूर्ण झाली असं म्हणतो ना तर त्या पूर्णत्वाचं प्रतीकही तो घटच आहे. आपण म्हणतो की कळस चढवला कळस झाला. कळस म्हणजे काय कलश कलशाचा अपभ्रंश कळस. मंदिरावर कळस चढवला म्हणजे मंदिर पूर्ण झालं. तुम्ही जे कर्म करता आहात त्याचं परिपूर्णत्व पूर्णावस्था प्राप्त झाली की तिथे येतो कलश तो होतो कुंभ त्याला घट म्हणतात. मग ह्या जगाची परिपूर्ण अवस्था काय आहे तर ती आदिशक्ती तिच्या स्वरूपामध्ये सगळं विलीन होऊन जातं आणि पुन्हा तिच्याच स्वरूपातून नवी पहाट होते. सृष्टी आणि प्रलय हे दोन्ही तिच्या स्वरूपात सामावलेले आहे. ती घटावस्था बीजावस्था आहे सगळं तिच्यात सामावलं आहे. ती सगळं गिळून टाकते आणि तीच सगळं निर्माण करते. तर तो घट ह्या समग्रतेचं सगळ्यांना आत सामावून घेण्याची जी क्षमता आहे जी समग्रता म्हणूया किंवा जी पूर्णता म्हणूया त्या पूर्णतेचं समग्रतेचं ही प्रतीक घट आहे. अजून तिसरा संकेत जर पाहायचा झाला तर माणसाचं सगळं आयुष्य घटावर आहे. जन्माला येतो म्हणून गदिमांचं प्रसिद्ध ओळी आपल्याला आहे तूच घडविशी तूच पोडीशी कुरवाळीशी तूच ताडीशी नकळे यातून काय जोडीशी देसी डोळे परिनिर्मिती तया पुढे अंधार विठ्ठला तू वेडा कुंभार. कुंभार का म्हटलं कारण माणूस जीव माणसाचं आयुष्य हे घड्यासारखं आहे घटच आहे. म्हणजे जन्माला येतो तो घड्यासारखा आपण म्हणतो ना मातीचा गोळा आहे हळूहळू हळूहळू आकाराला आला आणि शेवटी सुद्धा आपण हिंदू धर्म जन्म घेतलाय आपलं भाग्य आहे. ह्या हिंदू धर्मात एक संकेत आहे तो जेव्हा जातो ना जीव तेव्हा त्याच्या पुढे एका घटामध्ये अग्नी घेऊन जातात. त्याच्या घरातला तो अग्नी आहे त्याची धग आहे ती प्रकृती आहे आणि ती विसर्जित होते त्याच्या देहाबरोबर. ती व्यक्ती त्या म्हणजे जी औद्वदेहिक संस्कार करत असते ती त्या घटामध्ये पाणी घेऊन त्याला उलटी प्रदक्षिणा करते. घट फोडला जातो. आपल्याकडे घटस्फोट हा शब्द आहे त्याचे अर्थ आज ध्वनीत आपण वेगळे केले. तो एक संस्कार आहे. पूर्वीच्या काळी एखाद्याचं नाव टाकणं जिवंतपणी जेव्हा संबंध नातं संपवलं जायचं त्याच्यासाठी हा संस्कार केला जायचा. माणूस जिवंत असताना मला आता तुझ्या बरोबर काहीही संबंध ठेवायचा नाही असं सांगायचं असायचं तेव्हा त्याच्या नावाने औद्वदेहिक करून टाकायचे की आता तुझं सोहेर नकही नको आणि सुतकही नको आणि तेव्हा त्याच्या नावाने तो घडा फोडला जायचा की हा घटस्फोट आहे. म्हणजे काय संपला आता संबंध आपला मधन विस्तवही जात नाहीये. आता हे सगळं प्रातिनिधिक आहे प्रतिकात्मक आहे. ते प्रतीक म्हणजे घट म्हणजे त्या मानवी जीवनाचं प्रतीक म्हणजे तो घट झालाय. संबंधांचं प्रतीक म्हणजे तो घट झालाय. म्हणजे मानवी जीवनातलं एवढं अत्युदात्त असं प्रतीक म्हणजे घट आहे. त्यामुळे मातृशक्तीची पूजा करताना जीवनाची चैतन्याची पूजा करताना कारण आदिशक्तीला चितशक्ती म्हटलंय ती चिद रूपा आहे चिन्मयी आहे तर तिची पूजा ह्याच्यापेक्षा अन्य कुठल्या प्रतीकातून करता येणार. त्यामुळे तो घट आहे कलश पूर्णत्व आहे. आणि आपल्याकडे धारणा आहे की देवाची प्रतिष्ठापना करण्यासाठी जी आलंबन किंवा जी बिंब मूर्ती म्हणूया माध्यम म्हणूया ती वेगवेगळ्या वस्तूंवरती करता येते. ती मूर्तीत आपण करतो ही एक प्रचलित गोष्ट पण त्याही व्यतिरिक्त पुस्तकावरती करता येते ग्रंथावरती करता येते ती शाळीग्रामामध्ये करता येते. शाळीग्राम हे फक्त विष्णूचं प्रतीक नाही ते विश्वाचं प्रतीक आहे. ती सुपारीवर करता येते. अनेक अशी फळं आहेत अशी धान्य आहेत की त्याच्यावरही त्याची भावना करता येते. तशीच एक भावना ही या घटावर केलेली आहे. दुसरं तिथे माती आहे त्याच्यामध्ये बीज सप्तधान्य नवधान्य अशी पेरली जातात. हे एक प्रकारचे शकून आहेत. आपल्याकडे प्रत्येक सणावारी शकून पाहायची पद्धत होती. आज आपल्याला हे कळणार नाही आकलनाच्या फार पैल गेलेल्या गोष्टी आहेत. कारण हे असं कोणाला सांगायला गेलं ना हे अंधश्रद्धा आहे म्हणून झिडकारून टाकते लोक. आपण अंदाजपत्रक जाहीर करतो म्हणजे यावर्षी पाऊस कसा होईल हवामान खातं आपल्याला अंदाज देतो की यावर्षी चांगला होणार आहे हा यावर्षी कमी आहे हा. पूर्वीच्या काळी जेव्हा तंत्रज्ञान नव्हतं विकसित तेव्हा काय करत असतील शकून विद्या तर त्यातला हा एक प्रकारचा शकून आहे. जेव्हा ते शेत लावलं जातंय, आता दुसरा हंगाम येऊ घातलाय, पुढचा हंगाम खरीपाचा संपला, तर आता मातीचा गुणधर्म काय, ओलावा किती आहे, तिची सुपीकता उर्वरता काय आहे, तिची परीक्षा करायची. मग त्याच्यासाठी 9 प्रकारची धान्य, मग त्यातलं कुठलं धान्य जास्त रुजलं ते लावलं जायचं.
1: खूपच छान.
0: म्हणजे हा शकून आहे, ही परीक्षा त्याच्यातून, सस्य परीक्षा, मृत्तिका परीक्षा त्यातून होतीये. पुन्हा त्याच्यात आयुर्वेदही आहे. मग ते जे सोनं काही ठिकाणी पद्धत आहे ते सोनं म्हणून वाटलं जातं, जे येतं धान्य येत. आता हे करताना त्या वनस्पतीशी तुमचा जिवंत, म्हणजे आज गव्हांकूर चूर्ण तुम्ही विकत घ्यायला गेलात किती महाग आहे, आता तो प्रसाद म्हणून जर तुम्ही खाल्लात किती हेल्दी फूड आहे ते, म्हणजे आयुर्वेदाचा विचार आला. आता त्याच्यात अजून एक जर पाहायचं झालं तर हिंदू संस्कृतीची चराचर सृष्टीकडे बघायची दृष्टी काय ती तुम्हाला कळेल, कि ते सोनं, आमचे तुकोबा काय सांगतात, सोने आणि मृत्तिका, ह्या सगळे संत सांगतात नाहीच की आम्हाला सोने आणि रूपे हे मातीसारखं आहे, एखादं ढेकूळ आणि हे, याच्यात आम्हाला फरक नाहीये, तर ह्याचं दुसरं रूप आहे की हे आम्हाला सगळं हे सस्य जे आहे ते सोनं आहे. एखाद्याला ती हिरवी पान हे काय आहे, पण सोनं म्हणून वाटताना ते किती प्रेशियस आहे, ही सर्जनाची शक्ती आहे ना त्याच्यात. ते नवीन नव्याने जे अंकुर उगवले त्याच्यामध्ये विश्वाला नव्याने सर्जनाचं लेणं द्यायची शक्ती साठवलेली आहे, ती सर्जक शक्ती सोन्यासारखी आहे, म्हणून त्याची पूजा एक प्रकारे केलेली आहे. पूजा म्हणजे नुसतं फुलं घालणं नाही, त्याचा स्वीकार करणं, अंगीकार करणं, त्याला मस्तकावर शिरोधार्य मानणं, म्हणजे त्या एका यक्कश्चित वनस्पती बद्दलही आमची दृष्टी काय आहे, हा प्रसाद आहे, ही चैतन्य शक्ती आहे, हे सोनं आहे. ही दृष्टी ह्या छोट्या छोट्या अशा उपचारातून आपण जे काही करतो त्याच्यातून व्यक्त झालेली, आणि अर्थात ती मृत्ती काय, आपण तिथनं आलोय आणि तिथेच मिसळणार आहोत. जो संकेत घटाचा आहे ना तसाच त्या मृत्तिकेचा आहे. सगळ्या जीवांचं मूळ अन्न आहे, अन्नातून आपण उत्पन्न झालो. अन्नाद्वयी खलु इमा हा प्रजा, हा सगळ्या प्रजा अन्नातून उत्पन्न होतात, त्यामुळे तिथे अन्नच आहे, अन्न धान्याच्या रूपात ते अन्न झालं. आणि शेवटी आपली काय होणार आहे, अगदी गाडा किंवा जाळा होणार आहे माती, आणि तिथेच शेवटी अंत त्या प्रकृतीतच आहे. त्यामुळे या पलीकडे जाऊन अन्य कशाची पूजा करावी, म्हणजे ह्याच्यातून आपल्या पूर्वसुरींची व्यापक दृष्टी दिसते.
2: तर मंडळी, अजून खूप गप्पा मारायच्या आहेत, अजून त्यांच्याकडून खूप जाणून घ्यायचं आहे, पण आपल्या कार्यक्रमाची वेळ आता इथे संपत आली आहे, त्यामुळे पुढच्या भागामध्ये सुद्धा या दोघाही मान्यवरांना आणि कविताताई तुम्हाला सुद्धा, तुम्हा तिघांनाही मी आमंत्रित करते की ह्या पुढील चर्चा आपण पुढच्या भागात अशाच चालू ठेवणार आहोत. अजून काही महत्वाच्या मुद्द्यांवरती तुम्हा दोघांकडून आम्हाला जाणून घ्यायचं आहे, तेव्हा रसिक हो, आत्तापुरतं आपण इथेच थांबतो आहोत. या पुढील चर्चा आपण पुढच्या भागात करणार आहोत, तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: कार्यक्रमात आता ऐकूयात नेमसाप या चित्रपटामधलं मंदाडे यांनी गायलेलं वर्मा मलिक यांचं गीत. संगीतकार सोनिक ओमी.

0: तक तू 16 साल
1: व्यवसाय वाढवायचा आहे. विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज आणि रुपये 25 लाखांपर्यंत तारणासह कर्ज सुविधा. रोज थोडा हप्ता भरा आणि व्यवसायाला द्या मोठी झेप. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. मोठा व्यवसाय विश्वास बँकेच्या साथीने.
2: ऐकूया किशोर कुमार यांच्या आवाजामध्ये हसरत जयपुरी यांचं गीत. संगीतकार शंकर जयकिशन आणि हे गीत आपण ऐकणार आहोत बेगुनाह या चित्रपटामधलं.
3: आजन जाने पागल मनवा काहे को घबराए, हित हित हित की आए रे तबीयत बिस्की.

0: मन भव। नमस्कार रसिक हो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। तुम्हा सर्वांचं स्वागत आहे पालकत्वाची गुरुकिल्ली या कार्यक्रमात। मंडळी, आज आपल्या एका श्रोत्यांनी काही प्रश्न विचारले आहेत की डॉक्टर, पॅरेंटिंग आणि ग्रँड पॅरेंटिंग यात काही फरक आहे का? बऱ्याच वेळेला सासूसुनांमध्ये ताणतणाव असतात, त्याचा काही विपरीत परिणाम मुलांवर होतो का? आणि मग त्यांना तुम्ही काही चार युक्त्या सांगू शकता का? तर या प्रश्नाचं उत्तर आपण जाणून घेऊया डॉक्टर श्यामा कुलकर्णी यांच्याकडून।
1: अत्यंत महत्वाच्याच विषयी

0: विषयाला तू हात घातलास बरं का. आता पॅरेंटिंग म्हणजे आई आणि वडील जे काही मुलांचं अपब्रिंगिंग करतात ते, आणि ग्रँड पॅरेंटिंग म्हणजे आजी आजोबांचा त्यात जो काही सहभाग असतो तो. आता खरं तर ग्रँड पॅरेंटिंग आणि पॅरेंटिंग हे वेगळं करण्यासारखी गोष्टच नाही. पालक आणि आजी आजोबा हे सर्व मिळून मुलाला घडवत असतात. जेवढे जण जेवढी नातेवाईक मंडळी त्या बाळाच्या वाढवण्यामध्ये सहभागी असतील, त्याच्या अपब्रिंगिंगमध्ये सहभागी असतील, तेवढं ते बाळ जास्त खुलत जातं. आता यातली एक गंमत सांगते बरं का तुला, की मागच्या वेळेला तू विचारलं होतंस की पूर्वीचं पॅरेंटिंग आणि आत्ताचं पॅरेंटिंग यात काही फरक दिसतो का. तर तो फरक आपल्या या सगळ्या एपिसोड्समध्ये प्रत्येक याच्यात थोडा थोडा लक्षात येत जाईल. खरं तर पूर्वीच्या काळी मुलांना सर्व नाती गोती असायची, काका मामा आत्या मावशी, मग त्याच्या अनुषंगाने येणारी चुलत मिलत मावस भावंड आणि असं मोठं कुटुंब असायचं. त्यामुळं मुलं ही घरामध्येच एक प्रकाराने सोशल व्हायची, त्यांचा इमोशनल कोशन डेव्हलप व्हायचा, त्यांना एकमेकांशी भांडायचं आणि तरीसुद्धा त्या भावंडाशिवाय आपल्याला पर्याय नाही म्हणून परत ऐकवायचं, म्हणजे भांडण कसं मिटवायचं हे पण आपोआप त्यांचं ट्रेनिंग व्हायचं. आणि मग ह्याच्यामध्ये एक जुळवून घेणं, एक प्रकाराने आपल्याला जर खेळायला पाहिजे, आपल्याला जर आनंद पाहिजे, तर थोडं आपल्याला नाही या भावंडाचं आवडलं तरी त्याच्याशी आपल्याला जुळवून घ्यायचं आहे, त्याच्याशी खेळायचंय किंवा तिच्याशी खेळायचंय, हे आपोआपच त्या मुलांना कळायला लागायचं, शेअरिंग कळायचं. तेव्हा काही खूप जास्त श्रीमंती नसायची, खूप जास्त खेळणी नसायची, मग जे काही खेळणं बनवून ते खेळतील ते सगळ्यांनी मिळून खेळायचं. म्हणजे असं सांगतात की एक दीड सात जणांनी वाटून खावा असं संक्रांतीला म्हणतात, तर प्रत्येक गोष्ट ही वाटून सगळ्यांना देऊन खायची, त्या शेअरिंगमधला आनंद कळायचा. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी निसर्गतःच मुलं शिकत शिकत मोठी व्हायची. आणि मग ह्याच्यामध्ये आजी आजोबांचा एक घरामध्ये दरारा असायचा, एक प्रेमळ धाक असायचा. आई बाबा रागवले तर आजी आजोबा नक्की माझी बाजू घेतील ही खात्री असायची आणि ते मूल कधी एकटं नसायचं. आता तू बघशील तर मुलांना जर आई रागवली तर त्यावेळेला वडील पण रागवायला सुरुवात करतात बरं का, तू आईला किती त्रास देतो रे किंवा किती त्रास देते गो. किंवा वडील रागवले तर आई आणखीन त्याच्या तक्रारी करत सुटते की हिने आज अभ्यासच नाही केला, ही आज फार उद्धट बोलली, याने काहीच काम नाही केलं, हा थोडीसुद्धा घरात मदत करत नाही, हा सारखा बाहेर खेळायला जातो. आणि असं दोघं मिळून त्याला मुलांना मुलींना रागवत असतात आणि तिसरं त्यांच्या बाजूने त्यांना जवळ घेणारं मात्र कोणीही नसतं. आणि मग ह्याचा विपरीत परिणाम होतोच मुलांवरती, कोणी नाही म्हणून. हा झाला पहिला भाग की ज्या घरात आजी आजोबा नाहीये. ज्या घरात आजी आजोबा आहेत त्या घरातसुद्धा जर का सासू सुनांचे वाद असतील तर मग पझेसिव्हनेस असतो, मग नातवंडाला आपलंसं करायचं म्हणून आजी आजोबा नको तो खाऊ देतात किंवा चॉकलेट देतील, आईस्क्रीम देतील, बिस्किटं देतील आणि मग त्या मुलाला आजी आजोबा आवडतात असं थोडंसं होतं. किंवा उलटं पण होतं, किंवा सासू सुनांचं पटत नाही म्हणून मग बाहेर काही वेळेला कितीही चांगली उच्च शिक्षित सासू असली तरी मग काहीतरी मनात पूर्वग्रह दूषित असेल तर मग ती सून म्हणते मी ठेवणारच नाही माझ्या सासूबाईंजवळ, मग त्याला मी पाळणा घरातच ठेवेन. म्हणजे जिथे संस्कारक्षम घर आहे, जिथे आजी आजोबा काहीतरी संस्कार करू शकतात, तिथे केवळ काहीतरी मनातला पूर्वग्रह असल्यामुळं आणि तो दूषित असल्यामुळं त्या मुलांना लांब ठेवलं जातं. असे असंख्य गोष्टी घडत असतात आणि मग त्यातून त्या मुलाच्या घडणावळीवर, त्या मुलाच्या मनाच्या जडणघडणीवरती खूप विपरीत परिणाम होतो. मुलं हे पाहत मोठे होतात, मुलांना कळतं की कुठेतरी या दोघींचं पटत नाहीये, किंवा सासू सुनांचंच पटत नाही असं नाही बरं का, काही वेळेला मुलाच म्हणजे वडिलांचं आणि त्याच्या वडिलांचं म्हणजे बाबांचं आणि आजोबांचं पटत नसतं, पण हे मुलं इतके चाणाक्ष असतात की ती ते ओळखतात. आणि मग ती समजा एखाद्या गोष्टीला परवानगी आई देत नसेल तर ते वडिलांकडे जातील, मग वडिलांना लाडीगोडी लावतील, आईबद्दल काहीतरी बोलतील की आईने मला मारलं होतं, आईने मला खूप त्रास दिला, आईने मला असं केलं, आई चांगलीच नाही आहे. किंवा मग वडिलांबद्दल जाऊन आजोबांजवळ बोलतील, बाबा मला खूप ओरडतात, बाबा मला त्रास देतात, बाबा मला फिरायलाच नेत नाहीत, तुम्ही किती छान आहात, आणि असं करून ते आपल्याला पाहिजे ती परवानगी त्या व्यक्तीकडून घेतील. हे अगदी छोटी छोटी मुलांची मानसिकता मॅनिप्युलेटिव्ह होते बरं का. किंवा काही वेळेला काय होतं की ह्या वादामध्ये मुलांवरती खूप विपरीत परिणाम होऊ शकतो आणि तो खूप डेलिकेटली हाताळावा लागतो. आता मी तुम्हाला एक छोटंसं गमतीशीर उदाहरण आमच्या घरातलं सांगते. माझा मुलगा जेव्हा छोटा होता, अर्थात तेव्हा 87-88 काळ होता तो, आत्ताच्या इतकं काही त्यावेळेला प्लेग्रुप, नर्सरी आणि ज्युनियर के जी, सिनियर के जी असं काही महत्त्व नव्हतं. बालवाडीत घातलं तर घातलं, नाही तर नाही अशी गोष्ट होती. पण आमची इच्छा होती की मुलांनी बालवाडीत जावं, मुलांनी लवकर स्विमिंग शिकावं. आणि मग मुलाला सकाळी उठवलं, सकाळी 7 अर्थातच उठवायला लागायचं, 8 शाळा म्हटल्यावर आवरायसाठी आंघोळ झाली पाहिजे शाळेच्या आधी. आणि मग त्याला उठवलं की त्याच्यासमोर माझे सासू सासरे, आम्हाला दोघांना पण, मला आणि माझ्या मिस्टरांना म्हणायचे, तुम्ही तरी गेला होतात का इतक्या लवकर शाळेत, एवढं काय शाळेचं, नाही गेलं तर नाही गेलं, आत्ता बालवाडीचं काय महत्त्व आहे, जातील शाळा सुरू झाल्यावर, पहिली दुसरीत घालू आपण त्यांना. आणि मग त्यावेळेला मुलगा परत झोपून जायचा. अरे बापरे, मग आता याला शाळेत कसं पाठवायचं. तर आत्ताच्या काळातली जर एखादी सून असती किंवा वेगळ्या पद्धतीनं विचार करणारी एखादी स्त्री असती तर तिने विचार केला असता, चला वेगळं होऊन जाऊया, माझ्या मुलाच्या शाळेचं महत्त्व मला जास्त आहे, माझा मुलगा शिकला पाहिजे, आणि सरळ वेगळी झाली असती. पण मला असं करायचं नव्हतं. मला माहिती होतं की माझ्या सासू सासऱ्यांना माझे मिस्टर हा एकुलता एक मुलगा आहे, आपल्याशिवाय त्यांना कोण आहे. मग ही गोष्ट छोटी नाही आहे, त्याला शाळेत पाठवायचं नाही ही गोष्ट छोटी नाही आहे, ही मोठी गोष्ट आहे. मग त्याच्यावरती उपाय म्हणून मी काय केला, माझी असिस्टंट होती बरं का, ती एकदम फॅमिली मेंबर, म्हणजे अतिशय जीव लावणारी आणि एकदम छान मायाळू, आणि आम्हालाही ती आमच्या घरातली मेंबरच आजलाही वाटते. मग तिला रिक्वेस्ट केली, माझ्या मिस्टरांनीच रिक्वेस्ट केली, ते तिला बहीणच मानायचे, ये आणि त्याला रोज फक्त उठवून माझ्याबरोबर गाडीवर शाळेत पाठव. झालं, मग ती सकाळी 7 त्याला उठवायला यायची, आणि माझे सासू सासरे पण तिला मुलगी मानायचे, तिला मग ते काही म्हणायचे नाहीत. मग अशा पद्धतीनं घरामध्ये भांडण न होता, घर न मोडता, सेपरेशन न करता मुलगाही शाळेत 7 उठून जायला लागला आनंदाने, कारण त्याला ती आत्या आवडायची, तो शाळेत जायला लागला. माझं काम झालं, मी त्यांना माझ्या सासू सासऱ्यांना उलट बोलले नाही, त्यांच्याशी भांडण केलं नाही, त्यांच्याशी वाद घातला नाही, किंवा मिस्टरांना सांगून मिस्टरांना त्यांच्याशी भांडायला लावलं नाही. अत्यंत नाजूकपणाने हा प्रश्न मला हाताळावा लागला, आणि याचं आणखीन पुढचं श्रेय मी माझ्या पॅरेंट्सना देते की माझ्या आईने मला जे शिकवलं होतं की प्रत्येक माणसाशी प्रेमाने वागायचं. तू आता सासरी चाललीस, ती माणसं तू प्रेमाने आपलीशी करायची, मतभेद होणार, भांड्याला भांडं लागणार, पण म्हणून आपण वाजणारं टणाटणा वाजणारं भांडं व्हायचं नाही, तर आपण प्रेमाने सगळ्यांना आपलंसं करायचं. जीव लावला तर आमचं पाखरू पण जवळ येतं, आणि तू जर जीव लावलास तर ती माणसं तुझी होत, आणि ते शक्य आहे. त्यामुळं मनामध्ये सासू सासरे हे वाईटच असतात आणि त्यांच्यामुळं काहीतरी प्रॉब्लेमच होणार आहे असा पूर्वग्रह घेऊन मी आलेच नाही, आणि त्यामुळं मी यातून छान मुलांना शिकवू शकले. आज तो खूप छान शिकलेला आहे, BE MBA झालेला आहे, पण त्याच्या शिक्षणाची सुरुवात ही अशी झाली. तर अशा पद्धतीनं पॅरेंटिंग आणि ग्रँड पॅरेंटिंग या सगळ्यांना एकत्र करून, या सगळ्यांची मदत घेऊन ते मूल जर आपण लहानाचं मोठं केलं तर नक्कीच ते मूल खूप छान होतं. आणि त्यामुळं आपल्याला कुठलंही रोप लावताना त्या रोपाला जे काही खतपाणी घालायचंय ते आनंदाचं, प्रेमाचं खतपाणी घालायचं आहे, वैमनस्याचं नाही. धन्यवाद.
1: तर रसिक हो, पालकत्वाची गुरुकिल्ली या कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची. पण तुम्ही ऐकत राहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: आपल्या पूर्वजांची आठवण, संस्कार, समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अडावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
3: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी, सोबत हमखास भेट वस्तू.
2: विश्वास नाशिककरांचा.
3: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा.
4: कार्यक्रमात यानंतर ऐकूयात अव्वल नंबर या चित्रपटामधलं अमित खन्ना यांचं गीत, अमित कुमार आणि एस जानकी यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे बप्पी लहरी यांचं.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: अटी व शर्ती चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत आता ऐकूयात. संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी आणि हे गीत गायलं आहे किशोर कुमार, शैलेंद्र सिंग आणि शक्ती ठाकूर यांनी.

0: अचानक पैशांची गरज आहे, पण एफडी मोडायची नाही.
1: मग काळजी कशाची? विश्वास बँकेचं गोल्ड लोन घ्या.
0: काय सुविधा आहेत?
1: फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि गरजेनुसार ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन.
0: वा, म्हणजे सोनं सुरक्षित आणि पैसा उपलब्ध.
1: विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130002088. विश्वास बँक, प्रत्येक गरजेला
2: दिल आशियाना है. या चित्रपटामधलं मजूह सुलतानपुरी यांचं गीत आता ऐकूयात सुरेश वाडकर यांच्या आवाजात. संगीत आहे आनंद मिलिंद यांचं.

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अढावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
8: आपल्या पूर्वजांची आठवण, संस्कार, समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष। या पितृपक्षात अडवतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा।
9: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी, सोबत हमखास भेटवस्तू।
8: विश्वास नाशिककरांचा।
9: अडवतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।

0: नमस्कार श्रोतेहो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. आजच्या विश्वास स्पोर्ट्स क्लब कार्यक्रमात मी पत्रकार नाना खरण आपले स्वागत करतो. श्रोतेहो, आपणास माहिती आहे जलतरण हा मोठा खेळ आहे. या खेळात नाशिककरांनी अनेक ठिकाणी यश मिळवलंय. अगदी आपण म्हटलं राष्ट्रकुल, त्यानंतर आशियाई अशा अनेक स्पर्धांमध्ये आपण जलतरणाचे यशस्वी खेळाडू बघितले आहेत. अशाच प्रकारचे एक यशस्वी खेळाडू आणि प्रशिक्षक म्हणून आपण आज रोहन सूर्यवंशी यांना आमंत्रित केलं आहे. रोहन सूर्यवंशी हे राष्ट्रीय जलतरण पटू आहेत, त्याचबरोबर ते प्रशिक्षक म्हणून देखील काम पाहत आहेत. आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. सर नमस्कार.
1: नमस्कार सर.
0: सर, आपला प्रश्न तोच राहणार आहे की आपली जलतरणाची सुरुवात कशी झाली?
1: माझी जलतरणाची सुरुवात जो प्रवास आहे तो लहानपणी, म्हणजे मी शाळेत असतानाच चालू झाला माझा प्रवास. मी 7वीपासून जलतरणचे प्रशिक्षण चालू केले आणि माझ्या इथे जो जलतरण तलाव आहे स्वामी विवेकानंदन, तिथे मी रोज सराव चालू केला आणि तिथे माझे जे कोच होते वाळू नवले,
0: बरोबर,
1: हा, त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी सुरुवात केली.
0: सर, जो आपण कधी पण म्हणतो शाळेचा माझा पहिला दिवस, तो आपल्याला आठवत असतो. काही दिवस असे आठवत असतात की ते आपल्यासाठी संस्मरणीय ठरत असतात. त्यातला ज्यावेळेस आपण जलतरणाला गेला त्यावेळेचा तो पहिला दिवस आपल्यासाठी कसा होता?
1: माझ्यासाठी जो माझा जलतरणाचा जो पहिला दिवस होता तो दिवस मला अजूनही आठवतो. कारण की मी जेव्हा पाण्यात उतरलो तेव्हा माझा आत्मविश्वास आणि आनंद हा पोहण्याची गोडी वाढवत होता. पण हळूहळू मनात अशी भीती पण वाटत होती जरा, पहिला दिवस असल्यामुळे. पण जसा मी सराव करत गेलो पुढे तसा मेहनत करत गेलो आणि तसा माझा म्हणजे कॉन्फिडन्स वाढत गेला भाऊ असा पुढे.
0: त्यासाठी पाण्याची भीती वाटली नाही का?
1: नाही नाही.
0: किंवा असं बाकीच्या मुलांकडे बघून वगैरे असं काही वाटलं तुम्हाला?
1: थोडी भीती होती, कारण की माझ्या बरोबर जे पोहणारे होते ते जरा चांगल्या प्रकारे पोहत होते आणि मी थोडा जो म्हणतो ना आपण नर्वसपणा, थोडी भीती असल्यामुळे थोडा नर्वसपणा. पण मी जसं सराव चालू केला पुढे सरावातनं ती भीती माझी पूर्ण नाहीशी झाली.
0: सर, आपण ज्यावेळेस जलतरणाकडे वळला त्यावेळेस आपल्याला काय असं कोणाचं हे होतं का, रोल मॉडेल म्हणून आपण ठेवलं होतं का? किंवा शेजारचा मुलगा करतोय किंवा एखादा मित्र करतोय ते बघून आपण जलतरणाकडे वळलो असं काही झालं?
1: शाळेत असतानाच खेळाची आवड होती मला पहिल्यापासूनच. पण खेळ खेळताना पण मग एक धाडसी खेळ पाहिजे जीवनामध्ये, म्हणून मी जलतरणाकडे थोडा वळलो. कारण की बहुतेक जणांना जलतरण हा खेळ थोडा भीतीदायक वाटतो किंवा पाण्यात उतरायची भीती वाटते, त्याच्यातनं मग त्या गोष्टीकडे मी जलतरणाकडे त्या दृष्टीने बघितलं आणि जलतरण हा मला म्हणजे अट्रॅक्ट वाटला आणि त्याच्यातनं मी सुरुवात केली जलतरणात. आणि त्याच्यात मग मी कॅम्प असतात कोचिंग कॅम्प ते जॉईन करून त्याच्यानंतर मग संध्याकाळचे जे सराव बॅचेस असतात त्याच्यात मी ट्रेनिंग घ्यायला लागलो.
0: पण मग आपल्या कुटुंबाची साथ कशी होती? घरच्यांनी सांगितलं का जलतरणाला जात जाय किंवा नको जात जाऊ असं काही झालं?
1: जलतरणाला तर मी पहिले घरी सांगितल्यानंतर थोडे घरचे तर शॉकच झाले, बुवा का पाणी आहे, पाणीपासून थोडं दूर राहायला पाहिजे, पाण्याची भीती आपल्या घरात अजूनपर्यंत तर कोणी स्विमिंग करत नाहीये किंवा जलतरण करत नाहीये, तू हा असा डिसिजन घेतला. पण मी समजवल्यानंतर की मला हाच गेम पुढे करायचा आहे किंवा जलतरणातच मला थोडं पुढे ऍडव्हान्स ट्रेनिंग घ्यायचं आहे असं मी समजून सांगितल्यानंतर घरच्यांनी पण मला पूर्णपणे पाठिंबा दिला आणि माझा जो निर्णय होता त्याला प्रोत्साहन दिले.
0: सर, आपण एक राष्ट्रीय जलतरणपटू आहे, आपला हा प्रवास कसा राहिला? आपण कसे कसे आपण राष्ट्रीय स्तरापर्यंत गेलात?
1: शाळेत असतानाच मी जे आपल्या शालेय स्पर्धा होतात त्याच्यामध्ये सहभाग घेतला आणि त्याच्यामध्ये सहभाग घेतल्यानंतर मला अजूनही आठवतं की 2010 नाशिक फेस्टिवल स्पर्धा आलेली होती. हा, तर त्याच्यात मी चांगल्यापैकी कामगिरी केली त्या स्पर्धेत आणि त्याच्यानंतर मी पुढे रेग्युलर सराव करून ज्या लॉंग डिस्टन्सच्या ज्या स्पर्धा होतात कुलाबा येथे नेव्हीच्या स्पर्धा होतात 6 किलोमीटर, सिंधुदुर्गला होतात 5 किलोमीटर, 10 किलोमीटर, अशा स्पर्धेमध्ये मी भाग घेत राहिलो आणि सराव करत राहिलो.
0: बर, सर मग आपण ज्यावेळेस राष्ट्रीय स्पर्धा खेळल्या त्या कुठे खेळल्या आणि त्या स्पर्धेत आपलं यश कसं होतं?
1: माझ्या ज्या राष्ट्रीय स्पर्धा झाल्या त्या कुलाब्या इथे झाले मुंबईला, त्याच्यानंतर एक सिंधुदुर्ग जे आहे मालवण तिथे झाले. त्याच्यानंतर सन्स प्रॉपिक ते गेट ऑफ इंडिया
0: बर,
1: हा तिथे पण मी सहभाग घेतला त्या स्पर्धेमध्ये. आणि जो हा जो इव्हेंट आहे लॉंग डिस्टन्स, हा विक्रमी अंतरामध्ये मी पार केलेला आहे सर्व गोष्टी.
0: सर आपण जलतरणपटू असताना त्यानंतर आपण एक प्रशिक्षक म्हणून आपण भूमिकेत उतरलात, ती प्रशिक्षक म्हणून भूमिका आपली कशी, आणि मुख्यतः म्हणजे आपला जलतरणपटू असताना आपला खेळ कोणता होता? जलतरणामध्ये अनेक इव्हेंट असतात, त्यातला आपला कोणता आवडता इव्हेंट होता?
1: माझा आवडता इव्हेंट जलतरणामधला फ्री स्टाईल आणि ब्रेस्ट स्ट्रोक होता.
0: बरं,
1: हे दोघं माझे इव्हेंट आवडते होते.
0: त्याच्यानंतर आपण एक प्रशिक्षक म्हणून भूमिकेत उतरलात, आपली भूमिका कशी राहिली?
1: त्याच्यानंतरून मी जलतरण याच्याकडे प्रशिक्षक म्हणून मी करिअरकडे वाटचाल केली. व आता ह्या पुढे मला जलतरण मध्येच पुढे काहीतरी काम करायचं आहे चांगलं, त्याच्याकडे मी करिअर म्हणून वाटचाल केली. त्याच्यामध्ये मग भरपूर असे कोर्सेस असतात जे सेंटर गव्हर्नमेंटचे असतात, फेडरेशनचे असतात, असे फेडरेशनचे मी कोर्स केले. मला सांगायला आवडेल का, नाशिकमध्ये मी एकमेव आहे आजकाल लेवल 1 आणि लेवल 2 असा कोर्स केलेला. बँगलोर इथं होतो.
0: बर,
1: हा मी नाशिकमध्ये एकमेव कोच आहे, त्या दोघीही डिग्र्या माझ्याकडे आहे. त्याच्यानंतर स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया याचा जो कोर्स आहे पटियालाला होतो, तो पण मी केलेला आहे साईचा. आणि काही अजून एक्झाम पण दिलेला आहे मी, कोचिंग एज्युकेशन प्रोग्राम सेंटर गव्हर्नमेंटचे एक्झाम असते, एक्झाम पण दिलेला आहे मी.
0: सर मग आता सध्या आपण प्रशिक्षक म्हणून कुठे काम बघत आहात?
1: मी प्रशिक्षक म्हणून आता मी निवे क्लबला काम बघतोय, आणि अशोका स्कूलला पण मी स्विमिंग प्रशिक्षक म्हणून काम बघतोय.
0: सर जलतरणामध्ये काही असं नवीन आलंय, गेम आलाय का, त्याबद्दल आपल्याला काही सांगता येईल?
1: जलतरणामध्ये सर नवीन गेम मॉडल पेंथॉथलॉन म्हणून गेम आहे, ज्याच्यामध्ये फेन्सिंग आहे, ऑब्स्टिकल आहे, स्विमिंग आहे, लेझर रन आहे आणि लेझर शूटिंग आहे, असे 5 गेम मिळून तो गेम खेळला जातो. आता जे उत्तराखंडला ज्या नॅशनल झाल्या त्याच्यामध्ये त्या गेम्स मध्ये मी टेक्निकल ऑफिशियल म्हणून पण होतो. तर तो एक नवीन गेम आहे.
0: कसं आहे नेमका की तुम्ही आता शूटिंगचं पण म्हटले, त्याच्यानंतर फेन्सिंगचं पण म्हटलं वाटतं, म्हणजे एकापाठोपाठ एक करायचं मग स्विमिंग करायचं आहे का?
1: हो हो, बॅक टू बॅक आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला फेन्सिंग करायचं आहे, फेन्सिंग नंतर ऑब्स्टिकल असतात, त्या ऑब्स्टिकल क्रॉस करायचे, स्विमिंग करायचंय फ्री स्टाईल 100 मीटर, त्याच्यानंतर लेझर गन असते, त्याच्याने तुम्हाला टार्गेट दिलेलं असतं, ते टार्गेट त्या टायमिंग मध्ये कव्हर करायचं असतं. असं बॅक टू बॅक रोटेशन चालतं.
0: आणि हे किती मिनिटाचं असतं? काही त्याला काही तास वगैरे
1: नाही, त्याला टायमिंग नसतो. फर्स्ट फिनिशिंग ओव्हरऑल सर्व गेमचं टायमिंग घेऊन मग त्याच्यात विनर काढला जातो.
0: आणि एका वेळेस सर्व त्याच्यात सहभाग घेऊ शकतात का?
1: हो, सर्व जेवढे पण खेळाडू आहेत एका वेळेस सगळे सहभाग घेऊ शकतात. तो एक चांगला गेम आहे. आता त्याच्याकडे पण नाशिकचा भरपूर क्राऊड त्या गेमकडे इंटरेस्टेड आहेत, आणि शालेय स्पर्धांमध्ये पण तो गेम सुरू झालेला आहे आता. तर ती पण एक चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे प्लेयर्ससाठी.
0: नक्कीच नाशिककर त्याच्यात सहभागी घेतील, नाशिककरांना एक आवड निर्माण झाली पाहिजे त्याच्यात,
1: आणि
0: म्हणजे नक्कीच त्याच्यात ते सहभाग घेतील.
1: नक्कीच.
0: आता आपल्याकडे कोणते खेळाडू असे की ज्यांचे आपल्याला नाव घेता येईल, तुम्ही भविष्यात त्यांच्याकडे बघू शकता बा असं?
1: आता माझ्याकडे भरपूर स्टेट आणि नॅशनल प्लेयर्स आहेत, ते रेग्युलर प्रॅक्टिस करत आहे. आता माझे शालेय स्पर्धा ज्या झाल्या मागच्या वर्षी लातूर येथे स्टेटच्या, तर तिथे माझे 2 ते 3 स्टुडंट पार्टिसिपेट केले आणि चांगल्या रँकने ते पुढे क्वालिफाय झालेले आहे.
0: सर आपण आतापर्यंत स्विमिंग मध्ये करिअर करत आलात, पुढे पण आपलं प्रशिक्षक म्हणून भूमिका महत्वाची ठरणार, पण आतापर्यंत कोणता आपल्याला संस्मरणीय क्षण होता का जो कायमस्वरूपी लक्षात राहील?
1: कायमस्वरूपी लक्षात राहील म्हणजे आता ज्या माझ्या कॉम्पिटिशन होत्या, मी जेव्हा ऍज अ प्लेअर म्हणून प्रॅक्टिस करायचो, सराव करायचो, त्याला जी मेहनत जो सराव आहे तो म्हणजे काय माझ्या लक्षात राहण्यासारखं आहे. तो क्षण मी विसरू शकत नाही. रेग्युलर तुमचं रुटीन, स्कूल, त्याच्यानंतर तुमचं डेली ठरलेला सराव, त्याच्यात तुम्हाला 2 तास 3 तास कॉम्पिटिशन आल्यानंतर त्या पद्धतीने प्रॅक्टिस करून घेणे, तर ह्या ज्या गोष्टी ह्या गोष्टी मी म्हणजे विसरू शकत नाही, त्या माझ्या कायमस्वरूपी लक्षात असेल.
0: स्विमिंग हे जीवनात सर्वात महत्वाचं, याबद्दल काय सांगा?
1: स्विमिंग जे आहे लाईफ स्किल आहे, स्विमिंग प्रत्येकाला आलंच पाहिजे. आणि स्विमिंग जो आहे हा पूर्ण बॉडी एक्सरसाइज आहे, सर्वांगीण विकास होतो त्याच्याने, तर सर्वांनी स्विमिंग केलंच पाहिजे.
0: सर काही वेळेस असं होतं का घरातून विरोध होतो, अरे पाणी पाण्यापासून लांब राहा, अशा काही गोष्टी होत असतात, अशा वेळेस तुम्ही पालकांना काय सांगू शकाल की खरंच पाण्यापासून लांब राहायला पाहिजे, की एक आपण जर त्यापासून प्रोटेक्शन केलं व्यवस्थित केलं तर स्विमिंग सुद्धा एक चांगला गेम आहे, काय म्हणता येईल?
1: हो नक्कीच सर, पाण्यापासून लांब राहा. भरपूर पॅरेंट्सचं म्हणणं असतं की पाण्यापासून लांब राहा, पण पाण्यापासून पण जोपर्यंत तुम्ही पाण्याशी मैत्री करणारच नाही तोपर्यंत तुम्हाला विश्वासच येणार नाही का आपण स्विमिंग केलं पाहिजे, जेणेकरून काही येणाऱ्या अडचणी त्याच्यावरती आपण नक्कीच मात करू ना. जर तुम्हाला स्विमिंग बद्दल काही माहितीच नसेल तर तो उलटा तुमच्या जीवाला जास्त धोका आहे.
0: सर आता आपलं यापुढचे उद्दिष्ट काय असणार आहे किंवा आपण यापुढची आपली भूमिका कशी राहणार आहे?
1: या पुढची भूमिका आमची तर नाशिक मधले जेवढे चांगले चॅम्पियन्स निघतील त्यांच्यासाठी आम्ही पाठपुरावा करतोय, आणि इथून प्लेयर्स स्टेट नॅशनल याच्यासाठी तरी पूर्ण प्रयत्न चालू आहे आमचे, ऑलिम्पिक पर्यंत पण पोहोचावे असं पण चालू आहे पूर्ण. आणि सध्या तरी नाशिक मध्ये एक चांगलं वातावरण तयार झालेलं आहे स्विमिंग साठी. आता मागेच आपल्या इथे स्टेट लेवलची टूर्नामेंट झाली, आपल्या इथे कॉम्पिटिशन झाली नाशिक रोडला, अशा भरपूर स्पर्धा नाशिक मध्ये आता सुरू झालेल्या आहेत.
0: शासनाकडून आपल्याला काय अपेक्षा की खरं जलतरणासाठी काहीतरी करायला हवं अजून?
1: शासनाकडनं अपेक्षा एवढीच आहे की जे स्विमिंग पूल आहे ते रेग्युलर चालू असावे, कारण की काय होतं स्विमिंग पूल ऑलमोस्ट म्हणजे भरपूर वेळेस बंदच असतात, पण म्हणजे पाणी टंचाई आल्यामुळे काही, पण मग तो जो त्याचा जे इम्पॅक्ट आहे तो प्लेअरवरती होतो डायरेक्ट, प्लेअरची प्रॅक्टिसच स्टॉप होते आणि मग इथून रिझल्टच निघत नाही.
0: बरोबर,
1: जे येणारे स्विमर्स आहेत त्याचा बेसच तयार होत नाही.
0: सर असं काही वेळेस असं प्रसंग आला, आता मध्ये तरी आले काही वेळेस प्रसंग की नाशिकमध्ये पाण्याची टंचाई होती त्यामुळे स्विमिंग पूल वगैरे याच्यावर हे केलं, बंदी घालण्यात आली होती किंवा काही हे करणं, मग अशा वेळेस आपण काय करतात?
1: अशा वेळेस प्लेयर्स असतात, ते प्लेयर्सचा आपण फिटनेस घेतो, ओव्हरऑल फिटनेस घेतो, डायरेक्ट प्रॅक्टिस बंद नाही करता येत. ओव्हरऑल फिटनेस घेऊन जेव्हा शासनाने परमिशन दिली मग त्या पद्धतीने आपल्याला एक तास दोन तास किंवा हप्त्यातनं दोन तास एक तास असा वेळ काढून परमिशन घेऊन मग ती प्रॅक्टिस चालू ठेवावी लागते, कारण की एकदम प्रॅक्टिस स्टॉप करता येत नाही, प्लेयर डायरेक्ट रिव्हर्स येतो ना त्याच्याने. सर
0: नक्कीच तुमचं जलतरणाविषयी जे असलेले जे आवड आहे आणि आपण नाशिक मधून ऑलिम्पिक खेळाडू घडवाल अशी अपेक्षा करायला हरकत नाही. आज तुम्ही आमच्याशी गप्पा मारल्या त्याबद्दल धन्यवाद. चला तर श्रोते ऐकत राहा रेडिओ विश्वास 90.8 कम्प्युटर रेडिओ, तुमचं जगणं.

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अढावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेटवस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अढावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा.
2: अलका याज्ञिक आणि सोनू निगम यांनी गायलेलं गीत

What is mobile number? What is your smile number? What?

0: हे गीत आपण ऐकलं समीर यांचं हसीना मान जाएगी या चित्रपटामधलं. संगीत होतं अन्नू मल्लिक यांचं.
1: मुलांचं शिक्षण, व्यवसायाची संधी किंवा अचानक आलेली गरज, आता पैशांसाठी थांबू नका. विश्वास बँकेचे गोल्ड लोन फक्त 9% व्याज दरानं, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, तसंच ओडी फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन उपलब्ध. सोन्याला द्या मूल्य, स्वप्नांना द्या गती. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला जरूर भेट द्या किंवा कॉल करा 91300 20888 या क्रमांकावर. विश्वास बँक, विश्वासाचं सोन्यासारखं नातं.
0: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात एक बार मुस्कुरा दो या चित्रपटामधलं गीत. हे गीत ऐकूया मोहम्मद रफी यांनी गायलेलं, SH बिहारी यांची गीतरचना, संगीतकार OP नय्यर.

0: आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: यांच्या आवाजात आनंद बक्षी यांचं गीत आता ऐकूयात. गदर चित्रपटातल्या या गीताला संगीत दिलं आहे उत्तम सिंग यांनी.

0: रेडिओ विश्वासच्या रसिक श्रोत्यांना डॉक्टर अरुणा पाटीलचा नमस्कार. मंडळी, दिनांक 1 ते 7 ऑक्टोबर हा वन्यजीव सप्ताह म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्त आपण रेडिओ विश्वासवर भारतातील वेगवेगळ्या जंगलांची माहिती घेत आहोत. आज दिनांक 5 ऑक्टोबर. आज आपण केरळमधील पेरियाल या जंगलाविषयीची माहिती घेऊ. हत्तींच्या जीवनचक्रातील गमती जमती पाहायच्या तर मग उन्हाळ्यात पेरियारची सैर करायलाच हवी. उन्हाळ्यात गवत वाळते, जंगलातले पानवठे कोरडे पडतात, पेरियारच्या तळ्यातले पाणी कमी होते. सारेच वन्य प्राणी ते पाणी पिण्यास येत असल्यामुळे ते आपल्या नजरेस पडतात. पेरियार जंगलातली सैर ही बोटीत वा नावेत बसूनच करावी लागते. हत्तींची जलक्रीडा पाहायला मिळते. हत्तीला पाण्याचे आकर्षण असते, त्याला पोहताही येते. पाण्याबाहेर सोंड ठेवून पुष्कळ वेळ पाण्यात डुंबतात. पिलांना आई पोहायला शिकवते, सोंडेने त्यांचे अंग घासते. पिलांनाही गंमत वाटते, सोंडेने पाण्याची कारंजी उडवण्याचा खेळ ते खेळतात. हे दृश्य अतिशय रमणीय असते. आपल्या निसर्गोपचार पद्धतीतील मृत्तिका स्नान हत्तींच्या चांगलेच परिचयाचे आहे. ते चिखलात लोळण घेतात, सोंडेने गाळ उचलून त्यांच्या शरीराला फासतात, उन्हात उभे राहून शरीर सुकवतात. शरीरावर माशा व गोचिड बसू नये यासाठी हत्ती आंघोळीनंतर सोंडेने कोरडी माती घेऊन साऱ्या शरीरावर लावतात. पिले ही माती व चिखलात लोळतात. सोंडेचा वापर विविध कामांसाठी करता येतो. सोंडे ताकद असल्याने शत्रूशी सामना करता येतो. वाघ वा गवा समोरून हल्ला करीत असल्यास हत्ती त्यांना सोंडेने पकडून आपटतो. सोंड म्हणजेच हत्तीचे नाक. सोंडेनेच तो प्राणवायू आत घेतो. सोंडेत पाणी भरून मग तोंडात सोडतो. झाडाची पाने, फांद्या, फळे, गवत सोंडेनेच तोडून खातो. जमिनीतील कंदमुळे पायाने उकरतो, सोंडेने साफ करून मग खातो. हत्तीला हिरवे गवत जास्तच आवडते. अन्नाचे चांगले चर्वण करतो. सोंडेचा वापर पिलांना भरवण्यास होतो. एक हत्ती रोज 250 किलो खातो. पूर्णतः शाकाहारी आहे. हत्ती समुदायाने राहतात. पूर्वी कळपात 100 हत्ती असायचे, आता 10-12 असतात. कळपात सुळेवाले, बिगर सुळेवाले हत्ती, हत्तीणी, पिल्ले असा लवाजमा दिसतो. संरक्षण असावे म्हणून रात्री सारेच कळप एकत्र येऊन मोठा कळप करतात. एखाद्या मोठ्या झाडाखाली जमिनीला सोंड टेकून विश्रांती घेतात. कळपात पिले असल्यास उभे राहूनच झोप घेतात. दिवसा पुन्हा वेगवेगळे कळप करून जंगलात फिरतात. एखादी शहाणी सवरलेली हत्तीन कळपाची नेता बनते. नरापेक्षा मादी चतुर, सावध आणि बुद्धिमान असते. ती जाईल त्या दिशेला कळप तिच्या मागे जातो. हे दृश्य पाहण्याजोगे असते. एकी हेच बळ असा संदेश हा चतुष्पाद आपल्यासारख्या 2 पायाच्या मनुष्याला देताना दिसतो. कळपातील सारे जण तिच्या आज्ञेत राहतात. कळपातील इतर हत्तीणीच्या पिलावरही ती माया करते. त्यांना कळपात मध्यभागी ठेवून त्यांचे रक्षण करते. काही धोका असेल तर कळपात सुरक्षित ठिकाणी घेऊन जाते. वेगवेगळ्या कळपातील हत्ती वेगवेगळे आवाज काढून परस्परांना धोक्याची जाणीव करून देतात. याच कारणास्तव इतर प्राण्यांशी मैत्री करतात. भारतीय हत्तीत नरालाच सुळे दिसतात, मादीला नाही. कधी कधी नरांनाही सुळे नसल्याचे आढळते. सुळेवाला हत्ती म्हणजेच टस्कर. हस्तिदंतासाठी शिकारी सदोदित हत्तींचा शोध घेतात. हत्तींना जंगलातील औषधी वनस्पतींचेही ज्ञान असते. शरीरात उष्णता वाढल्यास ते बेलाची फळे खातात, तर आजारपणात विशिष्ट वनस्पती खाऊन स्वतःच स्वतःवर उपचार करतात. सुळेवाला टस्कर काही वेळा कळपातून बाहेर पडतो, एकाकी फिरतो, पुन्हा कळपात येतो. कळपातील लहान थोरांचे आकस्मिक निधन झाले तर त्याच्या भोवती जमून हत्ती दुःख व्यक्त करतात. सुळेवाला टस्कर आयुष्याच्या अंतिम क्षणापर्यंत कळपात राहत नाही. म्हातारा झाल्यावर तो एकटाच जगतो. मरणाची चाहूल लागल्यास जंगलात किंवा तळ्यात समाधी घेतो. त्याच्या हस्तिदंताचा मग शोध सुरू होतो. आफ्रिकन हत्तीमध्ये नर आणि मादी दोन्हींनाही सुळे असतात. धन्यवाद मंडळी, ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आपल्या पूर्वजांची आठवण, संस्कार, समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अढावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
2: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
1: विश्वास नाशिककरांचा.
2: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स.
3: चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात मजरूह सुलतानपुरी यांचं गीत बिखरे मोती या चित्रपटामधलं. आणि हे गीत ऐकूया मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी.

0: तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मी माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 8380016500 आणि 8380.
2: आता कार्यक्रमातलं यानंतर संगीत ऐकूयात. कठपुतली या चित्रपटामधलं महेंद्र कपूर आणि आशा भोसले यांनी गायलेलं हे गीत आहे वर्मा मलिक यांचं आणि या गीताला संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी.

0: तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 9850 84 0520 आणि 9839 52 278.
1: किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या आवाजामध्ये बॉक्सर या चित्रपटामधलं गुलशन बावरा यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत. संगीतकार राहुल देव वर्मन

0: दातांच्या आरोग्यासाठी विश्वासाचं नाव म्हणजेच डॉक्टर भूषण सुभाष सोनवणे डेंटल सर्जन यांचे माऊली डेंटल क्लिनिक. येथे डेंटल इम्प्लांट, रूट कॅनल, दातांची सफाई, एक्सरे आणि इतर कृत्रिम दातांची सुविधा उपलब्ध. पत्ता: ग्राउंड फ्लोर, गॅलेक्सी प्राइड, जेल रोड, वॉटर टँक जवळ, इंगळे नगर, नाशिक. वेळ: सकाळी 10 ते 2 आणि संध्याकाळी 4 ते रात्री 9. अहो मग वाट कसली पाहताय? आताच संपर्क करा 9420457020 या नंबरवर.
1: आता ऐकणार आहोत किशोर कुमार यांच्या आवाजामध्ये विजय आनंद यांचं गीत. गीताला संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं आणि हे गीत आपण ऐकणार आहोत घुंगरू की आवाज या चित्रपटामधलं.

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank,
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं, तुमचा आवाज। श्रोते हो, आजही आपल्याकडे मागच्या दोन भागाप्रमाणे गप्पा मारायला आलेले आहेत चारुता कडूरकर। चारुताजी, खूप खूप स्वागत आहे तुमचं रेडिओ विश्वासवर।
1: धन्यवाद
0: चारुताजी। आपण गप्पा मारत होतो, आपण ओव्हरऑल जेंजीच्या याच्यावरती पण गप्पा मारल्यात। मला असं वाटतं आत्ताची पिढी जी आहे, म्हणजे तुमच्याही लहानपणी असेल की जर कधी जेवायला हॉटेलमध्ये जायचं म्हटलं तर आपल्याला कमीपणा वाटायचा, घरात मिळत नाही का बा असं व्हायचं। आणि आज म्हणजे वीकेंड तर सोडा, वीकडेज मध्ये सुद्धा लाईन लावून थांबावं लागतंय। आणि इव्हन मोठ्या शहरांमध्ये तर म्हणजे 2-bed किचनच्या ऐवजी 2-bed हॉल असंच घर असावं, किचन नकोच, अशीच परिस्थिती आलेली आहे। काय तुम्हाला वाटतं याच्यावर पुढे कसं होईल?
1: तर श्रमशक्तीचा जर विचार केला तर आपल्याला आज विचार करायला हवा की ज्या प्री इंडिपेंडन्स महिला होत्या त्यांना काटक्या कुटक्या गोळ्या करून मोळी बांधून मग अन्न शिजवायला लागत असे। आणि ही गोष्ट अजून कितीतरी म्हणजे माननीय पंतप्रधानांच्या विचाराच्या विचारसरणीनी उज्ज्वला गॅस त्यांनी बिहारमध्ये ज्या पद्धतीने महिलांना मिळवून दिला आणि त्याचे काही रेकॉर्डिंग्स जेव्हा मी पाहिले तेव्हा आज आपल्याला आपल्या लहानपणापासून LPG अवेलेबल आहे असे कितीतरी घरं आहेत आणि याला आपण आवश्यकता समजतो। पण जर चूल कधीतरी आपल्याला चुकून पेटवावी लागली, आता वॉर टाइम मध्ये काही ठिकाणी ज्या कार्यालयांमध्ये मोठी अडचण आली होती आणि 50,000 ते 60,000 घरा म्हणजे तेवढ्या याच्यामध्ये अख्ख्या महाराष्ट्राचा विचार केला तर लग्न सराईच्या दरम्यान ही घटना घडल्यामुळे खरंच केटरर्सनी काही कार्य थांबवली होती किंवा ती पोस्टपोन झाली। आता माझं म्हणणं असं नाहीये की तुम्ही त्या पद्धतीने विचार करत असताना फक्त जिभेचे चोचले पुरवायचे म्हणून आपण हॉटेलला जातो। ज्या ठिकाणी क्रयशक्तीचा पुन्हा विचार येतो तेव्हा आम्ही घरातलं काम करायला लाजतोय, म्हणजे आपल्याकडे धुणं, केअर, फरशी आणि स्वयंपाक म्हणजे पोळ्या करण्यासाठी महिला आहेत आपल्याकडे आणि त्या आपल्या हाकेला उत्तर देऊन त्यांच्या आणि आपल्या वेळा सांभाळत काम करतायत। पण जर मी 24/7 काहीतरी महत्वाच्या कामात आहे आणि म्हणून पर्यायी मला काहीतरी व्यवस्था स्विगी किंवा झोमॅटो सारखी बघावी लागली तर ती एक आवश्यकता असू शकते। पण मला वेळ आहे, पण खरंच मला करायचा कंटाळा आलेला आहे। म्हणजे आज आमच्या इथल्या खूप प्रसिद्ध पेडियाट्रिशियन आहे डॉक्टर पडाळकर, या भल्या भल्या सिंगल मदर्स असतील किंवा तरुण म्हणजे ज्यांना आपण म्हणूया की फक्त मिया बीबी राहत आहेत अशा ज्या मुलांसाठी त्या म्हणायच्या बाळ घरून भात शिजवून आण। मी माझ्या मुलांसाठी जेव्हा त्यांच्याकडे जात असे तेव्हा मला नेहमी प्रश्न पडे की हा भात काय शिजवून आणायला सांगतात। मग नंतर फार एकदा हिंमत करून मी त्यांना विचारलं, ते म्हणे कडूरकर तुझ्या घरात तुझी आई आणि सासू हे सांगायला मुलांना कच्चा भात खाऊ घालून नंतर कोलिकचा त्रास घेऊन येणाऱ्या महिला आहेत। म्हणजे आता जर ही परिस्थिती असेल तर एखाद्या इंजिनियरला त्याचं इन्स्ट्रुमेंटेशन सांभाळता आलं नाही किंवा जर IT मधल्या एखाद्या व्यक्तीला त्याचा कोड आठवला नाही तर जो होणारा गोंधळ आहे तो आपल्या सगळ्यांच्या घरात आता आहे। आळूच्या भाजीला मुळा किती घालायचा हा एखाद्या मध्ये आता खूप गॅपने आलेल्या काय म्हणता येईल एका विचारांच्या प्रक्रियेमध्ये एखाद्याला आठवणार नाही। पण म्हणजे या सगळ्या ज्येष्ठ नागरिकांच्या बरोबरीने गप्पा मारताना ते उत्स्फूर्तपणे म्हणतात चारुता इंटरनेटवरती तुला खूप रेसिपीज सापडतील पण नेमकी ती भाजी कशी झाली आहे हे सांगायला तुमच्याकडे कुठला स्टिम्युलेटर नाहीये। गंमत तीच आहे सर की आज आपण वेगवेगळ्या केमिकल्सच्या विश्वात राहतो, फार्मानी आपल्याला खूप मोठी साथ दिली आहे कोविडमध्ये, पण आज आईचं ममत्व हरवलंय आणि याला कुठे ना कुठेतरी या वातावरणाशी जुळवून घेत असणार हॉस्टेलमध्ये 7 ते 8 वर्ष राहिलेली व्यक्ती ही आपसुकच फक्त स्वतःचा विचार करू लागते आणि मग स्वतःचा विचार करता करता लग्नाची जबाबदारी नको म्हणून लिव्हिंग रिलेशनशिप आली। त्यानंतर मी मेट्रो सिटीज मध्ये राहायला गेलो म्हणून माझ्या गावाकडे राहणारे आई वडिलांची मला जबाबदारी नको, मग मला आता वाहन चालवायला नको म्हणून मी कॅबही घेतो आहे। त्यानंतर मला आता कुठली म्हणजे स्वयंपाकाची जबाबदारी म्हणजे त्याच्या आणण्यापासून निवडण्यापासून ते त्या रेसिपीच्या पद्धतीने करून त्या माणसाच्या टेस्ट बडला मॅच होईल एवढा मी विचार का करून म्हणून आलेलं हे ही एक सोय नाहीये, ही नीड तर मुळीच नाहीये. फक्त ज्या ठिकाणी खूप व्यस्त असणारी मंडळी आहे की ज्यांना बॅक टू बॅक कमिटमेंट्स आहे, त्या पीजीतल्या मुलांसाठी ही तरतूद असू शकते. पण आज कितीतरी असे पीजी मुंबई पुण्याकडे आहे की ती छोटी पॅन्ट्री प्रोव्हाइड करतात. जर तुम्हाला आज मॅगीला आपण शिवाय देतो, पण कितीतरी मी मंडळी अशी बघितली की कोविडमध्ये त्यांना मॅगी पण शिजवता येत नव्हती. आणि मग लोकांना अक्षरशः उद्योग होता पुण्यामध्ये की पोळी भाजीच्या बरोबरीने तातडीने त्या कर्फ्यू टाइम मध्ये मॅगीच्या म्हणजे ड्राय मॅगीचे तरी पाकिटं आम्हाला द्या म्हणून डिमांड करणारी मंडळी होती. तशी परिस्थिती आता सगळीकडे येणं हे सामाजिक रचनेच्या दृष्टीने फार सकारात्मक आहे असं नाही. आणि आजही ज्या पद्धतीने व्यावसायिक चांगल्या पद्धतीने काही देऊ पाहतायत त्या कॉस्टमध्ये ती मंडळी किंवा जेन्झी ते घेत नाहीयेत. आणि यामध्ये मधल्या 20 वर्षाचं जर आपण स्थित्यंतर बघितले तर IITians आज परदेशी आहेत. इनोव्हेशन आणि रिसर्चच्या नावाने जो आपला ब्रेन ड्रेन झालेला आहे, तर आपल्याला असं दिसेल की प्युअर सायन्सेस प्युअर आर्ट्स मधली मंडळी आज करोडोमध्ये खेळत जरी नसतील तरी त्यांनी भारताच्या बाहेर जाऊन आपला स्वतःचा सामाजिक विकास व्यवस्थित केलेला आहे. पण ते आज घरी येण्याचा टक्का खूप कमी आहे. मग व्यावसायिक वृद्धीच्या दृष्टीने त्यांचा आपल्याला अनुभव कुठल्या ना कुठल्या तरी स्वरूपात मिळावा म्हणून आपलं काही फोरम्स तयार होत आहेत का, याच्यावर निश्चितपणे विचार करण्याची वेळ आहे. आणि झेंझींना सर वळण आपणच लावलंय, त्यांना पर्याय पण आपणच दिलेला आहे. का नाही आपण असं म्हणू शकत की ना तुला जंक फूड हवंय ना, पहिले तू घरातलं जे आपलं समोर शिजवलेलं काकूंनी मावशींनी जे शिजवलेलं आहे पण आईनी मॉनिटर केलेलं आहे आजीनी मॉनिटर केलेलं आहे ते तू पहिले संपव आणि नंतर तुला तुझ्या आवडीची कुठली तरी गोष्ट मिळेल. आणि चीट मील आहेत ना, चीट मीलचे पर्याय संडेजला असू शकतात पण आठवड्या महिन्यातले 4 संडे बाहेर हे होत नाही. आणि आपण इतके म्हणजे व्यस्ततेच्या दृष्टीने जेवढे डॉक्टर्स म्हणजे विशेषतः सर्जन्स आणि पोलीस जेवढे बिझी असतात एवढे मला असं वाटत नाही की सामान्य नागरिक जे घरात आहे विशेषतः हाऊसवाईफ आहे यांनी याच्याकडे पर्याय म्हणून बघावा. कारण की यामध्ये आपलाच पैसा जातोय. त्या पद्धतीने जर तुम्ही ते सगळं जर सामान मागवलं तर मला असं वाटतं घरामध्ये त्याच कॉस्टमध्ये 6 माणसं तरी जेवू शकतील. आणि पर्याय असतात पण ते पर्याय निवडण्याची आपल्याकडे इच्छाशक्ती असली तर त्याच्यावर पर्याय निघू शकतात.
0: पण मग इथे पुन्हा परत मी जो पहिल्या भागामध्ये प्रश्न विचारला होता तोच, कुटुंब संस्था याला जबाबदार आहे?
1: निश्चितपणे याला नाकारता येत नाही सर. तिन्ही सांजेला दिवा लावताना जर दिवा लावताना फक्त आजीच घरात असेल तर ती शुभंकर होती म्हणताना न मुलं पाहत ना नातवंड पाहत, म्हणजे नातवंड कदाचित एखाद्या क्लासला गेलेला असेल किंवा कुठल्या तरी मॅचेसमध्ये बिझी असेल, आई आणि बाबा कदाचित ते कामाचं ठिकाण आणि घरामधलं अंतर आहे म्हणून ते परतीच्या प्रवासात येत असतील, तर मग याच्यावरती पर्याय शोधणं कदाचित शक्य आहे. ऍप्सच्या माध्यमाने खूप मंडळी एकमेकांना जशी कनेक्ट होतात तसं जर वेळांच्या बाबतीमध्ये जसं पुस्तक वाचन आहे आणि काही लोकांना म्हणजे बोटांचे आजार आहेत किंवा दिसण्याची मर्यादा आहे, तर ही मंडळी छान प्रकारे असणारे जे ऑडिओ क्लिप्स आहेत ते ऐकतात. तसं रिमाइंडर सेट करून 7 वेळेला सगळ्यांनी एखादी प्रार्थना ऐकणे हे सहज शक्य आहे. किंवा सकाळची एक जी वेळ असते की त्यावेळेस सुद्धा तुम्हाला 4 ते 5 मिनिटाची प्रार्थना एकत्र करू शकतो आपण. आणि जर आपण कम्युनिटी वेगवेगळ्या जगातल्या बघितल्या तर जी मंडळी सर आवर्जून एक वेळचं जेवण एकत्र घेतात किंवा ब्रेकफास्ट असू द्या त्यांच्या कम्युनिटीज जास्त फ्लरिश. कदाचित हे मी हा भेद समजू शकते की व्यावसायिक कम्युनिटी आणि नोकरी करणारी कम्युनिटीमध्ये थोडाफार तफावत असू शकते, पण आजही जगातल्या कितीतरी देशांमध्ये ही पद्धत आहे की जसा आपल्या इथे मराठी टक्का वारीला जातो, शेतकरी कुटुंब असू दे किंवा आमच्याकडे पुण्यामध्ये आयटी वारी सुद्धा खूप चांगली होते आणि मंडळी आवर्जून जातात, तसं आपण आपल्या घरासाठी 15 मिनिटं काढणं शक्य आहे. कौटुंबिक गोष्टीला पर्याय नाही कारण की भारतीय संस्कृतीमधल्या ज्या सगळ्या सवयी म्हणजे त्या भाषेच्या असू द्या भूषेच्या असू द्या त्यानंतर भोजनाच्या असू द्या त्या खूप सायंटिफिक पद्धतीने आणि व्यावहारिक केलेल्या आहे. त्यामुळे त्याला जुन्या अडगळीच्या आणि अनावश्यक मानून आपण स्वतःच सांस्कृतिक हनन करून घेतो आहोत. उदाहरणार्थ आज खूप साऱ्या सिरियल्स मध्ये नऊवारी परिधान होते, पण ती फॅशन म्हणून होती का ती नऊवारी घालण्याच्या पद्धतीमध्ये आपण आज जे क्लायमेट कंडिशनला ज्या काही गोष्टी बघतो आहोत आणि आपले अगदी टॉर्सो म्हणजे ज्या कोणी गायनिककडे रेग्युलर जाऊन आपले हेल्थ चेकअप्स बघत असतील त्यांना असं लक्षात येते की सांस्कृतिक आक्रमणांमध्ये जीन्स नावाची गोष्ट आली आणि ती कदाचित आपली भारतीय परंपरेचा एक भाग होती एका काय अशी आता सगळ्या आयांना भीती वाटायला लागली आहे. त्या मंडळींना कॉन्स्टंट टाईट जीन्समुळे ज्या काही गर्भाशयाच्या आजारांना सामोरं जावं लागतं आहे त्या ठिकाणी आपल्या नऊवारीशी कम्पेअर करा आणि बघा की आवश्यक त्या ठिकाणी लज्जा रक्षणार्थ आणि एक परिपूर्ण भारतीय स्त्री दिसावी अशा ठिकाणी त्यांचे चालण्यासाठी हालचालीसाठी वाकण्यासाठी असणारे जे महत्वाचे भाग आहेत उदाहरणार्थ हात आणि पाय ते ओपन आहेत, पण ज्या स्त्री लज्जेच्या अंग आहेत ते झाकून व्यवस्थित ती एक मर्यादेशील व्यक्ती दिसते आहे. तर मग खरंच जीन्स आणि याची कंपॅरिझन करावी का हा वैयक्तिक प्रश्न असला तरी त्याला अडगळ समजू नये किंवा ते बुरसटलेले पण समजू नये अशी माझी विनंती आहे. आणि कंपॅरिझन ही दोन चांगल्या गोष्टींची होते तर आज जेनजीन आपल्या काही चांगल्या गोष्टी पुढेही नेत आहेत याचं ते निश्चितपणे आपल्याला कौतुक करावंच लागेल. फक्त त्यांना सांगण्यासाठी आपल्याकडे पद्धत थोडीशी बदलावी लागणार आहेत. ते जर आपल्या बरोबरीने डिजिटल गोष्टींसाठी तयार आहेत तर आपण ते समाज प्रबोधनाचे माध्यम जशी आपलं कम्युनिटी रेडिओ आहे किंवा अजून काही रील्सच्या माध्यमाने सुद्धा त्यांच्यापर्यंत आपण निश्चित देऊ शकतो. आपल्याला विचार थोडासा नवीन करायला हवा.
0: माहेरवटच्या माध्यमातून तुम्ही आता जे काही सगळं काम खूप मोठं काम उभं केलंय आणि करताय पुढचे काय प्रयोग आहेत?
1: प्रयोगांच्या बाबतीत बघितलं तर सर मी आता माझं काम थोडं मर्यादित यासाठी ठेवलंय की मी सध्या ट्रेनिंग मध्ये आहे आणि नवीन येणाऱ्या क्रयशक्तीच्या परिस्थितीमध्ये जसं आपल्याला झोमॅटो आणि स्विगीच्या दृष्टीने एक ऍप मिळालेलं आहे तसं सर्व्हिसेसमध्ये असणारे एकाकी आजोबा त्यानंतर आजारी असणारे वयोवृद्ध आणि सिंगल मदर्स किंवा कामाला सोडून जाणाऱ्या ज्या महिला कर्मचारी आहे तर त्यांच्यासाठी असणारे पर्याय याच्यावरती आम्ही ट्रेनिंग्स डेव्हलप केलेले आहेत ज्याच्यामध्ये फर्स्ट एड पासून त्यांच्या दिनचर्या सांभाळण्यासाठी लागणारं फूड प्रिपरेशन पर्यंत म्हणजे त्यांना आवश्यक असणारं पथ्य पाणी सांभाळून त्यांच्या मनोरंजनाचे माध्यम व्यायामाचे प्रकार हे सगळे आम्ही साधारण 3 महिन्याच्या कालावधीत त्यांना शिकवून नंतर इंटर्नशिप्स देतो आणि त्या पद्धतीने जिरॅट्रिक केअर गिव्हर्स म्हणजे चांगल्या पद्धतीने त्यांना काम मिळू शकेल आणि इंडिपेंडंटली स्वतः त्या काम करू शकतील अशा पद्धतीने त्यांचं नियोजन करतो. याबरोबरीने विस्मृतीमध्ये जाणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांचा टक्का मेनोपॉजच्या एंडोक्राईन्समध्ये होणाऱ्या बदलामुळे आणि जो काही ताण त्यांनी वर्षानुवर्ष बाळगलेला आहे तर ते

0: प्रमाण मर्यादित ठेवण्यासाठी प्रिव्हेंशनवर आम्ही काम करतो आहोत की ज्यामध्ये थेरपिस्टच्या माध्यमाने वेगवेगळ्या पद्धतीने स्मरण म्हणजे रिकन्सिलिएशन ऑफ मेमरीसाठी काय करता येईल याच्यावरती आमचं काम सुरू झालेलं आहे आणि त्या पद्धतीने आम्ही ते समाजापर्यंत नेत आहोत.
1: क्या बात आहे, खूपच छान आपल्या गप्पा रंगलेल्या आहेत. जाता जाता आमच्या श्रोत्यांना तुम्ही काय सांगाल?
0: रामरायाच्या भूमिकेमध्ये तुम्ही बघाल की आज अयोध्यापती असणारा राम त्याच्या शत्रूवरती अगदी मर्यादित राहून, म्हणजे रामा इतका मर्यादेशील कोणीच नाही,
1: मर्यादा पुरुषोत्तम म्हटलं जातं रामाला,
0: तर मर्यादा पुरुषोत्तम असताना सर्व भारतीयांचा विचार असा त्याने करत असताना पशु पक्षी सर्व जाती त्या काळात असणारे वनवासी यांचाही विचार करून तो त्या पद्धतीने मर्यादेशील राहिला. आपल्या सामाजिक आणि भावनिक मर्यादा ठेवून जर आपण आपलं मार्गक्रमण करत राहिलो तर नराचा नारायण व्हायला काहीच वेळ लागत नाही.
1: क्या बात आहे, तुम्ही रेडिओ विश्वास वरती आलात आणि आमच्या श्रोत्यांशी इतक्या छान गप्पा मारल्या, खूप खूप धन्यवाद.
0: असंच पुन्हा भेटत राहूया, धन्यवाद.
1: श्रोते हो, तर या होत्या माहेरवट संस्थेच्या चारुता कडूरकर आणि तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं.

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत,
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: वाढवायचा आहे, पण मोठी रक्कम कुठून आणू?
1: विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज घ्या.
0: हप्ता कसा भरायचा?
1: अगदी सोपे. रुपये 1 लाख कर्जासाठी फक्त रुपये 108 रोज.
0: रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज, मुदत 3 वर्ष. भाजी विक्रेते, फेरीवाले, छोटे दुकानदार आणि रोजच्या रोकड व्यवहाराचा व्यवसाय करणाऱ्यांसाठी खास योजना. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेत भेट द्या.

धंदा आहे, रोजचा कॅश फ्लो आहे. मग घ्या विश्वास बँकेचे अनसिक्युअर्ड बिझनेस लोन व्हाया डेली कलेक्शन. रुपये 5 लाखांपर्यंत कर्ज, मुदत 3 वर्ष आणि रुपये 1 लाखासाठी रोज फक्त 108 रुपये. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. रोज थोडं भरा, व्यवसाय मोठा करा. कॉल करा 91300 208888.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक।
1: दुपारचे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank,
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
8: आपल्या पूर्वजांची आठवण, संस्कार, समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष। या पितृपक्षात अढावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा।
9: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी, सोबत हमखास भेट वस्तू।
8: विश्वास नाशिककरांचा।
9: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर।
10: कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत पंडित कुमार गंधर्व यांनी गायलेला राग कल्याण। ऐकूया पंडित कुमार गंधर्व यांना।

0: फळ विक्रेते, भाजी विक्रेते, फुल विक्रेते, किराणा दुकानदार, चहाची टपरी किंवा पान सेंटर, तुमचा व्यवसाय रोज चालतो, रोज पैसे फिरतात, मग तुमच्यासाठीच विश्वास बँकेची खास डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज योजना। रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज सुविधा। रुपये 1 लाख कर्जासाठी रोज फक्त 108 रुपये भरून व्यवसायाला द्या नवी झेप। अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 91300 20888 या क्रमांकावर। विश्वास बँक, छोट्या व्यवसायांना मोठी ताकद।
1: नाट्यगीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात मत्स्यगंधा या नाटकातलं पद। रामदास कामत यांनी गायलेलं हे पद आहे वसंत कानेटकर यांचं। संगीत दिलं आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी।

0: आपल्या पूर्वजांची आठवण, संस्कार, समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अडावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
2: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत विद्याधर गोखले यांचं नाट्यपद राम मराठे यांच्या आवाजात. संगीत आहे वसंत देसाई यांचं. आणि हे पद ऐकूयात जय जय गौरी शंकर या नाटकातलं.

0: नमस्कार, मी राहुल देशपांडे. तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.
1: नाट्यगीतांच्या कार्यक्रमातलं हे गीत आहे. सौभद्र या नाटकातलं अण्णासाहेब किर्लोस्कर यांचं नाट्यपद ऐकूया छोटा गंधर्व यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे गोविंद पटवर्धन यांनी.

0: धंदा आहे, रोजचा कॅश फ्लो आहे. मग घ्या विश्वास बँकेचे अनसिक्युअर्ड बिझनेस लोन व्हाया डेली कलेक्शन. रुपये 5 लाखांपर्यंत कर्ज, मुदत 3 वर्ष आणि रुपये 1 लाखासाठी रोज फक्त 108 रुपये. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130002088. रोज थोडं भरा, व्यवसाय मोठा करा. कॉल करा 91300 2888.
1: कार्यक्रमातलं हे गीत आहे कान्हो पात्रा या नाटकातलं. नाव ही कुलकर्णी, यांची गीतरचना वसंत देसाई यांचं संगीत, आणि हे पद आपण ऐकणार आहोत नीलाक्षी जुवेकर यांच्या आवाजात.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8800 16512 ह्या क्रमांकावर.
2: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत विद्याधर गोखले यांचं नाट्यपद सुवर्ण तुला या नाटकातलं. ऐकूया प्रसाद सावकार यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे छोटा गंधर्व यांनी.

0: तुमच्या मुलाचं स्वप्न आयआयटी मध्ये जाण्याचं आहे की डॉक्टर बनण्याचं?
1: भारतातील नामांकित जेईई आणि नीट कोचिंग ब्रँड पेस आता आपल्या नाशिक मध्ये,
2: आणि तेही अशोक स्तंभ आणि नाशिक रोड येथे.
1: जोशीज इंजिनिअरिंग क्लासेसचा प्रदीर्घ अनुभव
2: आणि पेसचे दर्जेदार मार्गदर्शन
1: म्हणजे यशाच्या दिशेने पडणारे खात्रीशीर पाऊल. जेईई, नीट, सीईटी आणि फाउंडेशनच्या उत्कृष्ट तयारीसाठी जोशीज क्लासेस घेऊन आले आहे पेस आयआयटी अँड मेडिकल.
2: आता नाशिकच्या विद्यार्थ्यांना मिळणार पेसची उत्तम तयारी जोशीज क्लासेसच्या अतूट विश्वासासोबत.
1: ऍडमिशन आणि अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 9146773425.

0: नमस्कार, मी विवेकराज ठाकूर आणि आपण ऐकत आहात न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, फक्त रेडिओ विश्वास 90.8 FM वर. मागील भागांमध्ये आपण ॲडव्होकेट पवन चंद्रात्रे सरांसोबत मालमत्ता खरेदी, टायटल व्हेरिफिकेशन, बँक कर्ज तसेच व्यवहार करताना घ्यायची काळजी याविषयी सविस्तर चर्चा केली. त्या भागांना श्रोत्यांचा अतिशय उत्तम प्रतिसाद मिळाला आणि अनेकांनी सरफेसी कायद्याविषयी अधिक माहिती जाणून घेण्याची इच्छा व्यक्त केली. म्हणूनच आज त्या चर्चेचा पुढचा भाग आणि अत्यंत महत्वाचा टप्पा आपण जाणून घेणार आहोत. कर्जाची परतफेड अडचणीत आली, बँकेकडून सरफेसी अंतर्गत नोटीस आली, तर पुढे नेमकं काय होतं, कर्जदाराचे हक्क कोणते, बँकेचे अधिकार किती आणि अशा परिस्थितीत घाबरून न जाता योग्य कायदेशीर पावलं कोणती उचलावीत, या सर्व प्रॅक्टिकल प्रश्नांची सोप्या भाषेत उत्तरं आज आपण ॲडव्होकेट पवन चंद्रात्रे सरांकडून जाणून घेणार आहोत. सर, वेलकम टू द स्टुडिओ.
1: येस, धन्यवाद. मला पुन्हा एकदा बोलण्याची संधी दिली आणि एका नवीन विषयावर माझं जे काय कायद्याचं ज्ञान आहे ते सामान्यांपर्यंत पोहोचण्याची तुम्ही मला संधी दिली, त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे.
0: सर, तर मग चालू करूया. सरफेसी कायदा नेमका का आणला गेला, सामान्य नागरिकांनी तो कसा समजून घ्यायचा?
1: सरफेसी कायदा हा मुख्यत्वे करून बँकांचे जे लोन असतात तर ते लोन रिकव्हरीसाठी हा कायदा मुख्यत्वे करून आणला गेला. या कायद्याला 2002 पासून सुरुवात झाली. त्याच्या आधी ज्या बँकांना जे त्यांची कर्ज वसुली करायच्या ज्या पद्धती होत्या त्या मुख्यत्वे करून सिव्हिल कोर्ट हाच एक पर्याय होता. म्हणजे समजा एखाद्या व्यक्तीने कर्ज घेतलं आणि ते फेडलं नाही, मग त्याच्या वसुलीसाठी सिव्हिल कोर्टामध्ये वसुलीचा दावा करावा लागायचा. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की एखादी केस सिव्हिल कोर्टात गेली तर तिथे ऑलरेडी एवढ्या पेंडिंग केसेस असतात आणि त्याच्यामध्ये बँकांच्या वसुलीच्या जर केसेस गेल्या तर अजून खूप जास्त पेंडन्सी वाढते आणि ती जी रिकव्हरी आहे ती खूप स्लो होते. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की बँकांचा पैसा हा पब्लिक मनी आहे आणि त्याची जर वसुली झाली नाही तर नवीन कर्जे कसे देणार, बँकांना नफा कसा मिळणार किंवा या ही सगळी आपली इकॉनॉमी कशी चालणार, ह्याच्याकरता भारत सरकारने ह्याच्यावर एक सोल्युशन काढलं की असा एक कायदा नवीन आणला की ज्याच्यामध्ये रिकव्हरी ही स्पीडी होईल आणि ह्याच्यामध्ये कमीत कमी कोर्टाचा म्हणजे सिव्हिल कोर्टाचा ह्याच्यामध्ये इंटरफेरन्स राहील आणि बँकांना फास्ट वसुली करता यावी याकरता 2002 साली हा कायदा आणण्यात आला.
0: अच्छा सर, बँक सरफेसीची प्रक्रिया नेमकी कधी सुरू करू शकते आणि प्रत्येक डिफॉल्टवर हा कायदा लागू होतो का?
1: हो, आता याच्यामध्ये जर सरफेसी कायदा हा प्रत्येक बँकेला त्यांचा अधिकार आहे आणि सरफेसी कायदा जेव्हा एखादं लोन हे NPA होतं म्हणजे नॉन परफॉर्मिंग ॲसेट्स, युजली 90 दिवसापर्यंत त्या कर्ज खात्यामध्ये कोणतेच थकीत रक्कम जमा झाली नाही तर अशा ही कर्ज खातं हे NPA होतं. आणि ज्या वेळेस एखादं कर्ज खातं NPA म्हणून क्लासिफाईड झालं की त्याच्यानंतर बँकेला सरफेसी कायद्याअंतर्गत त्याची कर्ज वसुली करायची मुभा किंवा बँक त्याच्यानंतर कर्ज वसुली सुरू करू शकते या कायद्याच्या अंतर्गत.
0: अच्छा,
1: आणि असं नाहीये की तुमचा एक हफ्ता थकला की लगेच बँक सरफेसीची ऍक्शन घेईल, तसं नाहीये. त्याच्याकरता जे लोन अकाउंट आहे हे NPA म्हणजे हे डिक्लेअर व्हावं लागतं, त्याच्यानंतरच सरफेसी ऍक्शन घेता येते.
0: राईट. सर, सरफेसीची पहिली नोटीस आली तर कर्जदाराने पहिल्या 48 तासात नेमकं काय करावं?
1: आता सरफेसी जो कायदा आहे जसं मी मगाशी सांगितलं की याच्यामध्ये स्पीडी रिकव्हरी अपेक्षित आहे. म्हणजे एखाद्या कर्जदाराला जर नोटीस गेली तर त्याला ती जी कर्ज वसुलीची जी प्रक्रिया आहे ही जास्त लांबवता येणार नाही अशा पद्धतीने हा कायदा हा सगळा डिझाईन केला गेलेला आहे. त्याच्यामुळे ह्या कायद्यामध्ये टाईमलाईन खूप महत्वाची आहे की प्रत्येक स्टेजवर एक टाईमलाईन दिलेली आहे तर त्या टाईमलाईनच्या आत बँकेने सुद्धा ऍक्शन घ्यायची आहे आणि कर्जदाराला सुद्धा त्याच्यामध्ये काहीतरी त्यांना जर काही कायदेशीर मदत पाहिजे असेल तर ती घ्यायला लागणार आहे. तर आता एक म्हणजे जास्त मी कायद्याच्या भाषेत सांगत नाही पण कायद्याच्या अंतर्गत सेक्शन 13(2) ची नोटीस असते, 13(2) ची नोटीस ही जेव्हा अकाउंट NPA म्हणून क्लासिफाईड होतं त्याच्यानंतर बँक 13(2) ची नोटीस पाठवते आता 13-2 ची नोटीस पाठवल्यानंतर बँकेला 60 दिवसाची मुदत दिलेली असते कर्जदाराला. या 60 दिवसाच्या आत कर्जदाराने ती थकीत रक्कम भरायची असते, मग त्याच्यामुळे बँक पुढची वसुली करत नाही. आणि ही 60 दिवसाची मुदत दिल्याचं एक अजून एक कारण आहे की जर एखाद्या बँकेने कर्जदाराला वसुलीची एक रक्कम दिली तर त्या 60 दिवसामध्ये त्या कर्जदाराला त्याचे अधिकार असतात की हे थकीत रक्कम

0: कशी आली, त्याला किती व्याजदर लावला, किती दंड लावले, किंवा ते अकाउंट स्टेटमेंट काय आहे तर ते जस्टिफायबल आहे का, किंवा त्याला जे सँक्शन दिलं होतं त्या सँक्शन प्रमाणे टर्म्स कंडिशन्स आहेत का, हे सगळं तपासून आणि जर त्याच्या संदर्भात जर त्याच्या काही शंका असतील किंवा त्याच्या काही हरकती असतील तर तो या 60 दिवसामध्ये बँकेत देऊ शकतो आणि बँकेकडून याचं स्पष्टीकरण घेऊ शकतो की मला हे मान्य नाहीये, मला हे व्याज कसं लावलंय, किंवा माझं सँक्शन लेटरमध्ये मला अमुक व्याज होतं पण इकडे तर असं आहे, मग त्याच्यावर बँकेचं काय जस्टिफिकेशन आहे. आणि हे सगळं जेव्हा त्याचं समाधान होईल आणि मग त्याच्यानंतर 60 दिवसाची त्याच्याकरता ही मुदत दिली आहे, या 60 दिवसात तरी सुद्धा म्हणजे त्याचं संकेत समाधान झाल्यानंतर सुद्धा कर्जदाराने त्याची थकीत रक्कम भरली नाही मग त्याच्यानंतर 13/4 पुढची नोटीस पाठवली जाते.
1: अच्छा,
0: असं एक एक प्रक्रिया आहे. तर हे सुरुवातीचे 60 दिवस फार महत्वाचे आहेत.
1: अच्छा,
0: आणि ह्याच्यात अजून सुद्धा एक महत्वाची गोष्ट आहे की या 60 दिवसामध्ये जर त्याने त्याचं कर्ज खातं एनपीए मधून बाहेर आणलं तर बँकेला ती प्रोसिजर थांबवावी लागते.
1: अच्छा,
0: म्हणजे जर त्याचं 1-2-4 हप्ते थकीत असतील आणि जर त्याने भरून टाकले आणि त्याच्या अकाउंटचं स्टेटस जर एनपीएच्या बाहेर आलं तर बँकेला ही प्रोसिजर ताबडतोब थांबवावी लागते.
1: अच्छा, पण मग ती जी अमाऊंट आहे ती सपोज एनपीएची जी काय अमाऊंट आहे त्याच्यापैकी तरी पार्ट अमाऊंट भरली, म्हणजे 3 हप्ते आपण असं पकडूया की एनपीए, तर त्याने 1 किंवा 2 हप्ता भरला तरी ती प्रोसेस थांबते.
0: जर त्याचा अकाउंट एनपीए म्हणून नसेल तर ती प्रोसिजर लगेच थांबवावी लागते.
1: ओके,
0: जर ते म्हणजे अकाउंटमध्ये स्टेटस असतं ते आरबीआयचे काही गाईडलाईन्स आहेत की असं नाही की थकीत रक्कम नाही भरली तरच एनपीए होतं. एनपीए व्हायच्या अनेक कारणं असतात. एक साधं उदाहरण देतो की तुम्ही समजा बिझनेस लोन घेतलं, कॅश क्रेडिट घेतलं, त्याच्यामुळे तुम्हाला दरवर्षी स्टॉक स्टेटमेंट द्यावं लागतं. जर ते तुम्ही स्टेटमेंट नाही दिले आणि तसं जर बँकेच्या रेकॉर्डला आलं तरी सुद्धा अकाउंट एनपीए दिसतं.
1: अच्छा,
0: त्याच्यामुळे ही फार टेक्निकल टर्म आहे पण थोडक्यात त्याचं जेव्हा अकाउंट तिथे त्याचं स्टेटस आहे हे एनपीए जर असेल तर हा सिक्युरिटायझेशन जो कायदा आहे हा बँकेला वापरता येतो.
1: अच्छा सर, डाऊन सांगता एखादं उदाहरण तुम्ही सांगू शकता का की जिथे वेळेत योग्य पाऊल उचललं त्यामुळे परिस्थिती सुधारली?
0: हो, असे अनेक उदाहरणं माझ्याकडे आहेत. एक आता मागच्याच महिन्यात माझ्याकडे एक वयस्कर इसम आले होते आणि त्यांना सिक्युरिटायझेशनची 13-2 नोटीस आली आणि त्यांनी जेव्हा बँकेचं स्टेटमेंट पाहिलं तर त्यावेळेस बँकेच्या चुकीमुळे ते अकाउंट एनपीए झालं होतं.
1: अच्छा,
0: ऍक्च्युली ते एनपीए व्हायचं काही कारण नव्हतं पण नोटीस आली आणि ते ताबडतोब आले आणि मग मी सगळं त्यांचं स्टडी करून आणि मग बँकेला आम्ही तसं लिहिलं की हे असं असं आपल्याकडून चूक झालेली आहे, ते हे कॅल्क्युलेशन मध्ये चूक आहे. बऱ्याच वेळेस असं पण होतं की एखादा कर्जाचा जो व्याजदर आहे तर तो कमी जास्त होतो किंवा त्याचा जो हप्ता आहे तर समजा तुम्हाला 15,000 रुपये हप्ता आहे आणि जर तो हप्ता काही व्याजदर वाढल्यामुळे हा 18,000 झाला पण तुम्हाला ते कळलंच नाही आणि तुम्ही दर महिन्याला 15,000 भरत गेले मग तरी सुद्धा ती अमाऊंट थोडीशी मिसमॅच होऊन एका स्टेजला अकाउंट एनपीए होऊन जातं सिस्टम प्रमाणे.
1: अच्छा,
0: पण मग बँकेला जर ही चूक लक्षात आणून दिली की आम्ही तर ठरलेला हप्ता भरतोय पण जे काही व्याजदर चेंज झाला, माझं टेन्युअर वाढलं, माझा हप्ता बदल झाला हे मला कळवण्यातच आलेलं नाही, जर मला कळवलं असतं तर मी तेवढा हप्ता भरला असता. मग तसं जे काय आहे कन्फ्युजन तर ते आपण जर बँकेच्या जर वेळेत लक्षात आणून दिलं तर निश्चितच आपण ती थकीत रक्कम भरून किंवा जी ओव्हरड्यू अमाऊंट आहे ती भरून ते अकाउंट आपलं रेग्युलरला आणू शकतो.
1: अच्छा,
0: त्याच्यामुळे जर एखादी सिक्युरिटायझेशन कायद्याच्या अंतर्गत जर एखादी नोटीस आली तर घाबरून न जाता व्यवस्थित त्या नोटीसीचा अभ्यास करा, बँकेत जाऊन आपल्या कर्ज खात्याचं स्टेटमेंट बघा, त्याच्यामध्ये सगळं व्यवस्थित आहे का हे सगळं बघा आणि त्याच्यातनं जर काही बँकेशी बोलून काही मुदत मागून समजा काही होत असेल तर निश्चित किंवा थोडीफार रक्कम भरून तुमचा विलिंगनेस दाखवला की येस आम्ही भरायला तयार आहे पण काही अडचण आहे आम्हाला आणि जर बँकेने जर ती मान्य केली तर बँक ही ॲक्शन थांबवू शकते आणि पुढे जे आपलं जे होणारं नुकसान आहे ते आपण वाचवू शकतो.
1: सर, आता याचाच दुसरा भाग बघूया की नोटीसकडे दुर्लक्ष केल्यास पुढे कोणते टप्पे येतात?
0: हो, आता मी म्हणजे मगाईच तुम्हाला सांगितलं की सरफेसी जो कायदा आहे तर ह्याच्यामध्ये टाईमलाईन आहे आणि त्या टाईमलाईन ही बँकेवर सुद्धा बंधनकारक आहे. म्हणजे त्या टाईमलाईनच्या आत बँक काही कारवाई करू शकत नाही किंवा जर ती टाईमलाईन पास झाली तरी बँकेला वसुलीसाठी अडचणी येतात. त्याच्यामुळे जर 13-2 नोटीस आली तुम्हाला 60 दिवसाची मुदत आहे. 60 दिवसात तुम्हाला जर कर्ज खातं एनपीए मधनं बाहेर काढता आलं तर खूप चांगली गोष्ट आहे. पण 60 दिवसानंतर तरी तुमची थकीत रक्कम आली नाही तर 13-4 ची नोटीस असते. 13-4 ची नोटीस ही सिम्बॉलिक पोझिशनची असते, म्हणजे बँक ही तुमच्या त्या जी मालमत्ता तारण आहे त्या तारण मालमत्तेवर जाऊन सिम्बॉलिक पोझिशन घेतात. तिथे बँकेचा नोटीस चिटकवतात की आता ही बँकेच्या कस्टडीमध्ये आम्ही सिम्बॉलिक पोझिशन घेतलं आहे. आणि मग ते सिम्बॉलिक पोझिशन झालं की मग ऍक्च्युअल पोझिशन फिजिकल पोझिशनसाठी डीएम डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट किंवा कोर्टामध्ये जाऊन त्यांना 13-4 ची खाली ऍक्च्युअल पोझिशनची ऑर्डर घ्यावी लागते. आणि हे जे सगळे टप्पे आहेत ह्या टप्प्यांमध्ये जर आपण वेळीच इंटरव्हिन केलं नाही तर ही ऍक्शन तशीच पुढे सुरू राहते. आणि एकदा पोझिशनची ऑर्डर मिळाली बँकेला तर बँक हे फोर्सफुल पोझिशन घेऊ शकतं. वेळ पडल्यास बळाचा वापर करू शकतं. त्या पोझिशनच्या वेळेस मग तिथे पोलीस संरक्षण पण घेऊ शकतात, काही महसूलचे अधिकारी पण असतात, बँकेचे अधिकारी असतात. आणि जेव्हा बँकेकडे जर ही अशा पद्धतीची व्हॅलिड जर ऑर्डर असेल तर त्यावेळेस आपण काहीच करू शकत नाही. मग अशा वेळेस आपल्या मुळकतेचा ताबा ही बँक फोर्सफुली सुद्धा घेऊ शकते. त्याच्यामुळे जेव्हा जेव्हा त्या त्या स्टेजवर जेव्हा आपल्याला नोटीस येते आहे तर ती अत्यंत सिरियसली घेऊन आमच्याकडे बरेच लोक येतात की हे सगळं निघून गेलेलं असतं आणि तिकडनं पोझिशनची ऑर्डर झालेली असते. बँक फोर्सफुल पोझिशन पण घेऊन टाकतं आणि मग तोपर्यंत सिरियसनेस येत नाही. पण नंतर मग लक्षात येतं आणि मग आमच्याकडे येतात की सर आता काय करू.
1: मी आता पुढचा प्रश्न माझा तूच होता की एखादं उदाहरण असं आहे की नोटीस कडे दुर्लक्ष केलं
0: हो हे
1: काय घडलं.
0: अनेक उदाहरणं असतात, म्हणजे जेव्हा बँक आपल्याला वसुलीसाठी फोन करतं तेव्हा आपण त्यांना उडवडीची उत्तर देतो किंवा आपण त्यांना कारण सांगतो. आता कसं आहे की आपलं जरी कारण जेन्युइन असेल, काही ठिकाणी कर्त्या पुरुषाचा मृत्यू होतो, काही ठिकाणी बिझनेसमध्ये लॉस होतो, काही अनेक कारणं असतात की जेणेकरून आपण ती कर्ज रक्कम भरू शकत नाही. मग अशा वेळेस जे वारसदार असतात किंवा जो कर्जदार असतो तो बँकेत जाऊन नुसताच रिक्वेस्ट करतो की माझ्या घरात अशी अडचण आहे तर मला तुम्ही सवलत द्या, मला तुम्ही वेळ द्या. पण शेवटी असं आहे की बँकसुद्धा त्यांना पण त्यांचं वसुली करणं आवश्यक आहे. त्याच्यामुळे ते एका मर्यादेनंतर तुम्हाला वेळ नाही देऊ शकत, कारण बँक चालवायची असेल आणि पब्लिक मनी जर रिकव्हर करायचं असेल तर बँकेला त्यांची ऍक्शन करावीच लागते.
1: बरोबर.
0: मग अशा वेळेस जर आपण त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तर परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते आणि बँकेची इच्छा नसताना सुद्धा किंवा बँकेचं लक्षात येतं की हा कर्ज नाही भरत आहे पण ह्याचं काहीतरी जेन्युइन रिझन आहे, पण तरी सुद्धा बँक त्याच्यात काही करू शकत नाही आणि बँकेला ते फिजिकल पोझिशन घ्यावंच लागतं. त्याच्यामुळे सर्फेसीची नोटीस ही अजिबात इग्नोर केली नाही पाहिजे आणि त्याच्यावर जे काही तुम्हाला रिकोर्सेस आहेत सर्फेसी कायद्यामध्येच सेक्शन 17 खाली जेव्हा एखादी 13-4 ची नोटीस तुम्हाला येते सिम्बॉलिक पोझिशन होतं तेव्हापासून ते ऍक्च्युअल पोझिशन पर्यंत जर तुम्हाला या प्रोसेसवर चॅलेंज करायचं असेल तर तुम्ही DRT कोर्टात अपील करू शकतात.
1: अच्छा.
0: आणि DRT कोर्टामध्ये अपील करून तिथे छोटीशी केस चालते, तुमचं म्हणणं तुम्ही कोर्टापुढे मांडू शकता. कारण हे सर्फेसी कायदा हा प्रोसिजरल आहे,
1: राईट,
0: याच्यामध्ये कुठल्याही कोर्टाचं इंटरव्हेन्शन नाही. हे बँक त्यांच्या पॉवर खाली हे सगळं करू शकतं, त्याच्यामुळे तुम्ही त्यांच्याकडे दाद नाही मागू शकत.
1: बरोबर.
0: पण ह्याच्याकरता DRT कोर्ट आहे, डेप्ट रिकव्हरी ट्रिब्युनल, हे DRT कोर्ट आहे. तर ही जी सिक्युरिटायझेशनची प्रोसेस आहे हिला जर तुम्हाला चॅलेंज करायचं असेल तर तुम्ही DRT मध्ये जाऊन चॅलेंज करू शकता आणि DRT मध्ये स्टे ऑर्डर सुद्धा घेऊ शकतात या प्रोसिजरला आणि तुमचं म्हणणं मांडून तिथे पण केस चालेल आणि जर DRT कोर्टासमोर जे काही पुरावे येतील त्याप्रमाणे निर्णय होईल.
1: सर, बँकेला कोणते अधिकार आहेत आणि कर्जदाराला कोणते कायदेशीर हक्क आहेत सर्फेसीमध्ये?
0: सर्फेसी कायद्यामध्ये फॉर्च्युनेटली बँकेला खूप अधिकार आहे, कारण सर्फेसी कायदा जेव्हा एखादं अकाउंट NPA होतं आणि तेव्हापासून बँक जी प्रोसिजर स्टार्ट करते तेव्हा बँकेला कोणाच्याही मध्यस्थीशिवाय केवळ ही सगळी प्रोसेस फॉलो करून आणि मग सगळ्यात शेवटी फिजिकल पोझिशनची ऑर्डर घेऊन ती प्रॉपर्टी ताब्यात घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. जर त्याच्यामध्ये कोणी अडथळा निर्माण केला तर बँक पोलिसांची सुद्धा मदत घेऊन बळाचा वापर करून सुद्धा त्या कुठल्याही मिळकतीची ताबा घेऊ शकते. त्याच्यानंतर ताबा घेतलेली जी मिळकत आहे त्याचं लिलाव करून ती मिळकत विकू शकते आणि त्यांचे पैसे रिकवर करू शकते. आता ह्याच्यामध्ये सरफेसीमध्ये असं पण आहे की नुसती तारण मालमत्ताच नाही, जर एखाद्या बिझनेसचा जर तुम्ही स्टॉक किंवा त्यांचा जो माल आहे जर तो सुद्धा तारण असेल तर बँक तो स्टॉक सुद्धा ताब्यात घेऊ शकते. त्याच्यामुळे सरफेसी कायद्यामध्ये खूप जास्त अधिकार बँकेला आहेत आणि प्रत्येक प्रयत्न बँक करेल की जेणेकरून त्यांचं थकीत रक्कम वसूल होऊ शकते. आणि याच्यामध्ये जो कर्जदार आहे बॉरोवर आहे त्याला सुद्धा अधिकार आहेत की जसं मी सांगितलं 13-2 नोटीस झाली की 60 दिवसाच्या मुदतीमध्ये त्या सगळ्या ज्या ऍक्शनमध्ये त्याला जे काही ऑब्जेक्शन आहेत जे काही स्टेटमेंटमध्ये किंवा जे काही व्याज लावलेलं आहे त्या हिशोबामध्ये जे काही त्याचं मिसमॅच दिसतंय तर त्याची तक्रार बँकेला तो करू शकतो. आणि माझ्याकडे एक म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर माझ्याकडे एक केस होती की ज्याच्यामध्ये कर्जदाराने जेव्हा 13-2 नोटीस आली तेव्हा अनेक गोष्टींवर त्यांनी ऑब्जेक्शन घेतलं होतं.
1: अच्छा.
0: की मला हे चार्जेस नाही लावायला पाहिजे होते, माझा हा रेट ऑफ इंटरेस्ट तुम्ही मला न सांगता बदलला, किंवा माझ्या सँक्शन लेटरमध्ये हे सगळं नव्हतं. पण बँकेने ती गोष्ट सिरियसली घेतली नाही.
1: अच्छा.
0: आणि त्याच्या जे शंका आहेत त्यांना उत्तर दिले नाही आणि त्यांची ऍक्शन पुढे चालू ठेवली. मग 13-4 नोटीस झाली, मग फिजिकल पोझेशन झालं आणि मग तो DRT मध्ये गेला.
1: अच्छा.
0: आणि DRT कोर्टासमोर जेव्हा ह्या गोष्टी आल्या की त्यांनी वेळेच बँकेला ह्या सगळ्या गोष्टींचं ऑब्जेक्शन घेतलं होतं पण बँकेने त्याचा काही कॉग्निझन्स घेतला नाही, तर त्यावेळेस DRT बँकेची ऍक्शन ही बेकायदेशीर ठरवली.
1: अच्छा.
0: आणि हे सगळं त्याचे सगळे ऑब्जेक्शन आहेत हे सगळे क्लिअर करून परत ऍक्शन घ्यायला बँकेला आदेश दिले. त्याच्यामुळे कर्जदाराचे पण अधिकार आहेत पण त्याच्याकरता त्या अधिकारासाठी त्यांनी जागरूक राहायला पाहिजे आणि वेळेत कायदेशीर सल्ला घेऊन आणि या कायद्याच्या अंतर्गत जे काही प्रोव्हिजन आहेत तर त्याच्या अंडर त्यांनी जाऊन तशी दाद मागितली पाहिजे.
1: सर, बँकेशी सेटलमेंट, रिस्ट्रक्चरिंग किंवा रिपेमेंट बाबत कोणत्या टप्प्यावर संवाद साधावा?
0: हा खूप म्हणजे चांगला प्रश्न आहे, कारण बऱ्याच लोकांना असं वाटतं की मी 50 लाख रुपये लोन घेतलं, वर्ष 2 वर्ष भरलं, त्याच्यानंतर त्याचं व्याज वगैरे सगळं पकडून आज समजा 80 लाख रुपये झालेत. बऱ्याच लोकांना असं वाटतं की मी भरत नाहीये, मी बँकेची सेटलमेंट करेल आणि ते 30 लाखात लोन सेटल करून टाकेल. तर हा अत्यंत चुकीचा समज आहे. बँक ही सेटलमेंट जेव्हा करते तेव्हा त्याला अनेक पॅरामीटर्स असतात, रिझर्व्ह बँकेचे गाईडलाईन्स आहेत, बँकेच्या स्वतःच्या काही गाईडलाईन्स आहेत आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा एक मुद्दा असा आहे की तुमची जेवढी थकीत रक्कम आहे आणि बँकेकडे जर तारण तुमची मालमत्ता किंवा जे काही स्टॉक किंवा जे काही रिसिव्हेबल्स जे काही मॉर्गेज असतील जर त्याची किंमत ही त्या थकीत रकमेपेक्षा जास्त असेल तर बँक सेटलमेंट करत नाही.
1: अच्छा.
0: म्हणजे समजा तुमची 1 कोटीची प्रॉपर्टी मॉर्गेज आहे आणि जर बँकेकडून बँकेला तुमच्याकडून 60 लाख रुपये घेणं आहे तर बँक तुमचं 30 लाखात सेटलमेंट करणार नाही. कारण बँकेला माहिती आहे की आमच्याकडे 1 कोटीची प्रॉपर्टी आहे, ती हे सिक्युरिटायझेशन कायद्याच्या अंतर्गत जर आम्ही ती वसूल केली तर आमचं पूर्ण लोन हे रिकव्हर होऊ शकतं. त्याच्यामुळे अशा केसमध्ये बँक सेटलमेंट करत नाही. तर हा फार मोठा गैरसमज आहे. पण निश्चित रिझर्व्ह बँकेच्या काही गाईडलाईन्स आहेत की समजा SME लोन्स असतील की जे लघु उद्योग वगैरे असतात जर काही कारणाने त्यांना लॉस झाला, ते तोट्यात गेले, काही त्यांचं ते बिझनेस चालला नाही, तर अशा केसमध्ये तो उद्योग पुन्हा उभा राहावा ह्याच्याकरता मदत करण्यासाठी रिझर्व्ह बँकेने बँकेला सांगितलंय.
1: अच्छा.
0: अशा केसमध्ये जर त्या कर्जदाराने ऍप्लिकेशन दिलं आणि त्याच्यामध्ये समजा त्यांनी सांगितलं त्याची जर सगळे कारण बँकेला खरे वाटले आणि वस्तुस्थिती तशी असेल तर बँक त्याचं लोन रिस्ट्रक्चर करू शकतं.
1: अच्छा.
0: म्हणजे जे NPA झालेलं आहे ते NPA मधनं काढून त्याला जसं नव्याने लोन दिलं जे काही त्याचं थकीत रक्कम आहे त्याच्यावरती अजून लोन दिलं, त्याला जर त्या बिझनेस मधनं रिवाईव्ह करायचं असेल तर समजा 50 लाख रुपये थकीत रक्कम आहे तर अजून 50 लाख रुपये दिले आणि त्याला तो बिझनेस परत उभा करण्याची संधी दिली, तर अशा पद्धतीचं रिस्ट्रक्चरिंग बँक करू शकतं. पण ह्याच्याकरता कर्जदाराने सुद्धा बँकेला विश्वासात घेतलं पाहिजे आणि ती परिस्थिती तशी खरी असली पाहिजे असं एक आहे. आणि जर MSME उद्योग असेल आणि खरोखर तोट्यात असेल तर बँकेच्या पॉवर खाली सुद्धा बँक त्याच्यामध्ये सेटलमेंट करून

0: हा बँक स्वतःचा पैसा नसतो, कारण आपण जेव्हा बँकेमध्ये पैसे जमा करतो, फिक्स डिपॉझिट ठेवतो किंवा इतर गुंतवणूक करतो, त्या गुंतवणुकीतूनच बँक कर्जदारांना कर्ज देत असते. म्हणजे लोकांचाच पैसा हा लोकांना हा वापरायला दिलेला असतो. त्याच्यामुळे आपल्याला जो बँक पैसा देते हा लोकांचा पैसा आहे, आणि लोकांचा पैसा परत करणे हे आपलं सगळ्यात पहिलं कर्तव्य आहे. त्याच्यामुळे जर आपला जो ठराविक हप्ता आहे किंवा व्याजदर आहे तर तो आपण हा व्यवस्थित भरला तर अशी परिस्थितीच उद्भवू नये, आणि बँकेचं आणि आपलं याबद्दल कुठलंही असं फ्रिक्शन होऊ नये याची आपण काळजी घेतली पाहिजे. ह्याच बाबतीत मी थोडस अजून थोडस इलॅबोरेट करेल की जेव्हा आपण कर्ज घेतो त्यावेळेस जो कर्ज मंजुरी पत्र आहे म्हणजे सँक्शन लेटर आहे त्याचा आपण अभ्यास केला पाहिजे. आता एक उदाहरण द्यायचं झालं तर मागच्याच आठवड्यामध्ये माझ्याकडे एक माझा पक्षकार आला होता, त्यांनी बँकेकडून 3 कोटी रुपये लोन घेतलं होतं.
1: अच्छा.
0: त्याच्या व्यवसायासाठी ते कर्ज घेतल्यानंतर त्या कर्जाचा टेन्युअर होता 7 वर्ष, पण काही कारणाने त्याच्याकडे पैसे आले आणि त्याला असं वाटलं की हे कर्ज आपण भरून टाकू. तो 2-3 वर्षातच ते कर्ज भरायची तयारी दाखवली. तर बँकेच्या सँक्शन लेटरमध्ये एक क्लॉज होता की जर त्याने प्रीपेमेंट केलं म्हणजे 7 वर्षाच्या आधी जर त्याने ते कर्ज भरलं तर त्याला 4% हे फोरक्लोजर चार्जेस होते.
1: अच्छा.
0: म्हणजे जर त्याने जे काय कर्ज घेतलं होतं त्याच्या 4% त्याला फोरक्लोजर चार्जेस भरायचे आणि मग ते कर्ज बंद होणार आहे. मग त्याला तर हे ऐकून धक्का बसला की आता मी 3 कोटीचं कर्ज घेतलं, हे 4 × 3 = 12, एवढे 12 लाख रुपये मी कुठून भरणार? तर मग आणि मी का भरायचे, मी तर माझं लोन भरतोय. मग अशा वेळेस त्याच्या सँक्शन लेटरमध्ये ते लिहिलेलं होतं, पण ते त्याने थोडं निष्काळजीपणामुळे किंवा त्याच्याकडे एवढं लक्ष दिलं नाही आणि मग त्याला ते भरायशिवाय पर्याय निवडला. मग अशा वेळेस पण थोडस हे होतं की आपण ज्या टर्म्स कंडिशन आहेत या आपण बँकेशी ठरवून घेतल्या पाहिजे, आणि ज्या टर्म्स ठरल्या आहेत त्याच आपल्या सँक्शन लेटरमध्ये किंवा आपण जे काही डॉक्युमेंट साईन करतोय त्याच्यामध्ये आहेत का नाही याची काळजी घेतली पाहिजे.
1: सर, आज आपण सरफेसी कायद्याचा उद्देश, नोटीस आल्यानंतरची पहिली पावलं, कर्जदारांच्या हक्कांनी योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याचं महत्व अतिशय सोप्या भाषेत समजून सांगितलं, त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. श्रोत्यांनो, या विषयासंदर्भात आपले काही प्रश्न, शंका किंवा सूचना असतील तर आम्हाला नक्की कळवा. आपण आम्हाला व्हॉट्सअप करू शकता 8386165012 8380165012. आपल्या प्रश्नांपैकी निवडक प्रश्नांचा समावेश पुढील भागांमध्ये करण्याचा आम्ही प्रयत्न करू. मी विवेकराज ठाकूर आपला निरोप घेतो. पुढील भागात आपण जाणून घेणार आहोत पोझेशन, ऑक्शन, DRT आणि कर्जदाराकडे उपलब्ध असलेले पुढील कायदेशीर पर्याय. तोपर्यंत कायदा समजून घ्या, जागरूक राहा आणि योग्य निर्णय घ्या. धन्यवाद.

दातांच्या आरोग्यासाठी विश्वासाचं नाव म्हणजेच डॉक्टर भूषण सुभाष सोनवणे डेंटल सर्जन यांचे माऊली डेंटल क्लिनिक. येथे डेंटल इम्प्लांट, रूट कॅनल, दातांची सफाई, एक्सरे आणि इतर कृत्रिम दातांची सुविधा उपलब्ध. पत्ता: ग्राउंड फ्लोर गॅलेक्सी प्राईड जेल रोड वॉटर टँक जवळ इंगळे नगर नाशिक. वेळ: सकाळी 10 ते 2 आणि संध्याकाळी 4 ते रात्री 9. अहो मग वाट कसली पाहताय? आत्ताच संपर्क करा 9420457020 या नंबरवर.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: सायंकाळचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
7: क्या हुआ?
8: हाय, गम का फसाना बन गया अच्छा.
7: अच्छा जी.
8: एक बहाना बन गया अच्छा.
7: अच्छा.

0: आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 83800 16512 आणि 02-53-247-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: दिल लगा के
1: स्वतःच्या हक्काचे घर, प्रत्येकाचे एक सुंदर स्वप्न. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विश्वास बँक घेऊन आली आहे आकर्षक गृह कर्ज योजना. रुपये 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी फक्त 8.99% व्याजदर आणि रुपये 25 लाखांवरील कर्जासाठी 10% व्याजदर. सोपी प्रक्रिया, जलद मंजुरी आणि विश्वासाची खात्री. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508 किंवा 9130020888. स्वप्नातील घर, विश्वास बँकेचा आधार.
2: बड़ी

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमान सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

घर खरेदी, बांधकाम किंवा घराचं स्वप्न पूर्ण करायचं आहे, मग निवडा विश्वास बँकेचं गृह कर्ज. रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज फक्त 8.99% व्याजदरानं. रुपये 25 लाखांवरील कर्ज फक्त 10% व्याजदरानं. आजच संपर्क साधा प्रेमचंद तायडे 96 0417 98 61, गणेश सोमवंशी 83 00 16508 किंवा 91 300 20 888 या क्रमांकावर. विश्वास बँक, घराच्या स्वप्नांना विश्वासाची साथ.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती
2: बोला ना.

0: आपकी फरमाइश, श्रोते हो तयार आहात ना? तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512. आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या.
1: गाणे

0: सुरू झालाय दसरा दिवाळीच्या पूर्व तयारीसाठी वडनेरे सराफांचा मोफत दागिने सर्व्हिसिंग कॅम्प 10 ऑक्टोबर पर्यंत. ठेवणीतले दागिने, चांदीच्या वस्तू दुरुस्त करून घ्या. दुरुस्तीसाठी कुठलीही मजुरी नाही. दागिन्यांचा फ्री सर्व्हिसिंग कॅम्प आजच भेट द्या
1: वडनेरे सराफ,
0: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
1: आणि आकाश पेट्रोल पंपासमोर, दिंडोरी रोड, नाशिक.
0: अटी लागू.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक
1: सायंकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

शब्दांचं घडतं काव्य आणि काव्याची घडतात गाणी. मनात रुंजी घालणारी हीच गाणी आठवणी बनून पुन्हा एकदा ओठावर येतात आणि मग बनतात ओठावरली गाणी. अशा सदाबहार गाण्यांचा आनंद देणारा आमचा कार्यक्रम जरूर ऐका, ओठावरली गाणी. सादर करते विकास भावे. दर बुधवारी दुपारी 1:30 आणि पुनःप्रसारण दर गुरुवारी रात्री 8 वाजता फक्त रेडिओ विश्वासवर.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.

अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98 50 84 0520 आणि 98 349 52 278.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 1600 आणि 83800 1612.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

ट्रान्सफर ट्रान्सफर आय एम पी एस ट्रान्सफर. रांगा नाहीत, वाट पाहणंही नाही. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, आय एम पी एस सेवा. क्षणात पैसे, सुरक्षित व्यवहार. विश्वास म्हणजे विश्वास बँक.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

नो कॅश नो टेन्शन, कारण IMPS आहे ना. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. IMPS सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा. क्षणात पैसे पाठवा कुठेही कधीही, आले मनात पैसे पाठवले क्षणात. विश्वास बँक, स्मार्ट बँकिंगची स्मार्ट निवड.

0: This hour is brought to you by
1: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
0: This hour is brought to you by
2: Vishwas Cooperative Bank,
3: Sanchayat Samruddhi.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
6: रसिक हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं, तुमचा आवाज. आणि आता आम्ही प्रसारित करत आहोत आजच्या आमच्या काही उर्वरित कार्यक्रमांची रूपरेषा. सायंकाळचे 7 वाजले आहेत. रूपरेषेनंतर आपण ऐकू शकणार आहात शुभंकर होती. 7:10 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम मनाचा आरसा, सादरकर्त्या राधिका जोशी. रात्री 8 आपण ऐकू शकणार आहात गीत प्रतिमा ह्या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण, सादरकर्ते रामचंद्र कुलकर्णी. रात्री 9:30 आपण ऐकू शकणार आहात यात किया दिल ने कहा हो तुम ह्या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण, सादरकर्ते धनंजय कुलकर्णी. सकाळी 6:05 आपण ऐकू शकणार आहात गोंदवलेकर महाराज यांचे विचार, सादरकर्ते दत्ता सरदेशमुख. 6:10 आपण आस्वाद घेऊ शकणार आहात भक्ती संगीताचा. 6:30 प्रसारित होईल कार्यक्रम दासबोध, सादरकर्ते पद्माकर देशपांडे. 6:35 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम प्रभात विश्व, सादरकर्ते ऋषिकेश आयाचित. तर ही होती आजच्या आमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं, तुमचा आवाज.

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अढावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्तीला

0: श्रोते हो, आजच्या श्लोकाचे निरूपण समर्थ भक्त प्रज्ञाताई सोनांबेकर यांच्या आवाजात आपण ऐकणार आहोत.
1: श्रोते हो नमस्कार. मनाचे श्लोक ग्रंथातील आजचा आपला श्लोक क्रमांक 186.

श्रोते हो, हा श्लोकच आषाढी वारीचा खरा अर्थ सांगतो. समर्थ म्हणतात, सदा सर्वदा राम सन्निध आहे. आपण म्हणतो राम पंढरपूरला आहे, देव मंदिरात आहे, पण समर्थ कडाडून सांगतात, नाही, तो सदा सर्वदा 24 तास तुझ्या श्वासाजवळ आहे. लांब जायची गरज नाही. मग दिसत का नाही? तर समर्थ पुढे सांगतात, मना सज्जना सत्य शोधून पाहे. कारण आपण सत्य शोधतच नाही. आपण माझं घर, माझी गाडी, माझा मान यातच अडकलो आहोत. हे सगळं असत्य आहे, आज आहे उद्या नाही. सत्य एकच, तो राम. जोपर्यंत असत्याला सत्य मानून आपण त्याच्या भोवती आपले जीवन गुंतवून ठेवतो, रेंगाळत ठेवतो, तोपर्यंत जन्ममरण चक्रातून आपली सुटका होणे शक्य नाही. असत्यावर आधारित जीवन किंवा सत्याचा शोध न घेणे हेच पुनर्जन्माचे मूलभूत कारण आहे. एकदा ही पुनर्जन्माची कारणे कळली की मग आपली जबाबदारी आपल्याला कळते. आपले जीवन अनेक जन्मांपर्यंत असत्याभोवती असे घोटाळत राहू नये. याकरिता समर्थ सांगतात, मना सज्जना सत्य शोधून पाहे. म्हणजे या आत्मस्वरूपाचा, निर्गुणाचा वेद घे. अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी या तुकाराम महाराजांनी दिलेल्या न्यायाप्रमाणे समर्थांना असलेली मूळ निर्गुणाची आवडच इथे प्रकट होते आहे. श्रोते हो, समर्थ म्हणतात, अखंडित भेटी रघुराज योगू. रघुराजाचा म्हणजेच श्रीरामांचा अखंड योग आहे, त्याची अखंड भेट आहे. ती भेट नाही असे कधी होत नाही. योग म्हणजे जोडले जाणे. समर्थ म्हणतात, ज्या क्षणी तुम्ही पणा सोडशील त्या क्षणी योग घडेल. तुझी व रघुराजाची अखंड भेट सुरू होईल. त्यासाठी पंढरपूरला जावं लागणार नाही. ते पंढरपूर तुझ्या मनातच तयार होईल. श्रोते हो, समर्थ म्हणतात, अरे मना, तो मी पणाचा वियोग कर. वियोग म्हणजे घटस्फोट. मी पणाशी काडी मोड घे. मी केलं, मी बोललो, माझ्यामुळेच झालं, हाच मीच आपल्या आणि देवाच्या मध्ये आषाढीच्या गर्दीसारखा उभा आहे. गुरुगीता यालाच म्हणते, अहंकार परित्यागो गुरु सेवा. अहंकार सोडणे हीच खरी गुरुसेवा, हीच खरी वारी. मी पण टाकिता झाली भेटी, तुटली जन्म मरणाची गाठी. हाच या श्लोकाचा खरा निरूपणार्थ आहे. जय.

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात आढावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: आढावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आत्ताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अढावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेटवस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अढावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर.

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अडावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: स्मार्ट लोकांची स्मार्ट निवड. विश्वास IMPS. क्षणात पैसे पाठवा, क्षणात आनंद पोहोचवा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. IMPS सेवा. क्षणात जलद व्यवहार, सुरक्षित व्यवहार, विश्वासाचा व्यवहार.

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अढावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: आपल्या पूर्वजांची आठवण, संस्कार, समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अढावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अढावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या, रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानं सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, एचपीटी कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक। रात्रीचे 8 वाजलेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज। This hour is brought to you by
1: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
0: This hour is brought to you by Vishwas Cooperative Bank.
2: Sanchayat Samruddhi.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
4: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

श्रोते हो नमस्कार आणि स्वागत आपलं आजच्या या गीत प्रतिमेच्या रेडिओ शो मध्ये। जिसका जितना हो आचल यहाँ उसको सौगात उतनी मिलेगी, अशी एक सुंदर ओळ आहे याच गाण्यात। पण कभी कभी गाण्यांची संगीताची सौगात हा उपहार इतका भरभरून मिळतो की आपली झोळी कमी पडावी। उषा खन्ना, होय संगीतकार उषा खन्ना यांनीही आपल्याला भरभरून दिलं। जसं मधुबन खुशबू देता है, सावन सागर देता है,

देता है। देणाऱ्याचे जसे हात हजारो असतात तसंच उत्तम संगीत देणाऱ्या उषा खन्ना यांचंही तसंच आहे। शेकडो गाणी, त्यातलीच काही गाणी आणि काही आठवणी घेऊन आलोय मी रामचंद्र कुलकर्णी रेडिओ विश्वासच्या सुरेल माध्यमातून। चला तर करूया सुरुवात, आओ प्यार करें।

7 ऑक्टोबर 1941 हा उषा खन्ना यांचा जन्मदिवस म्हणजे आता त्यांचा वाढदिवस आहे, त्यांचा बर्थडे आहे. त्यांना वाढदिवसाच्या आपल्या सगळ्यांतर्फे खूप खूप शुभेच्छा आणि मनस्वी अभिनंदन. श्रोते हो, उषा खन्ना यांचं महत्त्व आणखीन एका गोष्टीमुळं आहे. पहा ना, आपल्या हिंदी चित्रपट संगीताचं क्षेत्र हे पुरुषप्रधान क्षेत्र, महिला संगीतकार म्हणजे अगदी बोटावर मोजण्या एवढ्याच. आता मोजायच्याच झाल्या तर पहिल्या महिला संगीतकार म्हणजे जद्दनबाई, दुसऱ्या सरस्वती देवी आणि तिसऱ्या नन अदर दॅन उषा खन्ना. उषा खन्नांचं संगीत पण असं जबरदस्त की अगदी दिल के तुकडे तुकडे व्हावेत. ऐकूया.

उषा खन्ना यांचे वडील मनोहर खन्ना ते संगीत विशारद होते. आता हे मनोहर खन्ना मुंबईत आले आणि संगीतकार जद्धनबाईकडे गजला लिहू लागले. त्यांना त्यावेळी मानधन किती, तर 3 गजलांचे 800 रुपये. उषा खन्ना यांच्या रक्तातच संगीत असल्यानं त्यांचाही चित्रपट संगीतात चंचू प्रवेश झाला. ओपी नय्यर, ओंकार प्रसाद नय्यर म्हणजे मोठं नाव. गीतकार इंदिवर यांनी उषा खन्नांचा परिचय करून दिला. कोणाशी? प्रोड्युसर शशधर मुखर्जी यांच्याशी. शशधर मुखर्जी म्हणजे मोठं नाव. मुखर्जींनी त्यांची परीक्षा घेतली. त्या परीक्षेमध्ये उषाजी फर्स्ट क्लास पास झाल्या आणि पारितोषिक म्हणून प्राईज म्हणून त्यांना मिळाला दिल देके देखो. त्यावेळी त्यांचं वय किती होतं? त्यावेळी त्यांचं वय होतं फक्त 17 वर्ष. अगदी ओपी थाटाचं म्युझिक त्यांनी दिलं. रसिकांनी त्यांना दिल तर दिलंच, पण उषाजींना यशस्वी महिला संगीतकार म्हणून मानही दिला, सन्मान दिला, प्रतिष्ठा दिली. आणि याच दिल देखे देखूपासूनच त्यांचं नाव झालं. एक गाणं ऐकवतो, ओपीचं की उषा खन्ना यांचं, ते तुम्हीच ठरवा. बडे है दिल के खाले.

रसिक हो, दिल देखे देखो हा उषाजींना लकी ठरला. तसा तो आशा पारेख यांचाही डेब्यू म्हणजे पहिला चित्रपट होता. आशा पारेखला त्या लकी समजल्या आणि त्यांना लकी समजून त्यांच्यासोबत पुढंही त्यांनी काही काम केलं. उषा खन्ना यांच्या करिअरमध्ये आणखीन एक आशा होती, आशा भोसले. आशाजी उषाजींना मुली समान मानत बरीच गाणी त्यांनी गायली त्यांच्याकडे. त्यांचं एकच मस्त गाणं ऐकूया. होय, एकच. तुम्ही म्हणाल आओ यारो गाओ.

दिल देखोच्या वेळी घडलेला एक प्रसंग, थोडासा गंमतशीर. जेवढा हा छोटा तेवढाच तो मोठा प्रसंग म्हणावा लागेल. पहा ना, निर्माते शशधर मुखर्जींनी उषा खन्ना नावाच्या पोरसवदा मुलीची त्यांच्या संगीत विभागाच्या वादकांची ओळख करून दिली तेव्हा. आता कोणालाच खरं वाटे ना, ही फ्रॉकवाली मुलगी संगीत देणार. काहींनी कुचेष्टा केली, काहींनी शिट्ट्या देखील वाजवल्या. पण मित्रांनो, अशा शिट्ट्या पुढे थिएटरात देखील वाजल्या बरं का. एवढं सुंदर संगीत उषा खन्नांनी दिलं. 150 वर चित्रपट त्यांनी केले. होय, लाल बंगला, आंख मिचौली, साजन बिन सुहागन, हम हिंदुस्तानी, एक सपेरा एक लुटेरा, एक रात, नतीजा, हनीमून, हवस आणि कितीतरी चित्रपट त्यांना सुरुवातीला पाहिलेले आणि नंतर त्यांच्याकडे प्रगल्भ संगीतकार म्हणून पाहत राहिलेले हेच लोक म्हणाले असतील, उषाजी आप तो ऐसे न थे.

मंडळी, उषा खन्ना यांना खरं तर गायिका व्हायचं होतं, सिंगर बनायचं होतं, पण झालं वेगळंच, त्या झाल्या संगीतकार. तरी पण त्यांनी काही गाणीही गायली बरं का. मुख्य म्हणजे महम्मद रफींसोबत त्यांची तब्बल 17 ड्युएट्स आहेत. आता या 17 ड्युएट्सपैकी एक गाणं, एकच ड्युएट आपण ऐकूया, शाम देखो ढल रही है. गायक महम्मद रफी आणि सहगायिका अर्थातच उषा खन्ना.

ऐकलत ना मंडळी, एवढं शांत आणि सुकून देणारं संगीत. उषा खन्ना यांचं संगीत असंच सौम्य होतं, शालीन होतं. त्यांनी बरेच चित्रपट केले, सगळे आघाडीचे गायक गायले त्यांच्याकडे. एवढंच नव्हे तर त्यांना जो संघर्ष करावा लागला, जी उपेक्षा सहन करावी लागली, त्याची आठवण ठेवून त्यांनी नवनवीन गायकांनाही संधी दिली त्यांच्याकडे. हेमलता, येसुदास आणि अशा कित्येकांना त्यांनी पुढं आणलं. पण एक मात्र झालं, उषाजींना मोठ्या बॅनरचे सिनेमे मिळालेच नाहीत फार. जे मिळाले ते बहुतेक लो बजेटचे होते. पण सिनेमा लो बजेट किंवा मोठ्या बजेटचा हा फरक न करता त्यांनी आपलं काम मात्र चोख केलं. ते एवढंच म्हणाले असतील, जब अपने हो जाए बेवफा तो दिल टूटे.

0: दातांच्या आरोग्यासाठी विश्वासाचं नाव म्हणजेच डॉक्टर भूषण सुभाष सोनवणे डेंटल सर्जन यांचे माऊली डेंटल क्लिनिक. येथे डेंटल इम्प्लांट, रूट कॅनल, दातांची सफाई, एक्सरे आणि इतर कृत्रिम दातांची सुविधा उपलब्ध. पत्ता: ग्राउंड फ्लोर गॅलेक्सी प्राइड जेल रोड वॉटर टँक जवळ इंगळे नगर नाशिक. वेळ: सकाळी 10 ते 2 आणि संध्याकाळी 4 ते रात्री 9. अहो मग वाट कसली पाहताय, आता संपर्क करा 9420457020 या नंबरवर.
1: श्रोते हो, अशा या गुणी पण काहीशा दुर्लक्षित संगीतकार उषा खन्ना त्यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपल्या सर्वांच्या खूप शुभेच्छा आणि अभिनंदन. रेडिओ विश्वास, मी रामचंद्र आणि आपण सगळेच करूया त्यांचं पुनश्च अभिनंदन. आता 84व्या वर्षी सुद्धा सतत पुढे जाण्याचा संदेशच जोडता देत आहेत आज आपल्याला. त्या सांगतायत, छोडो कल की बाते, कल की बात पुरानी, नए दौर में लिखेंगे मिलकर नई कहानी, हम हिंदुस्तानी, हम हिंदुस्तानी. शुभ रात्रि.

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अडावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात लता मंगेशकर यांनी गायलेलं फागून या चित्रपटामधलं गीत. ही गीतरचना आहे मजरूह सुलतानपुरी यांची आणि संगीतकार राहुल देवबर्मन.

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अढावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात मजरूह सुलतानपुरी यांचं गीत कहते है मुझको राजा. या चित्रपटामधलं गीताला संगीत दिला आहे राहुल देव बर्मन यांनी. आणि हे गीत ऐकूयात आशा भोसले यांच्या आवाजात.

0: सुरू झालाय दसरा दिवाळीच्या पूर्वतयारीसाठी वडनेरे सराफांचा मोफत दागिने सर्व्हिसिंग कॅम्प 10 ऑक्टोबर पर्यंत. ठेवणीतले दागिने चांदीच्या वस्तू दुरुस्त करून घ्या. दुरुस्तीसाठी कुठलीही मजुरी नाही. दागिन्यांचा फ्री सर्व्हिसिंग कॅम्प आजच भेट द्या
1: वडनेरे सराफ,
0: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
1: आणि आकाश पेट्रोल पंपा समोर, दिंडोरी रोड, नाशिक.
0: अटी लागू.
2: आपल्या पूर्वजांची आठवण, संस्कार, समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अढावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
3: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
2: विश्वास नाशिककरांचा.
3: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक टाइम चेक
2: रात्रीचे 9 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: This hour is brought to you by
4: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
3: This hour is brought to you by
5: Vishwas Cooperative Bank.
2: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत खुनी दरिंदा या चित्रपटामधलं, संगीतकार रत्नदीप आणि हे गीत ऐकणार आहोत लता मंगेशकर यांच्या आवाजात.

0: पैसे पाठवायचेत ना, मग थांबायचं कशाला। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा। क्षणात पैसे ट्रान्सफर, 24 तास सुरक्षित आणि विश्वासार्ह। विश्वास बँक, तुमच्या प्रत्येक व्यवहारात विश्वास।
1: आशा भोसले यांच्या स्वरात फकीरा या चित्रपटामधलं गीत आता ऐकूयात। गीतकार आणि संगीतकार रवींद्र जैन।

तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि आता कार्यक्रमात हे गीत ऐकूयात, दिल के राहे या चित्रपटामधलं. हे गीत आहे नक्षलाल पुरी यांचं. या गीताला संगीत साज आहे मदन मोहन यांचा. आणि हे गीत ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात.

0: नमस्कार मंडळी, मी प्राजक्ता माळी. तुम्ही मला ऐकताय रेडिओ विश्वासवर 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: ऐकूया जोशीला या चित्रपटामधलं साहिल लुधियानवी यांचं गीत, संगीतकार राहुल देव बर्मन, आणि हे गीत ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253527626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: कार्यक्रमात आता ऐकूयात आशा भोसले यांनी गायलेलं राजेंद्र कृष्ण यांचं गीत बनारसी बाबू या चित्रपटामधलं हे गीत. गीताला संगीत आहे कल्याणजी आनंदजी यांचं.
4: बाबू कमर है मेरी लट्टू

एफडी करायची आहे, मग निवडा विश्वास कोऑपरेटिव्ह बँक. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील कालावधीसाठी एफडी सुविधा. व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि रुपये 15 लाखावरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज आणि खास 499 दिवसांची स्पेशल एफडी योजना 7.75% व्याजदरासह. तेव्हा आजच भेट द्या आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला. अधिक माहितीसाठी संपर्क 9130002088. विश्वास बँक, विश्वासाचे नाते.

0: कलाकार है कहाँ।
1: नमस्कार रसिक श्रोते, काय असतं काही कलाकारांचे आवाज रसिकांच्या काळजात आयुष्यभर घर करत असतात। असाच एक शतकापूर्वीचा स्वर म्हणजे गझल सम्राज्ञी बेगम अख्तर यांचा। गझल, दादरा, ठुमरी, कजरी अशा कितीतरी गाण प्रकारांनी त्यांनी अलम दुनियेला वेड लावलं होतं। या स्वराने गझलेच्या माध्यमातून व्यक्त होणाऱ्या दुःखाला, कारुण्याला एक नवा आयाम दिला। आज बेगम अख्तर यांची आठवण काढण्याचं कारण काय माहिती आहे? याचं कारण आहे उद्या 7 ऑक्टोबर। 7 ऑक्टोबर 1914 या दिवशी त्यांचा जन्म झाला होता। तर ऐकूयात आज त्यांच्याच काही आठवणी। नमस्कार रसिक श्रोत्यांनो, मी धनंजय कुलकर्णी, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। मित्रांनो, याद किया दिल ने कहाँ हो तुम या आपल्या सिरीजमध्ये आज आपण आठवण काढणार आहोत बेगम अख्तर यांची। याचं कारण त्यांचा उद्या असलेला जन्मदिवस। मित्रांनो, बेगम अख्तर यांचे सूर लहानपणापासूनच खूप पक्के होते। त्यांच्या आवाजात एक नैसर्गिक धारदारपणा होता। काळी 5 मध्ये गाताना तो कधीच बेसुरा होत नसे। त्यांच्या सुरुवातीच्या सर्व रेकॉर्ड्स अख्तर फैजाबादी या नावाने आल्या होत्या। बेहजाद लखनवी यांची गझल दीवाना बनाना है तो दीवाना बना दे ही प्रचंड गाजली। अलम हिंदुस्थानात या रेकॉर्डला प्रचंड मागणी होती। सिनेमावाल्यांचं लक्ष त्याच्याकडे जाणं साहजिकच होतं। मित्रांनो, तुम्हाला सांगितलं मी 7 ऑक्टोबर 1914 हा त्यांचा जन्मदिवस। त्यानंतर त्यांनी काही प्रायव्हेट गाणी गायली आणि नंतर त्या सिनेमामध्ये आल्या। नसीब का चक्कर आणि औरत और प्यार हे त्यांचे 2 सिनेमे आले पण चालले मात्र नाहीत। नंतर बेगम अख्तर आकाशवाणीच्या लखनौ केंद्रावर रुजू झाल्या। 1942 साली महबूब खान यांनी त्यांना रोटी या आपल्या सिनेमासाठी मुद्दाम मुंबईला बोलवून घेतलं। संगीतकार अनिल विश्वास यांच्याकडे त्या सिनेमात त्या गायल्या। हा सिनेमा देखील फारसा चालला नाही। याच दरम्यान त्यांनी इश्तियाक अब्बासी नावाच्या एका वकिलासोबत लग्न केले। त्यांचं सासर अतिशय परंपरावादी विचारांचं होतं। गाणं वगैरे सगळं बंद। बेगम अख्तर यांची अवस्था अक्षरशः पाण्याबाहेर काढलेल्या मासोळीसारखी झाली होती। दिवसेंदिवस त्या खंगत चालल्या होत्या। शेवटी वैद्यांनी सांगितलं, जर पुन्हा गाणं सुरू केलं तरच तुमच्या शरीरात चैतन्य येईल। आणि झालंय तसंच, जणू पुनर्जन्म झाला। आता बेगम अख्तर या नावाने त्या पुन्हा गाऊ लागल्या। लखनौ आकाशवाणीच्या केंद्रावर कित्येक वर्षांनी पुन्हा त्यांचा स्वर जेव्हा ऐकू आला तेव्हा रसिकांच्या डोळ्यात आनंद अश्रू आले। गझल होती ऐ मोहब्बत तेरे अंजाम पे रोना आया। ही गझल आज देखील तितकीच लोकप्रिय आहे। मित्रांनो, शकील बदायूनी यांनी लिहिलेली ह्या गझलेला बेगम अख्तर यांनी इतक्या अप्रतिमरित्या गायलं की आज इतकी वर्ष झाली तरी या गझलेला रसिक विसरू शकलेले नाहीत। या काळातील सर्व मान्यवर शायरांच्या गझला त्यांनी गायल्या। मग दाग असेल, मोमीन असेल, मीर, जिगर या सगळ्या समकालीन शायरांच्या गझला बेगम अख्तर आपल्या स्वरातून गाऊ लागल्या। मैफिलीच्या निमित्ताने त्या जगभर फिरल्या। 1961 साली जेव्हा त्या पाकिस्तानमध्ये आपली मैफल सादर करत होत्या तेव्हा त्यांनी हमरी अटरिया पे आओ सजना सारा झगडा खतम हो जाए ही नज्म ऐकवली। समोर कडक लष्करी शिस्तीचे कर्नल नजीर बसले होते। त्यांच्या डोळ्यांनाही धारा लागल्या। रुपरी पडद्यावर त्यांचं दर्शन सत्यजित रे यांच्या जलसा घर 1958 साली आलेल्या चित्रपटातून झालं। मित्रांनो, 1950 ते 1974 हा खऱ्या अर्थाने बेगम अख्तर यांचा सुवर्णकाळ होता. अनेक सार्वजनिक खाजगी मैफिलीतून त्यांनी कांस्यांना तृप्त केलं होतं. पद्मभूषण, संगीत नाटक अकॅदमी या पुरस्कारांच्या त्या मानकरी होत्या. बेगम अख्तर यांचा 28 ऑक्टोबर 1974 अहमदाबाद इथे कार्यक्रम होता. या कार्यक्रमाच्या दरम्यान त्यांच्या छातीत कळा येऊ लागल्या. कुणीतरी सुचवले की आपण विश्रांती घ्या, आज गाऊ नका. तेव्हा अख्तरीबाई म्हणाल्या, ये भी क्या मशवरा है, अगर गाते गाते मेरी मौत हो जाए तो इससे बढ़कर मेरी खुशकिस्मती और क्या हो सकती है. आणि खरोखरच गाणं संपता संपता बेगम अख्तर यांच्या छातीतल्या कळा वाढल्या. भैरवी कशीबशी संपवली आणि त्या पेटीवरच कोसळल्या. त्यांना लगेच दवाखान्यात ॲडमिट करण्यात आलं. तत्कालीन राष्ट्रपती फखरुद्दीन अली अहमद त्यांना या काळात भेटायला गेले होते, पण बाई फार जगू शकल्या नाही. 2 दिवसांनी 30 ऑक्टोबर 1974 त्यांनी अलविदा म्हटलं आणि ही क्षमा कायमची विजली. तिचे अनेक परवाने दुनियाभरात आजही तिच्या स्वराने व्याकुळ होतात. मित्रांनो, बेगम अख्तर तथा अख्तरीबाई यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने आपण हा कार्यक्रम केला. मित्रांनो, असेच काही किस्से घेऊन मी पुढच्या आठवड्यात पुन्हा आपल्याला भेटेन. मी धनंजय कुलकर्णी आज इथेच थांबतो. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. धन्यवाद.

0: तुमच्या मुलाचं स्वप्न IIT मध्ये जाण्याचं आहे की डॉक्टर बनण्याचं?
1: भारतातील नामांकित JEE आणि नीट कोचिंग ब्रँड पेस आता आपल्या नाशिक मध्ये,
2: आणि तेही अशोक स्तंभ आणि नाशिक रोड येथे.
1: जोशीज इंजिनिअरिंग क्लासेसचा प्रदीर्घ अनुभव
2: आणि पेसचे दर्जेदार मार्गदर्शन
1: म्हणजे यशाच्या दिशेने पडणारे खात्रीशीर पाऊल. JEE, नीट, CET आणि फाउंडेशनच्या उत्कृष्ट तयारीसाठी जोशीज क्लासेस घेऊन आले आहे पेस IIT अँड मेडिकल.
2: आता नाशिकच्या विद्यार्थ्यांना मिळणार पेसची उत्तम तयारी जोशीज क्लासेसच्या अतूट विश्वासासोबत.
1: ऍडमिशन आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 9146773425.
3: कार्यक्रमात आता ऐकूयात जल बिन मछली नृत्य बिन बिजली या चित्रपटामधलं गीत. हे गीत आहे वजरूह सुलतानपुरी यांचं, संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी, आणि हे गीत ऐकणार आहोत लता मंगेशकर यांच्या आवाजात.

0: माझ्या पैशाला सुरक्षितता आणि चांगला परतावा कुठे मिळेल?
1: विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेत नक्की मिळेल. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील मुदतीसाठी FD करा आणि मिळवा 3% ते 7.25% पर्यंत आकर्षक व्याजदर.
0: ज्येष्ठ नागरिकांसाठी काही विशेष योजना?
1: हो, आहे ना. ज्येष्ठ नागरिक आणि ₹15 लाख किंवा त्याहून अधिक ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज.
0: वा, आणखी काही खास?
1: हो, आमची 499 दिवसांची स्पेशल FD योजना आकर्षक 7.75% व्याजदरासह. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. विश्वास बँक, तुमच्या विश्वासाची बँक.
2: मुकेश यांच्या स्वरात शैलेंद्र यांची गीतरचना आता ऐकणार आहोत. बेगुनाह या चित्रपटामधले संगीतकार शंकर जयकिशन.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ते तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247-2626 आणि 75-586-26611 या क्रमांकांवर.
1: या चित्रपटामधलं गीत आनंद बक्षी यांच्या गीताला संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी आणि हे गीत ऐकूयात लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांच्या आवाजात.

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अडावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत एक नवीन कार्यक्रम. प्राधान्य द्या शिक्षणाला आणि नकार द्या बालविवाहाला. ऐकूया या कार्यक्रमाचं हे शीर्षक गीत. या गीताचा अनुवाद केला आहे पंडित अविराज तायडे यांनी. संगीत दिलंय ज्ञानेश्वर कासार यांनी. संगीत संयोजक आहेत ऋषी पाटील आणि अभिजित शर्मा. गायक कलाकार आहेत सूरज बारी आणि आरती पिंपळकर. सहगायन आर्या कापुरे आणि जागृती नागरे यांचं. या गीताचं ध्वनिमुद्रण करण्यात आलं आहे प्रशांत पंचभाई श्रीरंग स्टुडिओ नाशिक इथं. आणि या गीताची निर्मिती केली आहे रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांनी.

0: शिक्षणाला नकार द्या बालविवाहाला.
1: आपकी फरमाइश. श्रोते हो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी? आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512. आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या.

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक
0: टाइम चेक
2: रात्रीचे 10 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: This hour is brought to you by
4: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
3: This hour is brought to you by Vishwas Cooperative Bank.
2: Sanchayat Samruddhi.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
7: ऐकूया लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत. मजरूह सुलतानपुरी यांची गीतरचना, राहुल देव बर्मन यांचं संगीत आणि चित्रपट आहे बहारों के सपने.

0: बालगोपाळांकरता घेऊन आलेलो आहोत विशेष कार्यक्रम, ज्याचं नाव आहे नातवंडांशी गप्पा. सादरकर्त्या सुमती पवार. प्रसारण दर रविवारी सकाळी 10:30. तेव्हा ऐकायला विसरू नका नातवंडांशी गप्पा.
1: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत साहिर लुधियानवी यांचं गीत. या गीताला संगीत आहे रवी यांचं. हे गीत आपण ऐकणार आहोत एक महल हो सपनो का या चित्रपटामधलं, आणि हे गीत ऐकूयात मोहम्मद रफी यांच्या आवाजात.
2: जिंदगी गुजारने को साथी एक चाहिए,

呼啊，आज कोई हम सफर नहीं रहा तो क्या हुआ मेरे हम सफर।

0: नहीं हुस्न घर नहीं।
1: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय? अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली खरं की काय, पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना? अगं, अजिबातच नाही, फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात।
2: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे, कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे।
2: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता।
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात।
2: अधिक माहितीसाठी संपर्क 8380016500 आणि 8380।
3: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत बप्पी लहरी यांच्या संगीताने सजलेलं आशा भोसले यांनी गायलेलं गीत। हे गीत ऐकूयात डाक बंगला या चित्रपटामधलं।

0: विश्वास बँकेची आकर्षक FD योजना 7 दिवसांपासून 18 महिने आणि त्या पुढच्या मुदतीसाठी FD व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिकांनी 15 लाखांवरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज विशेष 499 दिवस FD 7.75% व्याजदरानं. संपर्क करा 91 300 2088. विश्वास बँक, विश्वासाचं नातं.
1: बावरे नयन या चित्रपटामधलं मुकेश यांनी गायलेलं केदार शर्मा यांचं गीत आता ऐकूयात. संगीतकार रोशन.

0: स्वप्न तुमचं सात विश्वासाची. घरासाठी किंवा व्यवसायासाठी सोलर पॅनल कर्ज, व्यवसाय वाढीसाठी व्यावसायिक वाहन कर्ज, महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज, एकल महिलांसाठी स्वरोजगार कर्ज, पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक वाहन कर्ज आणि व्यावसायिक डेली कलेक्शन कर्ज योजना. आकर्षक व्याजदर, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क श्री प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380165508 किंवा आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाने प्रगतीकडे.
1: मजरूह सुलतानपुरी यांची गीतरचना आता ऐकूयात मोहम्मद रफी यांच्या आवाजात. संगीतकार मदन मोहन, चित्रपट आहे चिराग.

शिंदे चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात यानंतरचं गीत ऐकूयात. बहुरूपिया या चित्रपटामधलं आशा भोसले यांनी गायलेलं अंजान यांच्या गीताला संगीत दिलं आहे उषा खन्ना यांनी.

0: दातांच्या आरोग्यासाठी विश्वासाचं नाव म्हणजेच डॉक्टर भूषण सुभाष सोनवणे डेंटल सर्जन यांचे माऊली डेंटल क्लिनिक. येथे डेंटल इम्प्लांट, रूट कॅनल, दातांची सफाई, एक्सरे आणि इतर कृत्रिम दातांची सुविधा उपलब्ध. पत्ता: ग्राउंड फ्लोर गॅलेक्सी प्राइड जेल रोड वॉटर टँक जवळ इंगळे नगर नाशिक. वेळ: सकाळी 10 ते 2 आणि संध्याकाळी 4 ते रात्री 9. अहो मग वाट कसली पाहताय, आता संपर्क करा 9420457020 या नंबरवर.
1: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत कहानी किस्मत की या चित्रपटामधलं राजेंद्र कृष्ण यांचं गीत. संगीत आहे कल्याणजी आनंदजी यांचं आणि हे गीत ऐकूयात आशा भोसले यांच्या आवाजात.

हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं यानंतर संगीत ऐकूयात वर्मा मलिक यांचं आशा भोसले आणि महेंद्र कपूर यांच्या आवाजात. हे गीत आहे कलियुग और रामायण या चित्रपटामधलं आणि गीताला संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253-2-47-26-26 किंवा 8-00-16-512 ह्या क्रमांकावर.
2: आता ऐकूयात अभिनेत्री या चित्रपटामधलं गीत. गीतरचना मजरूह सुलतानपुरी यांची, संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी, आणि हे गीत ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात.

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या आवाजात दुर्गा या चित्रपटामधलं गीत. संगीतकार सोनी कोमी.

कार्यक्रमातलं या नंतरचं गीत आपण ऐकणार आहोत आशा भोसले यांनी गायलेलं मन मंदिर या चित्रपटामधलं. राजेंद्र कृष्ण यांच्या गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांचं.

स्मार्ट, युनिसेक आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वासची आरजे प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना सात संगत लाभली आहे, तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदरटा स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वासची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक
1: रात्रीचे 11 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं, तुमचा आवाज.
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
1: Sanchayat Samruddhi.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
7: रसिक हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं, तुमचा आवाज. मंडळी, नाशिक महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असलेली नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत आता आपण ऐकणार आहोत. याचं गायन केलं आहे श्रावणी गीते आणि संजय गीते यांनी. या गीताचे संगीतकार आहेत संजय गीते. शब्दरचना आहे सुरेखा बोराडे यांची. ध्वनिमुद्रण केलेलं आहे सोर्स म्युझिक स्टुडिओ नाशिक या ठिकाणी. तेव्हा ऐकूया हे नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत.

कार्यक्रमात आता ऐकूया शैलेंद्र यांचं गीत आशा भोसले यांनी गायलेलं मेरा नाम जोकर या चित्रपटामधलं, आणि या गीताला संगीत आहे शंकर जयकिशन यांचं.

आशा भोसले यांनी गायलेलं चोर पोलीस या चित्रपटामधलं निदा फाजली यांचं गीत आता ऐकूयात. संगीतकार राहुल देव बर्मन.

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: जसपिंदर नरुला यांनी गायलेली समीर यांची गीतरचना आता ऐकूयात दाग द फायर या चित्रपटामधली. संगीतकार राजेश रोशन.

0: फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990च्या दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.
1: आणि आता कार्यक्रमातलं हे गीत आहे दो दिलों की दास्तान या चित्रपटामधलं आशा भोसले यांनी गायलेलं. अंजान यांची शब्दरचना, संगीतकार लक्ष्मीकांत पॅरेलाल.

0: चालू।
1: वीज बिलाचा वाढता खर्च आता सोलर ऊर्जेकडे वळा। विश्वास बँकेचे सोलर पॅनल खरेदी कर्ज घरासाठी आणि व्यवसायासाठी रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज आणि आकर्षक 9.99% व्याजदर। सूर्याची शक्ती वापरा, विश्वास बँकेची साथ घ्या। अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी 83 00 16 508 किंवा 91 300 20 888। विश्वास बँक, उज्ज्वल भविष्याची खात्री।
2: कार्यक्रमात आता ऐकूयात एक नजर या चित्रपटामधलं लता मंगेशकर यांनी गायलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत, आणि या गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी।

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता, किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253 247 2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत आशा भोसले यांनी गायलेलं हिफाजत या चित्रपटामधलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत. संगीतकार राहुल देव वर्मन.

0: विविध नाटकांपासून मराठी रंगभूमी आणि दर्जेदार नाट्यसंगीताचा आस्वाद घेऊया आमच्या नाट्यसंगीताच्या कार्यक्रमातून दररोज संध्याकाळी 4 वाजता फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतरचं गीत ऐकूयात. लिबास या चित्रपटामधलं शब्दरचना आहे गुलजार यांची, गीताला संगीत साज राहुल देव बर्मन यांचा, आणि हे गीत ऐकूयात लता मंगेशकर यांच्या आवाजात.

आणि आता कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत आशा भोसले आणि मोहम्मद अजीज यांच्या आवाजात. हे गीत ऐकूयात संगीतकार रवींद्र जैन यांचं जंकबाज या चित्रपटामधलं.

0: स्वतःचे वाहन, स्वतःचा व्यवसाय, ऑटो रिक्षा, टाटा छोटा हत्ती आणि इतर व्यावसायिक वाहनांसाठी विश्वास बँकेचे आकर्षक व्यावसायिक वाहन कर्ज, रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. विश्वास बँक, व्यवसाय प्रगतीची साथी.
1: आणि कार्यक्रमात यानंतर संगीत ऐकूया तेजाब या चित्रपटामधलं. जावेद अख्तर यांच्या गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांचं. आणि हे गीत ऐकणार आहोत नितीन मुकेश, शब्बीर कुमार आणि अलका याज्ञिक यांच्या आवाजात.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही, फक्त 100 रुपयात.

0: ब्रेकफास्ट टाइम चेक टाइम चेक।
1: मध्यरात्रीचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank,
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: अचानक पैशांची गरज आहे पण एफडी मोडायची नाही.
1: मग काळजी कशाची, विश्वास बँकेचं गोल्ड लोन घ्या.
0: काय सुविधा आहेत?
1: फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि गरजेनुसार ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन.
0: वा, म्हणजे सोनं सुरक्षित आणि पैसा उपलब्ध.
1: विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. विश्वास बँक, प्रत्येक गरजेला तत्पर साथ.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

एफडी करायची आहे, मग निवडा विश्वास कोऑपरेटिव्ह बँक. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील कालावधीसाठी एफडी सुविधा. व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि रुपये 15 लाखावरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज आणि खास 499 दिवसांची स्पेशल एफडी योजना 7.75% व्याजदरासह. तेव्हा आजच भेट द्या आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला. अधिक माहितीसाठी संपर्क 9130002088. विश्वास बँक, विश्वासाचे नाते.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990च्या दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

मराठी साहित्यातला दीर्घ परंपरा लाभलेला वाङ्मय प्रकार म्हणजे कथा. अशाच रसाळ सुटसुटीत आणि लक्षवेधी कथांचा श्रवणानंद घेऊया आमच्या सुंदर कथा या कार्यक्रमातून. सादर करते दिलीप कसगावकर. जरूर ऐका दर मंगळवारी रात्री 8 वाजता आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8 वाजता फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर.

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अॅनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरनं शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.

व्यवसाय वाढवायचा आहे? विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज आणि रुपये 25 लाखांपर्यंत तारणासह कर्ज सुविधा. रोज थोडा हप्ता भरा आणि व्यवसायाला द्या मोठी झेप. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. मोठा व्यवसाय विश्वास बँकेच्या साथीने.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक.
1: रात्रीचा 1 वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

स्वप्न तुमचं सात विश्वासाची. घरासाठी किंवा व्यवसायासाठी सोलर पॅनल कर्ज, व्यवसाय वाढीसाठी व्यावसायिक वाहन कर्ज, महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज, एकल महिलांसाठी स्वरोजगार कर्ज, पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक वाहन कर्ज आणि व्यावसायिक डेली कलेक्शन कर्ज योजना. आकर्षक व्याजदर, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क श्री प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380165508 किंवा आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाने प्रगतीकडे.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253 247 2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

वीज बिलाचा वाढता खर्च, आता सोलर ऊर्जेकडे वळा. विश्वास बँकेचे सोलर पॅनल खरेदी कर्ज घरासाठी आणि व्यवसायासाठी रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज आणि आकर्षक 9.99% व्याजदर. सूर्याची शक्ती वापरा, विश्वास बँकेची साथ घ्या. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी 83 00 16 508 किंवा 91 300 20 888. विश्वास बँक, उज्ज्वल भविष्याची खात्री.

0: मेरा भैया जुगजुग जी है।
1: मेरी बहन जुगजुग जी है।
2: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
3: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली।
2: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
3: अगं, अजिबातच नाही, फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात।
2: अरे वा, मग मी माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
3: नक्की दे। कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे।
2: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता।
3: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात।
2: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512।

स्वतःचे वाहन, स्वतःचा व्यवसाय, ऑटोरिक्षा, टाटा छोटा हत्ती आणि इतर व्यावसायिक वाहनांसाठी विश्वास बँकेचे आकर्षक व्यावसायिक वाहन कर्ज, रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. विश्वास बँक, व्यवसाय प्रगतीची साथी.

की फरमाइश। श्रोते हो तयार आहात ना? तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या। गाणे

किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

स्वतःचा रिसॉर्ट, होमस्टे, ट्रॅव्हल एजन्सी किंवा पर्यटन व्यवसाय सुरू करण्याचं स्वप्न आहे? मग विश्वास बँक घेऊन आली आहे महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज योजना. रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज, 5 ते 7 वर्षांची मुदत आणि विश्वासाची साथ. जरूर संपर्क साधा प्रेमचंद तायडे, 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी, 83 800 16 508. महिला उद्योजकांसाठी विश्वासाची साथ.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83800 16512 या क्रमांकावर.

नवीन सुरुवात नव्या स्वप्नांसाठी, विधवा, घटस्फोटी, परित्यक्ता महिला आणि युवतींसाठी विश्वास बँकेची विशेष स्वरोजगार कर्ज योजना. साडी व्यवसाय, ब्युटी पार्लर, गृहउद्योग, हॉटेल व्यवसाय आणि इतर उद्योगांसाठी 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. विश्वास बँक, तुमच्या यशाचा आधार.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 1600 आणि 83800 1612.

भविष्य आहे इलेक्ट्रिक वाहनांचे. दुचाकी किंवा चारचाकी इलेक्ट्रिक वाहन खरेदीसाठी विश्वास बँकेचे ईव्ही लोन फक्त 8.99% व्याजदरापासून. पर्यावरणाची काळजी आणि बचतीची हमी. गो ग्रीन, गो विश्वास. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 91300 20888 या क्रमांकावर.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

मुलांचं शिक्षण, व्यवसायाची संधी किंवा अचानक आलेली गरज आता पैशांसाठी थांबू नका. विश्वास बँकेचे गोल्ड लोन फक्त 9% व्याजदरानं, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, तसंच ओडी फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन उपलब्ध. सोन्याला द्या मूल्य, स्वप्नांना द्या गती. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला जरूर भेट द्या किंवा कॉल करा 91300 20888 या क्रमांकावर. विश्वास बँक, विश्वासाचं सोन्यासारखं नातं.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

नमस्कार नाशिककर, मी महेश मांजरेकर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.

0: व्यवसाय वाढवायचाय? विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज आणि रुपये 25 लाखांपर्यंत तारणासह कर्ज सुविधा. रोज थोडा हप्ता भरा आणि व्यवसायाला द्या मोठी झेप. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. मोठा व्यवसाय विश्वास बँकेच्या साथीने.
1: अचानक पैशांची गरज आहे पण एफडी मोडायची नाही,
0: मग काळजी कशाची? विश्वास बँकेचं गोल्ड लोन घ्या.
1: काय सुविधा आहेत?
0: फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि गरजेनुसार ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन.
1: वा, म्हणजे सोनं सुरक्षित आणि पैसा उपलब्ध.
0: विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130002088. विश्वास बँक, प्रत्येक गरजेला तत्पर साथ.
2: कैसे बंसिया बजाए, अरे कैसे बंसिया बजाए, श्यामा सुध बिस राई, तरे रे तरे रे तरे रे तरे रे, भूल गया यार, तरे रे तरे रे तरे रे रे रे. ऊंचे सुर में गाए जा, मस्ती में लहराए जा, दुनिया

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 8380016500 आणि 8380016512.

सोनं आहे, मग पैशाची चिंता कशाला? विश्वास बँकेचे गोल्ड लोन फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटीची विशेष सुविधा. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130002088. गोल्ड लोन म्हणजे विश्वास बँक.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5357-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: तुम्ही

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अॅनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरनं शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.

स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वासची आरजे प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदरटा स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वासची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

0: पहाटेचे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by
2: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
1: This hour is brought to you by
3: Vishwas Cooperative Bank,
4: Sanchayat Samruddhi.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

भाजी विक्रेते, फळ विक्रेते, फूल विक्रेते, चहाची टपरी, किराणा दुकान किंवा रोजचा रोख व्यवहार असणारा कोणताही व्यवसाय। आता व्यवसाय वाढवण्यासाठी घ्या विश्वास बँकेचे हमेबंदी व्यवसाय कर्ज। डेली कलेक्शन पद्धतीने रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज सुविधा, मुदत तब्बल 3 वर्ष, फक्त रुपये 1 लाख कर्जासाठी रोज भरा रुपये 108, रोज थोडं भरा, व्यवसाय मोठा करा। अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888। विश्वास बँक, व्यवसाय प्रगतीची खरी साथ।

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

0: वाढवायचंय, पण मोठी रक्कम कुठून आणू?
1: विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज घ्या.
0: हप्ता कसा भरायचा?
1: अगदी सोपे. रुपये 1,00,000 कर्जासाठी फक्त रुपये 108 रोज.
0: रुपये 5,00,000 असुरक्षित कर्ज, मुदत 3 वर्ष. भाजी विक्रेते, फेरीवाले, छोटे दुकानदार आणि रोजच्या रोकड व्यवहाराचा व्यवसाय करणाऱ्यांसाठी खास योजना. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 91300 20888 या क्रमांकावर.

गाणी फरमाईश. श्रोते हो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी? आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512. आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या.

धंदा आहे, रोजचा कॅश फ्लो आहे. मग घ्या विश्वास बँकेचे अनसिक्युअर्ड बिझनेस लोन व्हाया डेली कलेक्शन. रुपये 5 लाखांपर्यंत कर्ज, मुदत 3 वर्ष आणि रुपये 1 लाखासाठी रोज फक्त 108 रुपये. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130002088. रोज थोडं भरा, व्यवसाय मोठा करा. कॉल करा 91300 208888.

0: पहाटेचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचा जगणा तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by
2: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
1: This hour is brought to you by
3: Vishwas Cooperative Bank.
4: Sanchayat Samruddhi.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

फळ विक्रेते, भाजी विक्रेते, फुल विक्रेते, किराणा दुकानदार, चहाची टपरी किंवा पान सेंटर, तुमचा व्यवसाय रोज चालतो, रोज पैसे फिरतात, मग तुमच्यासाठीच विश्वास बँकेची खास डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज योजना, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज सुविधा, रुपये 1 लाख कर्जासाठी रोज फक्त 108 रुपये भरून व्यवसायाला द्या नवी झेप. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 91300 20888 या क्रमांकावर. विश्वास बँक, छोट्या व्यवसायांना मोठी ताकद.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 83800 16512 या क्रमांकावर.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

स्वतःच्या हक्काचे घर, प्रत्येकाचे एक सुंदर स्वप्न. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विश्वास बँक घेऊन आली आहे आकर्षक गृह कर्ज योजना. रुपये 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी फक्त 8.99% व्याजदर आणि रुपये 25 लाखांवरील कर्जासाठी 10% व्याजदर. सोपी प्रक्रिया, जलद मंजुरी आणि विश्वासाची खात्री. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508 किंवा 9130002088. स्वप्नातील घर, विश्वास बँकेचा आधार.